नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 9 अश्विन शके 1948 अर्थात 1 ऑक्टोबर 2026. श्रोतो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6 वाजता आहेत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोता नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. होनाजी बाळा यांच्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. आवाज आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांचा आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोतेहो अनुराधा पौडवार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही भक्तिरचना होती प्रवीण दवणे यांची. संगीत होतं नंदू होनप यांचं. आता आर एन पराडकर यांच्या आवाजात कवी सुधांशू यांची रचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

श्रोतेहो, संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर. सकाळचे 6:26 झालेले आहेत. या कार्यक्रमामध्ये आता मधुकर पाठक यांची रचना, वसंत बापट यांचं संगीत आणि सुधीर फडके आणि सहकाऱ्यांचा आवाज.

आणि श्रोतधारामध्ये आता शेवटी शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्तीपर रचना. ही रचना राजा बढे यांची, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये आज ऐकूया फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये आज स्तनांचा कर्करोग याविषयी डॉ प्रियंका कोयंडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर. यामध्ये आज पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल अनेराव यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकता. 6:55 जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार. 7:00 ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:15 ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेद. 8:20 कोल्हापूर दर्पण. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:20 मिश्र संगीत, 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 11 वाजता गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा. 12:00 वनिता मंडळ, 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सांजवेळ हा कार्यक्रम, त्यानंतर एआयची दुनिया आणि त्यानंतर सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा शेतकरी उद्योजिका अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांच्याशी अंकिता पोहरकर यांनी केलेली बातचीत. 6:35 कामगार सभा. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये आज हॅलो किसान, दुधाळ जनावरांची काळजी याविषयी तज्ज्ञ चंद्रहास कापडी यांनी दिलेली माहिती. त्यानंतर नेहमीच्याच वेळी

0: ही बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत आणि आता
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया फवारणी यंत्राची देखभाल या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: फवारणीसाठी द्रावणाचे नेमकं प्रमाण ठरवताना फवारणीचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, विशेषतः त्याचा पर्णसंभार, एकूण लक्ष क्षेत्र, फवारणीतून पडणाऱ्या थेंबाचा आकार आणि स्प्रे थेंबाची संख्या यासारखे अनेक घटक महत्वाचे असतात. जसं की फवारणीचे थेंब मोठे असतील तर फवारणी द्रावणाची मात्रा ही लहान आकाराच्या थेंबासाठी लागणाऱ्या फवारणी मात्रेपेक्षा नक्कीच जास्त असेल. मंडळी, कीड रोगांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायनं ही विषारी असून फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. शरीरात या रसायनांचे अंश त्वचा, डोळे, श्वसन मार्ग अशा माध्यमातून प्रमाणापेक्षा अधिक गेल्यास आरोग्याला आणि काही वेळाला जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. विषबाधेच्या सामान्य लक्षणांमध्ये डोळे जळजळणं, चेहऱ्याची तसंच पूर्ण शरीराची आग होणं, जास्त उन्हामध्ये फवारणी केली तर चक्कर येणं, उलट्या होणं, डोकं दुखू लागणं अशा लक्षणांचा समावेश होतो. फवारणीसाठी विषारी रसायनं हाताळताना अधिक काळजी घेतली पाहिजे. द्रावण तयार करणं, प्रत्यक्ष फवारणी करणं आणि फवारणीनंतर शिल्लक द्रावण, रिकामे डबे, बाटल्या यांची विल्हेवाट लावणं अशा सर्व पातळीवर काळजी घेणं आवश्यक असतं. मंडळी, कीडनाशकांचं द्रावण योग्य प्रकारे तयार करून घ्या. कीटकनाशकं मिसळताना लहान मुलं किंवा इतर अनावश्यक व्यक्तींना दूर ठेवा. स्वतःचे डोळे, तोंड आणि त्वचा यांचा बचाव करण्यासाठी योग्य ते गॉगल, कपडे, मास्क, बूट यांचा वापर करा. वेगाचं वारं, उच्च तापमान किंवा पावसात फवारणी करणं टाळा. रसायनांचा अपव्यय टाळण्यासाठी फवारणीची योग्य दिशा निवडा. याशिवाय नोझल आणि बूम योग्य उंचीवर ठेवावेत. कीटकनाशकं मिसळताना किंवा फवारताना काहीही खाऊ पिऊ नका, तसंच धूम्रपानही करू नका. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: फवारणी यंत्राची देखभाल या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकत होतात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:15 वाजलेत. कार्यक्रम ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. यावर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्त्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय.

वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्त्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड्स सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स, ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो. यामध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्त्वाची आहे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळ.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. अनुरूप विवाह संस्था सकाळी 7:40. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 7:45. ऍडव्हान्स आयुर्वेद सकाळी 8:15. चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
3: धन्यवाद सर.
2: श्रोतेहो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
3: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत आणि त्याच्याशिवाय शेतीची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं

0: विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UN ने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
1: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल, तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते?
0: पारंपरिक बियाणी जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये 1000 भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर 1000 जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850 जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती जी आपल्याकडे काही लोकांनी जपली. तर आपल्याला जर ही पारंपरिक बियाणी जपायची असेल तर सर्वात प्रथम त्याची लागवड होणे मोठ्या प्रमाणात हे गरजेचं आहे आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी साठवली जातील ह्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पारंपरिक बियाणी जपण्याची प्रक्रिया कशी असते तर लागवड केल्यानंतर जेव्हा कुठलंही पीक आहे त्याच्या काही ज्या बिया येतात तर चांगल्या पद्धतीच्या बिया निवडणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. नंतर ते पूर्ण वर्षभर कसं टिकून राहील म्हणजे आपली जुनी पद्धत होती राख लावून ठेवणं, कडुलिंबाचा पाला किंवा निरगुडीचा पाला आणि मुळात जी साधनं होती ज्याच्यामध्ये वाताच्या टोपल्या असाव्या त्याच्यामध्ये ठेवणं, त्या नसतील मातीच्या भांडी आहेत त्याच्यामध्ये जपून ठेवणं, अशा पद्धतीने आपण करायचं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाकडे कसं वळू शकतो याबद्दलची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या परिसर या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की याच पारंपरिक बियाण्यांचा कशा पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्या भोवताला असलेल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करू शकतो. नमस्कार. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. आता जीवन साळोख हे लिखित आजचा सुविचार. अपेक्षांना पूर्ण विराम दिला की मनशांतीचा मार्ग खुला होतो. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02-31-254-64-65 किंवा 84-85-1591. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 किंवा 84-85-1591.
2: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, काही ठळक दिनविशेष. आज 1 ऑक्टोबर, संगीत दिग्दर्शक ST बर्मन यांचा आज जन्मदिन. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना ऐकूया आज सकाळी 11 गाता रहे मेरा दिल या आमच्या कार्यक्रमात. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचाही आज जन्मदिन. त्यांच्या काही रचना पण ऐकणार आहोत आज सकाळी 9 आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. श्रोते हो, आज गीत रामायणकार, गीतकार, आधुनिक वाल्मिकी, पटकथा, संवाद लेखक आणि महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या गदी माडगुळकर यांचाही जन्मदिन आहे. तेव्हा त्यांच्या काही रचना ऐकूया आज सकाळी 10:20 मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आणि 10:30 मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस. ज्येष्ठांसमोरची आव्हानं त्यांना

आरोग्य, कुटुंब आणि समाजातलं त्यांचं योगदान या सर्वांच्या जनजागृतीसाठी आज ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवसही आहे. जगभरातील संस्कृतींमध्ये संगीत आणि विविध प्रकारच्या संगीतकलांचा सराव आजच्या दिवशी केला जातो. संगीत रसिक या दिवशी विविध संस्कृती आणि समुदायातल्या संगीताच्या सौंदर्याचं कौतुक करतात. हा दिवस जागतिक संस्कृतीमध्ये शांतता आणि सौहार्दाला संगीतरूपी प्रोत्साहन देतो.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण.
1: तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनापासून ते हा संपूर्ण समाज, देश आणि विश्व याला गांधीजींच्या जीवनचरित्र आणि विचारामध्ये शिकण्याजोगं खूप आहे. पण त्या सगळ्याचा सारांश तुमच्या माझ्याकरता गांधीजींनी स्वतः, खास गांधीजींच्या पद्धतीने असलेल्या एका अतिशय साध्या वाक्यामध्ये सांगून ठेवला. गांधीजी म्हणाले, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे वाक्य ऐकल्यापासून आजपर्यंत जितक्या वेळा म्हणून त्यावर मी विचार करतो तितका मला त्या सगळ्यातनं नवीन नवीन अर्थ दिसतो दरवेळी. माझं जीवन हाच माझा संदेश आहे. गांधीजींच्या जन्माशी संबंधित कसलेही मोठे मोठे चमत्कार नाहीत. बालपणाशी संबंधित कुठे म्हणावं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे सुद्धा नाहीत. उलट आहेत ते बहुधा तुमच्या माझ्या कोणाच्याही जीवनात घडतात तसे प्रसंग, मोहाचे प्रसंग, चुकांचे प्रसंग. तो स्वतःमधला एकेक दोष शोधत शहाणा शेतकरी जसा शेतातला एकेक तण दूर करतो तसा दूर करत हा मोहनदास करमचंद गांधी कुठल्या कुठे पोचला, एका सामान्य मानवाचा महात्मा झाला. लहानपणी मोह पडले, सिगरेटी फुंकल्या, जणू ताकद हवी म्हणून घरचे पैसे चोरून नॉनव्हेज खाल्लं, चुकीच्या मित्रांची संगत लागली, अशा गोष्टी काय आपल्या सगळ्यांबद्दल घडतात. पण सदसद विवेक बुद्धी जागी ठेवून हे आपण करतो आहोत हे चूक आहे आणि स्वतःमध्ये

0: बदल करायला हवेत, तर नुसतेच स्वतःमधले बदल नाही, तर आपल्या सर्व चुकांची यादी लिहून काढून वडिलांपाशी दिली, ते वडील आजारी आणि वडिलांच्या आजारपणात वडिलांची सेवा करायच्या ऐवजी तिकडे वाट पाहत असलेल्या पत्नीचीच ओढ लागलेली, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. किती स्वतःमध्ये गांधीजी बदल करत गेले, पार स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले, देशाला सत्याग्रहाची हाक दिली आणि त्या लढ्यामध्ये हिंसाचार झाला तर त्याची स्वतः जबाबदारी पत्करली, ही आपली चूक आहे याची जाहीर कबुली दिली, स्वतःच्या त्या चुकीला म्हणाले हिमालयन ब्लंडर, एवढी मोठी चूक आहे, देशाची अजून तयारी नसताना मी देशाला या कामाला लावलं, ही माझी चूक आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये एक ख्रिश्चन मिशनरी चार्ली एफ अँड्र्यूज याच्याशी बोलताना गांधीजी एक वाक्य बोलले, इट नेव्हर फेल्स टू सरप्राईज मी हाऊ इन्सल्ट ऑफ वन पर्सन कॅन बी ऑनर ऑफ द अदर. एका व्यक्तीचा अपमान हा दुसऱ्याचा सन्मान कसा काय असू शकतो याचं मला आश्चर्य वाटतं. माझं जीवन हाच माझा संदेश आहे. गांधीजींच्या या जीवनाचा आपण जेवढा शोध घेऊ तेवढा आपल्याला हा संदेश आणखी प्रकाश दाखवत राहील.
1: श्रोतेहो, अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण आत्ताच आपण ऐकलं ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. श्रोतेहो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना ऐकूया आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचाही आज जन्मदिन आहे, त्यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत गीतबहार या कार्यक्रमात आज सकाळी 9 वाजता. ग दि माडगुळकर यांच्या रचना आज सकाळी 10:20 मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आणि 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर सदाबहार आणि विविधांगी प्रसारण FM बँड 102.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर.

श्रोतेहो आज सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 2027-28 रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत किमती सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल तर मोहरीच्या एमएसपीमध्ये 413 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. मसूर 390 रुपये, ज्वारी 336 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गहू 25 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 किमान आधारभूत किंमत ठेवण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. अन्नधान्याबरोबरच डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं या पिकांना तुलनेनं अधिक एमएसपी देण्यावर भर दिला आहे. दरम्यान एमएसपी

0: योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरड धान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम 2025-26 मध्ये राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी मका बाजरी आणि रागी या भरड धान्यांची खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसंच देण्याच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा केली. एमपीएससीच्या अध्यक्षांची 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली केली जाईल. सर्व परीक्षा ऑफलाईनच होतील. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही. तसंच 30,000 रिक्त पदांची भरती केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी उच्चस्तरीय कृती समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेल आणि 3 महिन्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती कृती समितीच्या अध्यक्ष आणि राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल नाशिकमध्ये दिली. राज्यातल्या तरुणांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र जगासाठी दिशादर्शक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयानं आयोजित द गव्हर्नन्स चॅलेंज या स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राला 2035 पर्यंत संशोधनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा आविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता. ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. 2047 पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं फडणवीस म्हणाले. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचं बळकटीकरण करा. टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल दिले. छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया देशातल्या स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेविषयी.
1: आयात केलेली किंवा जागतिक कंपन्यांचीच उत्पादनं चांगली अशी भारतीयांची मानसिकता झाली होती. बाजारपेठेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच कारागिरांना मर्यादित स्थान होतं. देशी उत्पादनांना मागणी कमी होती. व्होकल फॉर लोकल मोहिमेनं भारतीयांना आपल्या हातातली वस्तू कुठे तयार झाली आहे याकडे लक्ष देण्याचं आणि गुणवत्ता चांगली असल्यास स्थानिक उत्पादनाची निवड करण्याचं आवाहन केलं. यात कोणतीही आयात शुल्क वाढ, बंदी किंवा सक्ती नव्हती. केवळ वेगळ्या पद्धतीनं खरेदी करण्याचं आवाहन होतं. मोठ्या कंपन्या आणि आयात वस्तूंमुळे गमावलेली बाजारपेठ स्थानिक उद्योगांनी आणि कारागिरांनी पुन्हा मिळवली. ग्राहकांची दैनंदिन खरेदी देशाच्या आत्मनिर्भरतेशी जोडली गेली. या विशिष्ट उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर मात्र कोणताही आर्थिक भार पडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेवा म्हणजे पिढ्यांपिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचं जतन करणे, म्हणजेच भारतातील कारागीर, हातमाग आणि विश्वकर्मा परंपरांना प्रतिष्ठा, आधार आणि भरभराटीची संधी मिळवून देणे हेच होय. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे शाखेचे संचालक जयराम फगरे यांचं नुकतंच निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे फगरे यांनी पुण्याच्या नुमवी प्रशालेत 35 वर्ष हिंदी भाषेचं अध्यापन केलं. अमरेंद्र मराठी बालकुमार

0: साहित्य संस्थेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारतोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्य पदक पटकावलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनीपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87% तर राज्यात सरासरीच्या 81% पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं काल दिली. नाशिक आणि पालघर हे दोन जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, अकोला, नागपूरसह 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान. कोल्हापूर शहर आणि परिसरात सलग 2 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी, शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजी सुवर्णपदक आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा. आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 0231 2

0: 54 74 65 किंवा 84 84 85 15 91. संपर्क पुन्हा एकदा 02-231-254-7465 किंवा 84 84 85 15 91.
1: श्रोतेहो, आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रमाविषयी का आज सकाळी 7:25 दिलखुलास अनुरूप विवाह संस्था 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 7:45 ऍडव्हान्स आयुर्वेद सकाळी 8:15 चिंतन हाच चिंतामणी 8:40 आणि एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. श्रोतेहो, गदी माडगुळकर यांची ही रचना.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज भारत क्रीडा क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने दीर्घकालीन तयारी करताना भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी लहान वयापासून गुणवत्तेचा शोध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा वापर याला विशेष महत्व आहे. अच्छा, डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेता त्यांना मैदानी खेळाकडे वळवणं ही पालक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी राज्य शासनाचं दीर्घकालीन नियोजन काय आहे? उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ओळख, त्यांचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपल्या युवा खेळाडूंना आणि पालकांना काय संदेश?

0: या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर दिलखुलासच्या विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर दिव्यांग खेळाडूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ मिळावं त्यासाठी शासनाकडून काही विशेष प्रयत्न होत आहेत.
1: आता ऑलिम्पिक्स मध्ये पण किंवा कॉमनवेल्थ मध्ये तर आता कॉमन्स गेम होते. कॉमनवेल्थ मध्ये पाहिला तर ते दिव्यांगची गेम्स पण त्यांचे रेग्युलर गेम सोबतच होते आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण तसंच आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पण आम्ही काही शासनामार्फत काही भेदभाव होत नाही, म्हणजे ते जसा दिव्यांग खेळाडू आहे त्यांना पण त्याच पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहे ज्या पद्धतीने रेग्युलर दुसऱ्या खेळाडूंना देत आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जे कुठलाही खेळाडूने कोई अवॉर्ड म्हणजे ते मेडल जिंकला जे ते अवॉर्डची अमाऊंट असतात, जर त्या ऑलिम्पिक्समध्ये 1 कोटी रेग्युलर ऑलिम्पिक्समध्ये भेटणार असेल त्या स्वर्ण पदकला ते म्हणजे 5 कोटी आहे स्वर्ण पदकला, पण ऑलिम्पिक्समध्ये जर ते दिव्यांग खेळाडू असेल त्यांना पण तेवढाच अमाऊंट भेटणार आहे. आणि किंवा ते 5% नोकरीमध्ये जे संधी आहे ते पण म्हणजे त्यांची कामगिरी म्हणजे सारखीच आपण ग्रह धरतो, असा काही ग्रह धरत नाही की ते दिव्यांगसाठी आम्हाला वेगळी नियमावली आणि ते रेग्युलरसाठी वेगळी नियमावली आहे, ते सारखीच आहे प्रत्येक.
0: नक्कीच नक्कीच. सर जेव्हा आपण म्हणतो खेळामुळे आपलं आयुष्य बदलतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा अनेक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूदही आहे, तर कुठले असे निकष आहेत की जे त्याच्यासाठी ग्राह्य धरले जातात किंवा कुठली अशी प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जाते?
1: आता जे 5% आरक्षण आहे त्यांचे बेसिक पर्पज आहे की ते एक पर्टिक्युलर एज असतात खेळामध्ये, त्यांच्यानंतर त्यांना ते म्हणजे त्यांच्यानंतर खेळामध्ये त्यांचा कॅरियर राहत नाही, पण तरी खेळाडूसाठी भरपूर कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्यांच्यानंतर पण. आता आपल्याला माहिती असेल की ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा ते इव्हन स्पोर्ट्सचे इव्हेंट असतात त्यांच्यामध्ये अँकरिंग आहे, किंवा आता फिजिओथेरपी आहे, सायकॉलॉजिस्ट आहे ह्यांच्यामध्ये आणि कोचिज आहे, भरपूर ठिकाणी आता आपल्याला त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. पण शासनामध्ये ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतील तर ते त्यांच्यामध्ये क्योंकि ते आता स्पोर्ट्समध्ये अधिक राहिलेले आहे आणि अकॅडमिक्समध्ये थोडासा त्यांचा कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण 5% आरक्षण आपण प्रत्येक अ ब क जे वर्ग त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये आता मी आहे की जे ऑलिम्पिक्समध्ये सलग 3 ऑलिम्पिक्समध्ये जे गेम असतात ते सगळे गेम यांच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. सगळं 3 समर ऑलिम्पिक्समध्ये जे जे गेम राहिलेले आहे ते सगळे यांच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि मला वाटतं की माझ्या तर असं मत आहे की हे जे खेळाडू आहेत त्यांनी ते देशाचं नाव वर करण्यासाठी आपण ते खेळत आहे, ते फक्त जॉबसाठी नाही आहे, ते एक ऍडिशनल फॅसिलिटी आहे. मला असं वाटतं की खेळाडूने अगोदर ते त्यांच्यामध्ये पूर्ण आपला वेळ त्यांच्यामध्ये मेडल जिंकण्यासाठी दिला पाहिजे आणि त्यांच्यानंतर म्हणजे जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही जे फार चांगले खेळाडू आहे समजा जे ऑलिम्पिक्समध्ये किंवा एशियन गेम्समध्ये जिंकतात आणि ते पर्टिक्युलर लेवलला जिंकतात त्यांच्या ते आता मी इथे फार लांब होईल ते सगळं ते नियमावली सांगितली तर ते त्यांना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट पण देतो. जसं ऑलिम्पिक्समध्ये कोणी गोल्ड मेडल सिल्वर किंवा ते आले ते आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देतो आणि ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर ॲज अ स्पोर्ट्स कोच म्हणूनच आपण त्यांना नियुक्ती देत आहे सध्याच्या नियमाप्रमाणे. आणि आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना 5 वर्षाचा मॉरेटोरियम पिरियड पण देतात, तुम्ही 5 वर्ष तुम्ही जॉईन व्हा पण जर तुम्हाला खेळामध्ये एक्सेल करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जॉब पण राहील तुमच्या पण खेळ तुमच्या फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी, ते खेळत राहायचं आणि आणखी पदक आणायचे ते पण आपली स्कीम आहे जे एक पर्टिक्युलर लेवल वरून जास्त एक्सेल जे खेळाडू करत आहे त्यांच्यासाठी
0: शासनाकडून पूर्ण सुविधा आणि सगळ्या धोरण यांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आत्ताचं सर सगळं डिजिटल युग आहे, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे आणि तो कमी करावा याच्यासाठी शाळा शासन आणि कुठली भूमिका काय वाटतं बजावली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं?
1: आता ते स्क्रीन टाइम तर कमी केलाच पाहिजे,
0: मैदानावर येऊन खेळत
1: मी तर 2-3 ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की जर ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी ते मला पेरेंट्स सांगायचे की ते घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे की खेळाच्या मैदानावरून घरी या आणि वाचा. आता आपल्याला उलट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे, आपल्याला मुलांना आता खेळाच्या मैदानामध्ये पाठवला पाहिजे आणि म्हणजे स्क्रीन टाइम वरून. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की

0: आम्ही आता या वर्षापासून काही काही जिल्ह्यामध्ये गोदरेज होत आहे. आम्ही आता शाळा क्रीडाचं प्रदापन सुरू करत आहे, आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे. म्हणजे शाळा स्तरावर, केंद्र प्रमुख स्तरावर क्रीडा स्पर्धा असणार आहे, तालुका स्तरावर असणार आहे, डिस्ट्रिक्ट स्तरावर असणार आहे, जेणेकरून मुलामध्ये ते पुन्हा जे मुलामध्ये ते थोडासा आवड निर्माण व्हावी खेळण्यासाठी. ते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मुलांना ते खेळणं म्हणजे मैदानामध्ये आणण्यासाठी.
1: खरंच आहे, कारण की मुलं स्क्रीन टाइम कमी करून मैदानात येणं आणि खेळाडू तयार होणं हे खूप गरजेचं आहे. सर, खरं तर नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, तर महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने असं कुठले विशेष उपक्रम राबवले गेले होते का?
0: ज्या राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला आपण साजरा करतो मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने, पण आपण त्यावेळी जे उपक्रम आहे ते त्या दिवसासाठीच नसतात, त्या दिवसासाठी एक म्हणजे सांगण्यासाठी असतात की आपण सगळ्यांना काही रॅलीमध्ये आणला पाहिजे, थोडासा जॉगिंग करणार केला पाहिजे, किंवा ते छोटे मोठे मॅरेथॉन केले पाहिजे, किंवा सायकल रॅली केली पाहिजे, या पद्धतीने प्रयत्न करतो. पण त्यांच्यासोबत हे प्रयत्न करतो की हे आपल्याला आपल्या समाजाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, हे काही एक दिवसाचा नाही आहे, एक दिवसामध्ये आपण आपला समाज तंदुरुस्त होणार नाही, ते म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच जे मोटिव्ह तेच आहे की मुलांना पण खेळामध्ये आणण्यासाठी, फक्त सगळेच खेळाडू निर्माण करायचे तसा नाही आहे, पण ज्यावेळी खेळत असेल मूल तर ते शिक्षणमध्ये पण चांगले असणार आहे आणि जे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये पण चांगले असणार, आणि ते जर तंदुरुस्त असेल तर डेफिनेटली प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सेल करू शकतात.
1: खेळ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्याला एक दिशा देते, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, कारण फक्त जिंकणं किंवा हारणं नाहीये, तर तिथे तुम्हाला एक आयुष्याला एक शिस्त लागते. सगळे हे जे खेळाडू आहेत किंवा फक्त खेळाडू घडवण्यासाठी समाजाची भूमिका तितकीच महत्वाची आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सर?
0: मला वाटतं की खेळ जसा आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितला की खेळ फक्त खेळणं आता मेडल जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नसतात, ते खेळ ज्यावेळी आपण खेळाच्या मैदानामध्ये येतात तर एक तर आपला फक्त ते बॉडीमध्ये मला दिमाग पासून प्रत्येक जे बॉडीचा पार्ट आहे ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये, मला ऍक्टिव्ह बॉडी असतात, पण आपण माइंड जे आहे ते बाकी जे रुटीनचे जे टेन्शनचे विषय असतात ते आपण विसरून जातात आणि पूर्णपणे त्या गेममध्ये जातात. आणि ज्यावेळी गेम खेळतात त्यांच्यामध्ये आणखी भरपूर अशी गोष्टी असतात जे तयार होतात, एक तर कॉम्पिटेटिव्हनेस तयार होतात, कॉम्पिटेटिव्हनेस सोबत टीम वर्क पण तयार होतात त्यांच्यामध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं असतं ते स्पोर्ट्समॅनशिप आहे, ते दुसऱ्याचं आता फक्त ते तुम्हाला जर जिंकायचं असेल दुसऱ्याकडून, अशी आपल्यामध्ये भावना निर्माण होतात ज्यावेळी खेळतात आपण, त्यांच्यापेक्षा आपण चांगला केला पाहिजे, त्यांनी चांगला नाही केला ह्या पद्धतीने कुणाचा इच्छा नसतात की आम्ही म्हणजे त्यांना काही झाला त्यांच्यानंतर आम्ही जिंकलो किंवा त्यांची इंजरी झाली आता आपण मला ते चान्स भेटला ते कुणीही खुश होत नाही त्यांच्यामुळे, खेळाडू जे असतात ते म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे ह्युमन बिंग आहे ते हा ते तयार होतात खेळामध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्व आहे, आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला पण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे, तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे, म्हणून खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोतेच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या वर्तमानापासून भविष्यातील वाटचालीपर्यंत विविध रूप आपल्याला जाणून घेता आली. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये क्रीडेची आवड निर्माण करणं, गुणवंत खेळाडूंचा शोध घेणं आणि त्यांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. खेळा आणि निरोगी राहा हा संदेश केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजली तर भविष्यात अनेक गुणवान खेळाडू राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. आजच्या या विशेष संवादातून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवा खेळाडू आणि पालकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजितसिंह देओल सर, दिलखुलास कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते हो, आपल्या आवडीचा एखादा खेळ निवडा, मैदानावर उतरा आणि क्रीडेला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा

0: श्रोत्यो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

0: श्रोत्यो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर.
2: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, आज सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये संगीत दिग्दर्शक SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना आपण ऐकणार आहोत. 9:00 गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांच्या काही रचना आणि ग दि माडगुळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या रचना 10:20 मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आणि 10:30 मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
4: नमस्ते
3: तन्मय. मला असं विचारायचं आहे की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
4: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
3: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
4: अनेकदा मेळावा असं म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील येतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःच मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा

0: डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com.
1: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. विकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
0: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 7:45 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अतिशय प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये एखादा विकार उद्भवला तर उपचार आहेतच, पण तो विकार उद्भवू नये म्हणूनही पथ्य आणि उपचार सांगितलेले आहेत. परंतु हे सगळे पथ्य आणि उपचार आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नीट घेतले तर आपण कोणत्याही विकारावर मला वाटतं मात करू शकतो. आणि याविषयीचीच माहिती देण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या कार्यक्रमात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती वारंवार देत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गेले 4 भाग आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारांवर बोलत होतो. ह्या डोळ्यांच्या नसांना हे जे विकार आहेत, सूज असेल, सुकणं असेल, ते कशामुळे होतात याची कारण तुम्ही सांगताय, तर त्यातली अजूनही काही कारण सांगायची राहिलेत का?
7: अजून बरीच आहेत, त्यातलं आता प्रामुख्यानं जे कॉमन दिसतं त्याच्याबद्दल सांगता येईल. जिरलेली जी सर्दी असते त्याचा परिणाम खूप मेजर आपल्याला ऊर्जेच्या तुलनेत
6: सर्दी
7: गळ्याच्या वरच्या विकारांमध्ये येते. हीच जुनी सर्दी तुमचे ऐकणं कमी करू शकते. हीच जुनी सर्दी असेल तर तुमच्या टेस्ट बर्डवरती त्याचा बर्ड्सवरती त्याचा परिणाम येतो. हीच जुनी सर्दी असेल तर तुम्हाला वारंवार जर सर्दी असेल तर भविष्यात टीबी सारखी लक्षणं, एक्स्मॅश सारखी लक्षणं दिसू शकतात. आणि हीच जर जिरलेली सर्दी असेल तर रातांदळेपणा सारखी लक्षणं आपल्याला मेजर आपल्याला दिसत असतात.
6: रातांदळेपणा
7: म्हटलं की त्याला आयुर्वेदिक निदान कफ विदग्ध दृष्टी म्हणजे कफामुळे दृष्टी बाधित होणं. कफामुळे बाधित होते म्हणजे कशामुळे तर कफ तयार होतो ना, त्यातला एक पार्ट असतो तो सर्दीचा. जिरलेली सर्दी असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला रातांदळेपणाची लक्षणं असली तर सुरुवातीला रात्री दिसणं कमी होतं, काही दिवसांना मग त्यांचं दिवसा दिसणं कमी होतं आणि मग कायमस्वरूपी त्यांची दृष्टी जाते. ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला दिवसा जे दिसतं तेही फक्त समोरचं दिसतं आणि साईडचं दिसणं कमी व्हायला लागतं. हे ज्या वेळी लक्षात येतं म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार आता

0: पण रेटिनेटिस पिगमेंटोजा म्हटलं जातं, हा पडद्याशी संबंधित विकार आहे. पण तो जुना झाला, ते बरेच वर्षे त्या शरीरात राहिला, तर मात्र हा पडद्याचा विकार भविष्यात नसांवरती परिणाम करून नसा सुकवायला लागतो, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी. आणि मग ह्याची लक्षणं अशी असतात की ह्या रातांधळेपणाच्या पेशंटमध्ये रात्रीचं दिसणं कमी होतं, दिवसाही दिसणं कमी होतं. दिवसा दिसणं जे आहे ते अस्पष्ट राहतं, आणि जे दिसतं ते फक्त समोरच्या बाजूला साईड विजन कमी व्हायला लागते. तर हे परत आपण येतोय की सर्दीवरती. आता सर्दी म्हटलं की अशा लोकांची ट्रीटमेंट करताना आधी आपल्याला सर्दीवर फोकस करायला लागतो, मग डोळ्यावर करायला लागतो. अन्यथा त्यांच्या डोळ्याच्या आजारात आपल्याला म्हणावे इतकं यश येताना दिसत
1: मिळणार नाही. बरोबर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. तर डॉक्टर, आता सर्दीमुळे होणारे परिणाम तुम्ही सांगताय, तर याबद्दलच अजून काही सांगता येईल का?
0: जसं सर्दीच्या बाबतीत म्हणजे होतं कसं, बऱ्याच वेळेला कसं आहे, सर्दी आणि डोळा ह्याचा काही संबंध हेही लोकांच्या लक्षात येत नाही. मला आता सांगतानाच केस टेकिंग आम्ही ज्यावेळी घेतो, खरं तर आयुर्वेदात केस टेकिंगला फार महत्व आहे की पूर्ण केस टेकिंग घेत असतो. कधी झालं, कधीपासून आहे, तुमच्या घरात हिस्ट्री आहे का, तुम्हाला इतर काही आजार आहेत का, पोटाचा त्रास आहे का, सर्दी आहे का, मेंदूचे विकार, हे का घेत असतो, कारण निदान करायला फार सोपं पडतं. बऱ्याच वेळेला रुग्ण इतके वैतागलेले असतात, अरे काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे आणि मुळव्याध आहे का विचारतो, काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे मुतखडा झालाय का विचारतो. पण डोळ्याचा डॉक्टर मी आलोय रातांधळेपणासाठी, मी आलोय माझी नस सुकली म्हणून, मला साईड विजन नाही म्हणून, हा माणूस सर्दीवर का अडकून बसलाय. तर हे जर सांगायचा मुद्दाच आहे, जोपर्यंत अशा लोकांमध्ये ज्याचं निदान जर दुष्ट प्रतिशय झाले, त्याचं निदान जर प्रतिशय झाले, त्याचं निदान जर कफज प्रतिशय झाले, आणि अशा लोकांमध्ये जर मी नुसती डोळ्याची औषध देत बसलो तर त्या लोकांना दृष्टी तर सुधरत नाहीच, उलट त्यांच्या भविष्यात अंधत्व येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एका बाजूला तर डोळ्याची दृष्टी सुधारायची औषधे द्यावीच लागतात, पण दुसऱ्या बाजूला लिव्हर फंक्शन नॉर्मल करणं, रक्तातला दोष कमी करणं, जर जिरलेली सर्दी आहे ते घालवणं, कफाची सर्दी आहे तर ती घालवणं, आणि अशी औषधं देणं जेणेकरून सर्दी तर कमी होईलच पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला डोळ्यावरती होऊ द्यायचे नाहीत, या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली गेली तर सर्दी तत्सम कफज विकार जे गळ्याच्या वरचे होतात त्याचा परिणाम स्वरूप जे रातांधळेपणा किंवा नसांना सूज येणं किंवा नसा सुकणं, ही जे नसांचे विकार होतात ह्या आजारांमध्ये, ते आपल्याला घालवता येतात. फक्त याच्यात म्हणजे बऱ्याचदा मानसिकता, आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला येताना लोकांची मानसिकता अशी असते की कोर्स आहेत, मूळव्याधीचा 3 महिन्याचा, मुतखड्याचा 6 महिन्याचा, टीबीचा 9 महिन्याचा, आर्थरायटिसचा 12 महिन्याचा. आता असे आयुर्वेदात कोर्सेस नसतात. व्यक्तीपरत्वे एखाद्याचा आजार वर्षाभरात बरा होईल तोच, काही लोकांचा 2 महिन्यातही होईल. व्यक्तीची आजार काय आहे, कोणत्या अवयवाशी निगडीत आहे, याचा सगळ्याचा विचार तारतम्याने विचार करून ट्रीटमेंट करावी लागते.
1: प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट वेगळी
0: असते. अगदी बरोबर आहे, वेगळी असते, आणि म्हणून कालावधी वेगळा आहे. ठराविक वेळ ट्रीटमेंट होईल असं सांगता येत नाही, आणि मुळात हे मोठे विकार आहेत. त्यामुळे ह्याला वेळ देऊन जर केलं तर ह्या मोठ्या आजारांची आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते.
1: तर तुम्ही कारण सांगता सांगता थोडंसं आयुर्वेदातल्या उपचारांविषयी सुद्धा सांगत होतात, तर याच डोळ्यांच्या नसांच्या विकाराची माहिती अजून आपल्याला घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. तर मग डॉक्टर, आता तुम्ही बऱ्याच कारण सांगितलीत, म्हणजे मेंदू असेल, अगदी मुतखडा असेल, म्हणजे आर्थरायटिस सारख्या रोगामुळे सुद्धा त्या नसांवर परिणाम होतोय सांगितलं, तर अजूनही काही असे आजार आहेत की ज्याच्यामुळे परिणाम होतो?
0: आता रक्ताशी संबंधित जनरली काय होतं, नसा बाधित होत असतील, नसांना सुजनन सुकणं हे जर होत असेल तर बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम रक्ताच्या मोठ्या विकारांच्या बाबतीत आहे. लिव्हरचे मोठे विकार असतील तरी त्याचा परिणाम रक्तावरती येतो, नसांवरती येतो, नसांना सूज येते, बऱ्याच ऑटो

0: इम्युनोडिसीस म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं
1: की तो बरे होत नाही. हा,
0: पण हे जे ऑटो इम्युनो डिसीजेस आहेत ते रक्ताला बाधित जास्त करणारे आहेत. रक्ताला बाधित करायला लागले की व्हायटरवरती त्याचा परिणाम येतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती नसांना सूज येणं, डोळा लाल होणं, डोळ्याला ठणकणं, डोळ्यातनं पाणी येणं, पडद्याला सूज येणं आणि दिसणं कमी होणं अशी मेजर इम्पॅक्ट आपल्याला दिसत असतात. ह्याची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा आयुर्वेदात त्याचा ज्वराचा विचार करायला लागतो, ग्रहणीचा करायला लागतो, पांडूचा करायला लागतो, जीर्ण ज्वराचा करायला लागतो. अशा गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला ऑटोइम्युनो डिसीज सारख्याची निदान केलं जातं, मग त्या निदान करून ज्यावेळी ट्रीटमेंट करतो त्यावेळी ती रक्तदृष्टी कमी व्हायला लागते आणि मग त्याचा परिणाम स्वरूप जे नसांना सूज येणं किंवा सुकणं होतं ते टाळता येऊ शकतं.
1: बरोबर.
0: हे जसं मोठे मोठे आजारपण सांगितले म्हणजे सर्दी आहे, टीबी आहे, आरपी आहे, रेटिनायटिस पिगमेंटोज आहे, ह्याच पद्धतीनं काही बायकांच्या बाबतीत अत्यार्तव म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं हेही नसा सुकण्याचं, नसांना सूज येण्याचं प्रमुख कारण सांगितले.
1: अच्छा.
0: आयुर्वेदानुसार शरीर शुद्ध, स्त्रियांच्या बाबतीत शरीर शुद्धीचं माध्यम गर्भाशय आहे. रक्तदृष्टी जी आहे ती ज्या वेळेला त्याचा परिणाम गर्भाशयावरती व्हायला लागतो आणि अत्यार्तवासारखी लक्षणे दिसायला लागतात, तेव्हा शरीरावर तर ती परिणाम येतोच पण बऱ्याच बायकांमध्ये नसांवरती त्याचा परिणाम येतो आणि आपल्याला त्याच्यामुळे दिसणं कमी होऊ शकतं. कोणताही मोठा विकार असो तो लगेच वैद्यांना दाखवून त्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तो विकार बरा झाला की आपोआप हा विकार बरा व्हायला मदत होऊ शकते. तर डोळ्यांच्या नसा किती महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर कोणकोणते अवयव किंवा कोणते विकार इतर परिणाम करू शकतात ह्याची माहिती खूप डिटेलमध्ये डॉक्टर तुम्ही देत आहे, पण अजूनही काही माहिती याविषयीची, डोळ्यांच्या नसा अतिशय नाजूक असा संवेदनशील असा हा भाग त्याची आम्हाला जाणून घ्यायची, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312545465 किंवा 84485151. संपर्क पुन्हा एकदा 02312545465 किंवा 84485151.
2: आपण एक आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, ग दी माडगुळकर यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत. आज सकाळी 10:20 मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आणि 10:30 मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. दरम्यान त्यांची ही रचना मालती पांडे यांच्या आवाजात आणि संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, 8:20 कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि आता सकाळचे 8 आहेत समाचार प्रभात बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: उड़ीसा, अरुणाचल प्रदेश, असम और मेघालय में तेज हवाएं चलने और बिजली कड़कने की संभावना है। इसके साथ ही वर्षा भी हो सकती है। ये समाचार आकाशवाणी से प्रसारित किए जा रहे हैं।
1: हर खबर से जुड़े रहिए, जहां भी हो expert@AIRnewsHindi को फॉलो करें।
0: अब आज के समाचार पत्रों की सुर्खियों के साथ हैं वैष्णवी।
2: धन्यवाद जया। दीपावली से पहले पटाखों को लेकर सुप्रीम कोर्ट के बयान को आज सभी अखबारों ने पहले पन्ने पर जगह दी है। सुप्रीम कोर्ट का देश भर में पटाखों पर रोक से इनकार, कहा 2400 घंटे भी आतिशबाजी नहीं, राजस्थान पत्रिका की सुर्खी है। लोकसत्ता ने सुप्रीम कोर्ट के हवाले से लिखा है, भावनाओं, स्वास्थ्य और पर्यावरण में संतुलन जरूरी, पटाखों पर पूर्ण रोक नहीं, दिवाली से पहले तय होंगे नियम। दुबई से इसराइल जा रही फ्लाइट को हाईजैक कर क्रैश कराने की कोशिश की खबर भी आज की अखबारों की सुर्खियां हैं। दैनिक जागरण लिखता है, विमान हाईजैक कर इसराइल में क्रैश कराने को मंसूबा, भारतीय पायलट ने साहस दिखाकर बचाए 172 जाने। नवभारत टाइम्स की सुर्खी है, इसराइल जा रही फ्लाइट की सऊदी में इमरजेंसी लैंडिंग, भारतीय पायलट ने 9/11 जैसे आतंकी हमला रोका। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के बीच फोन पर बातचीत को लेकर की खबर अखबारों ने प्रमुखता से छापा है। प्रधानमंत्री मोदी व अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने चर्चा की, दोनों करीबी संपर्क बनाए रखने पर सहमत, जनसत्ता की सुर्खी है।
0: अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली के भारत मंडपम में यूपीएससी के शताब्दी समारोह में शामिल होंगे। केंद्रीय मंत्रिमंडल ने 2027-28 विपणन सत्र के लिए रबी फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में वृद्धि की। भारत की अपतटीय खनिज क्षमता को उजागर करने के लिए सरकार आज अपतटीय खनिज ब्लॉकों की नीलामी शुरू करेगी। दीपावली से पहले सर्वोच्च न्यायालय ने पटाखों पर पूर्ण प्रतिबंध लगाने से इनकार किया। और भारत ने गुवाहाटी में खेले गए दूसरे वनडे क्रिकेट मैच में वेस्टइंडीज को 8 विकेट से हराकर 2-0 की अजेय बढ़त हासिल की। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
3: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:15 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करत आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद।
4: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
5: नमस्कार।
3: 51 वर्षांच्या या गृहस्थांची केस आपण बघूयात। फ्रोझन शोल्डरचा त्यांना 2 वर्षापासून त्रास होत होता, त्यांनी फिजिओथेरपीला पण सुरुवात केलेली होती पण त्यांना काही फरक पडला नाही। या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, तर यांची केस काय होती आणि मुळात फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
5: कसं होतं की जेव्हा डायबिटीसला आपण बहुमूत्रता म्हणतो या मॉडर्न मध्ये पण एक्सेस युरिनेशन म्हणतात, बरोबर की नाही, तर ज्या वेळेला वॉटर लॉस जास्ती होत असतो त्यावेळेला शरीरामध्ये एक प्रकारचा ड्रायनेस यायला लागतो। म्हणजे आयुर्वेदानुसार आणखीन बघितलं तर रसधातू दूषित होतो। आता हा रसधातू म्हणलं तर काय, तर आपल्याकडे सगळीकडेच रस आहे, म्हणजे तुमची हार्ट जर का बघितलं तरी ते रसामध्ये हे आहे, डोक्यामध्ये पण सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, की आपण जर का बघितलं तर प्रत्येक सेलला जी काही एनर्जी जाते ती या प्लाझ्मामधून जात असते। बऱ्याच जणांना वाटतं की रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट वगैरे, पण नाही, प्लाझ्मामधून एनर्जी लेवल जाते सगळी पूर्णपणे। आता तुम्ही बघा ना, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जर का काही झीज झालेली असेल तर आजकाल पीआरपी केलं जातं। पीआरपी म्हणजे काय, की प्लाझ्मा रिच प्रोटीन, म्हणजे आपलं ब्लड काढून प्लाझ्मा आणि प्रोटीन वेगळे केले जातात आणि ते इंजेक्ट केले जातात त्या ठिकाणी। तर त्या प्रकारे म्हणजे प्लाझ्मामध्ये सगळी एनर्जी असते, रसधातू बिघडला की या प्लाझ्माचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बिघडायला लागतं आणि हा ओव्हरऑल ड्रायनेस काय करतो की तुमच्या मसल्सला स्टिफनेस यायला लागतो आणि मग हळूहळू हे मसल एवढे स्टिफ होतात की ते दगडासारखे कडक होतात आणि हलतच नाही, आणि मग जेव्हा ते हलतच नाही त्याला फ्रोझन शोल्डर असं म्हणतात, कारण फ्रीज होऊन जातं ते ठिकाणी, त्यामुळे त्याला फ्रोझन शोल्डर असं म्हणलं जातं। पण त्यावेळेला कसं की त्या मसल्स मध्ये ड्रायनेस आलेला असतो, बरोबर की नाही, आणि अशा वेळेला नुसतंच तुम्ही त्याला फिजिओथेरपी देऊन मुवमेंट वगैरे दिली तर टेम्पररी थोडाफार बेनिफिट झाला तरी परमनंटली मात्र काही इलाज होत नाही।
3: मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं आणि आयुर्वेदात यासाठी ट्रीटमेंट आहे का याबद्दलही बोलूयात। त्याआधी श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर। संपर्क 84 84

0: 06 10 25 84 84 06 10 25 84 84 06 10 25
1: डॉक्टर गिरी, मग फ्रोझन शोल्डर बाबतीत आयुर्वेदामध्ये काही ट्रीटमेंट आहे का?
2: कसं आहे की रसधातू जर का बिघडलेला असेल तर रसधातूवर काम करणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरनली काम करताना आपल्याला बरोबर ना, कसं असतं की मेडिकेशन पण खूप असतं टेम्पररी, फक्त त्यातून शुगरचे आकडे मॅनेज असतात, पण बाकी बेसिकली शरीराचा बॅलन्स मात्र काही होत नसतो. मग त्यामुळे शरीराचा जसं बॅलन्स करायला लागतो तसं मेडिकेशन कमी होत जातं, शरीरातली हीट कमी व्हायला लागते, ड्रायनेस कमी व्हायला लागतो, आणि लोकल लेवलला मग काही ऑइलिंग केलं जातं, कारण शेवटी तिथे लोकल लेवलला फ्रीजनेस आलेला आहे, तिथले मसल स्टीफ झालेले आहेत, त्याचा ड्रायनेस कमी करण्यासाठी लोकल लेवलला ऑइल एप्लिकेशन वगैरे केले जातात. त्यानंतर काही औषधं येतात की जे त्याच्यामधून काय केलं जातं की तिथला जो काही स्टिफनेस आहे तो कमी केला जातो. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की 2-3 वर्ष जेव्हा झालेले असतात तर त्यावेळेला तिथले मसल्स पण खूप वीक झालेले असतात. मग अशा वेळेला लोकल लेवलला PRP किंवा म्हणजे प्रोलो इंजेक्शन दिली जातात. आता ह्या ग्रस्तांच्या बाबतीत तर असं झालं होतं की म्हणजे ते मुवमेंट करायला म्हणजे प्रयत्न करून थोडासा म्हणजे लिगामेंट टियर झाला होता छोटासा. आता तो छोटासा टियर झाला होता तर तेवढ्यासाठी काही ऑपरेशन करणं शक्य नव्हतं बरोबर ना. मग त्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे आता प्रोलो इंजेक्शन किंवा PRP इंजेक्शन जे आहेत ना, त्यांनी हे छोटे मोठे टियर पण सुद्धा काय येतात भरून येतात, तर त्याप्रमाणे आपण त्यांना ती इंजेक्शन पण चालू केली. आणि मग ते इंजेक्शन आणि या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग हळूहळू त्यांची तिथली इलॅस्टिसिटी परत यायला लागली, मसलचा विकनेस कमी झाला, ड्रायनेस कमी झाला, आणि ओव्हरऑल तिथली इलॅस्टिसिटी परत आल्यामुळे त्यांचं काय झालं, फ्रोझन शोल्डर बरा झाला.
0: अगदी. श्रोते हो, डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन जसं की न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर, मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 84 84 06 10 25.
1: पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत कोल्हापूर दर्पण.

0: श्रोता नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी अंतर्गत कल्लापांना आवाडे टेक्सटाईल इंडस्ट्रियल पार्क तारदाळ इथं चाचणी पथावर हलकी तसंच अवजड अशा सर्व प्रकारच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करायला प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून 1 ऑक्टोबरपासून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या लोकहितकारी निर्णयाचा इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांनी लाभ घ्यावा असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजी यांनी केलंय. श्रोतेहो, जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबवण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा माझं योगदान या उपक्रमातून करिअर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलंय. 17 ऑक्टोबरपर्यंत करिअर मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केलंय.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आई अंबाबाईचा नवरात्र उत्सव आता अवघ्या 11 दिवसांवर येऊन ठेपलाय. सध्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. त्यासह गरुड मंडप, मणकर्णिका कुंड आदींचीही कामं सुरू आहेत. ही कामं नवरात्र उत्सवापूर्वी पूर्ण करण्याबरोबरच या कामांमुळे गर्दीवर होणाऱ्या परिणामावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. घटस्थापनेच्या पूर्वी घराघरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्यातून निर्माण होणारा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर टाकून दिला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेनं याही वर्षी रविवारी 4 तारखेला, सोमवारी 5 तारखेला 1026 गावांमध्ये टाकाऊ वस्तू संकलनाची मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेअंतर्गत वापरून झालेले टाकाऊ कपडे, प्लॅस्टिक, भंगारचं साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी खरेदीदार निश्चित केले आहेत. त्यातून ग्रामपंचायतींना सुद्धा उत्पन्न मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त गावांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज राष्ट्रीय रक्तदान दिवस. रक्तदानाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज गेल्या काही वर्षात विविध माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळे मागं पडत चाललेत. रक्तदान करून दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी असंख्य रक्तदाते पुढे येत आहेत. रक्त विघटनानंतर रक्ताची एक बाटली चौघांना जीवदान देऊ शकते. डेंग्यूसह अन्य कारणांनी रुग्णांच्या प्लेटलेट कमी होतात. अपघात, शस्त्रक्रिया, अन्य आजारांच्या रुग्णांना नियमित रक्ताची मागणी वाढली आहे. अलीकडे रक्तगटाची टंचाई वारंवार निर्माण होते, त्यामुळे रक्तदान मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. 18 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तीनं रक्तदान करावं. रक्तदात्याचं वजन 50 किलोपेक्षा अधिक असावं. हिमोग्लोबिन 12.5% तर महिलांमध्ये 11.5% इतकं असावं. ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह या रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या कमी असते, त्यामुळे या रक्तगटाची टंचाई भासते. या गटाचे दाते रक्तदानासाठी सहसा पुढे येत नाहीत, त्यामुळे या लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावं. अशा गटाच्या रक्तदात्यांमुळे एखाद्याचा जीव वाचणार आहे.

0: कॅन्सर, हृदयरोग, रक्तदाब यावर रक्तदानामुळे नियंत्रण राहतं. रक्ताची गरज भासते तेव्हा आर्थिक बचत होते. रक्तदानामुळे शरीरात नवीन रक्त तयार झाल्यामुळे शरीर निरोगी राहतं. रक्तदात्यांना कार्ड मिळतं, त्यामुळं जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा मोफत रक्त मिळतं. छोट्याशा या दानाचे खूप सारे फायदे आपण घेऊ शकतो. त्यामुळंच रक्तदान हे जीवदान आहे हे लक्षात घेऊया आणि रक्तदान अवश्य करूया. श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांच्या रचना आपण ऐकणार आहोत आज सकाळी 9:00 गीतबहार या कार्यक्रमात. संगीतकार SD बर्मन यांचाही आज जन्मदिन, त्यांची संगीतबद्ध केलेली गीत ऐकूया आज सकाळी 11:00 गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. सकाळचे 8:30 आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. UPSC स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते UPSC शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकीटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय

तूरडाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅट पर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279 वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्यावर विचार विनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूनं हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील 2 सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्य पदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात

भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंदीगड इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजी

0: अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकासह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. कार्यक्रम ऐकूया. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: आनंदी सुखी जीवनासाठी शहाणपण आवश्यक आहे. हे शहाणपण नेमकं कशात आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. जीवनविद्या सांगते, कर्माचं फळ कर्मातच असतं हा निसर्ग नियम होय. म्हणून तुम्ही इतरांचं भलं कराल तर तुमचं भलं होईल, आणि जर तुम्ही दुसऱ्यांचं वाटोळं कराल तर तुमचं वाटोळं होईल, हे निश्चित. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल

याच्या उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे तर दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो तिथं दैन्य आणि दुःख कायम वास करतात, याच्या उलट गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेनं पाहणं हा ऐश्वर लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा राजमार्ग होवे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. मानवी शरीर हा एक अलौकिक कॉम्प्युटर असून त्याला शुभ किंवा अशुभ विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारा जे शुभ किंवा अशुभ फीडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला सुखदुःखाची फळं प्राप्त होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. देवाधर्माच्या नावाखाली अन्य धर्मियांवर अत्याचार, तंटे बखेडे, दंगे धोपे, युद्ध लढाया वगैरे अनिष्ट गोष्टी घडतात. अशा अनिष्ट गोष्टी घडण्यास काही लोक साथ देतात. हा सर्व प्रकार धर्म या पवित्र संकल्पनेला कलंकित करणारा असून अखिल मानवजातीच्या तोंडाला काळीमा फासणारा आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, परमेश्वर एक आहे, मानवजात एक आहे, मानवी मन एक आहे, मानव धर्म एक आहे, मानवी संस्कृती एक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्व मानवाच्या विश्वशांतीचं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात खरं शहाणपण आहे. मानवी जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग किंवा घटना सर्वांवरच येत असतात, मग तो पंत असो, महंत असो, संत असो की भगवंत असो. यापैकी 90% घटना माणसाच्या स्वाधीन असतात तर 10% घटना पराधीन असतात. परंतु सामान्य लोकांचा असा गैरसमज आहे की मानवी जीवनामध्ये सर्वच घटना पराधीन असतात. म्हणून दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरं शहाणपण आहे. संगत धरण्यात माणसं बेसावत असतात. माणसांना ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगती मिळते त्याप्रमाणे त्यांना इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. म्हणून संगत धरण्यात माणसानं अत्यंत सावध असलं पाहिजे, कारण पूर्ण सत्यानाश करण्याचं किंवा सत्याचा साक्षात्कार करून देण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. आणखीन खरं शहाणपण कशात आहे? जीवनामध्ये अपयशाचे प्रसंग काही वेळा निर्माण होतात. अपयश आलं तर त्यात जगावेगळं काही घडलं असं नाही. म्हणून अपयश आलं तर खचून जाण्याचं मुळीच कारण नाही. अपयश येत नाही कुणाला. जगात जी मोठी माणसं झाली ती सर्व अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखरावर गेली. अपयश आलं त्याला कारण आपले प्रयत्न तोकडे पडले किंवा योग्य दिशेनं झाले नाहीत हे लक्षात घेऊन उत्तम मार्गदर्शनाखाली पुन्हा जिद्दीनं प्रयत्नांची कास धरली पाहिजे. शंकरानं विष पचवलं आणि जगाला अमृत दिलं म्हणून त्याला महादेव असं म्हणतात. त्याप्रमाणे अपयशाचं विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो त्याला महापुरुष असं म्हणतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यामध्ये खरं शहाणपण आहे. थोडक्यात शहाणपण आणि मूर्खपण कशात आहे हे एका वाक्यात याप्रमाणे सांगता येईल. शुभकर्मांच्याद्वारे शुभनियती निर्माण करण्यात खरं शहाणपण आहे, तर अशुभ कर्माच्याद्वारे अशुभनियती निर्माण करण्यात मूर्खपणाचा कळस आहे.

0: माणूस त्याच्या स्वतःच्याच विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे निसर्ग नियमांना गती देतो आणि त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असं म्हणतात. आणि त्यानंच निर्माण केलेली त्याचीच शुभ किंवा अशुभ नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असते. आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं. आपण जशा बऱ्या बुऱ्या किंवा चांगल्या वाईट हालचाली करतो त्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब तशाच प्रकारे हालचाली करतं. आपण जर हात जोडले तर आरशातील प्रतिबिंब आपल्याला हात जोडतं. याच्या उलट आपण जर हात उगारला तर आरशातील प्रतिबिंब आपल्यावर हात उगारतं. नेमका तोच प्रकार मानवी जीवनामध्ये घडत असतो. आपण ज्या जगात राहतो ते जग हा एक मोठा आरसा आहे. जीवन जगत असताना आपण जे करतो, बोलतो, वागतो त्याचप्रमाणे जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. जशी आपण क्रिया करू तशीच प्रतिक्रिया जगाकडून आपल्याला मिळत असते. तुम्ही एखाद्याला अहो म्हटलं तर तो दुसरा तुम्हाला काहो म्हणेल, परंतु तुम्ही त्याला अरे म्हटलं तर तो तुम्हाला काय रे असं म्हणेल. तुम्ही एखाद्याचा सन्मान केलात तर तो तुमचा सन्मान करील, पण तुम्ही त्याचा अपमान केला तर तो सुद्धा तुमचा अपमान करील. थोडक्यात ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं वागाल त्याचप्रमाणे जगाकडून तुम्हाला इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनंच प्रतिसाद मिळेल. जगाचा इतिहास पाहिला तर क्रिया तशी प्रतिक्रिया या न्यायानंच आत्तापर्यंत सर्व घटना घडत आलेल्या आहेत. रामायण आणि महाभारत घडलं ते सुद्धा याच पद्धतीनं. म्हणूनच डॉक्टर मर्फी सांगतात, द गुड यू डू टू अदर्स कम्स बॅक टू यू इन लाईक मेजर अँड द इव्हिल यू डू रिटर्न्स टू यू बाय द लॉ ऑफ युअर ओन माइंड. असं असून सुद्धा मानवजात इतिहासापासून काहीही धडे शिकले नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते, गतगोष्टीपासून जे धडे शिकत नाहीत ते गधडे होत. म्हणून शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं यातून शुभ नियती निर्माण केल्यानं आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याची कला साध्य होते. वीज डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हातानं तिला स्पर्श करता येत नाही, नाकानं तिचा वास घेता येत नाही, जिभेनं तिला चाखता येत नाही, तरीसुद्धा वीज अस्तित्वात आहे आणि तिचा पुरवठा वायरमधून करता येतो. त्याचप्रमाणे सच्चिदानंद हे आपलं स्वरूप असून स्वानंद आपल्यातच असतो, पण तो विजेप्रमाणे ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही. असं जरी असलं तरी स्वानंदाचा पुरवठा शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं, शुभ करणं या वायरमधून सर्वांना करता येतो. इतकंच नव्हे तर जो आनंद आपण सर्वांना देऊ तोच आनंद बुमरँग होऊन सहस्रपटीनं आपल्याकडे परत येईल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाची लयलूट करेल. विशेष म्हणजे हे सर्व जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचं काहीही नुकसान न करून घेता आचरणात आणणं शक्य आहे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312547465 किंवा 84 84 85 1591. संपर्क पुन्हा एकदा 02312547465 किंवा 84 84 85 1591.
1: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
2: ब्रीडिंग साठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
1: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93 70 21 55 76.
3: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज सकाळी ठीक 9 वाजता गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकणार आहोत. आणि आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत एकनाथ महाराज यांची रचना, श्रीधर फडके यांचं संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 9 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्मदिन, तेव्हा आजच्या गीतबहारमध्ये त्यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत. सुरुवात कालापानी या चित्रपटातल्या गीतानं, आवाज आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा, संगीत आहे एस टी बर्मन यांचं.

0: रहना किसी के,
1: क्या करना है देखे?
0: अरे हो रहना किसी के।

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमांसाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:04 झाली आहेत. श्रोतेहो, आज आपण मजरूह सुलतानपुरी यांच्या रचना ऐकत आहोत त्यांच्या जन्मदिनानिमित्त. आता CID या चित्रपटातली ही रचना शमशाद बेगम यांच्या आवाजात ऐकूया. संगीत आहे OP नय्यर यांचं.

0: श्रोते हो आता चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा युगुल स्वर ऐकूया. संगीत आहे एस डी बर्मन यांचं.
1: हाल कैसा है जनाब का,
2: क्या ख्याल है आपका,
1: तुम चल गए हो.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: काही बाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 वाजलेत. श्रोते हो, आज आपण गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या रचना ऐकत आहोत त्यांच्या जन्मदिनानिमित्त. श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण संगीतकार ST बर्मन यांच्या रचना ऐकणार आहोत त्यांच्या जन्मदिनानिमित्त. आणि 10:20 ग दि माडगुळकर यांच्या काही रचना ऐकूया त्यांच्या जन्मदिनानिमित्त. तर श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमामध्ये पुन्हा वळताना 3 देवया या चित्रपटातलं गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत आहे ST बर्मन यांचं.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता धरती कहे पुकार के या चित्रपटासाठी मुकेश आणि लता मंगेशकर यांचा आवाज, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

0: श्रुतीहो गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता रामपुरका लक्ष्मण या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांची संगीत रचना. आवाज आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.
1: Mm-hmm.

श्रोते हो बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये, संगीतकार होते आर डी बर्मन. याबरोबरच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अभी आपने सुना कार्यक्रम मेजर सोमनाथ शर्मा, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। अब अपने मित्र अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुमलता,
1: जगबंधु,
0: चेतना,
1: अर्शद,
0: सौम्या,
1: प्रसून
0: और हमारे आज के विशेषज्ञ प्रोफेसर सरयुग यादव के साथ
1: विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेत। आता आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
4: श्रोते हो, नमस्कार। आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त राज्यस्तरीय समन्वित विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती।
5: म्युझिकल टुरिझम मिरजेतली एक अभिनव संकल्पना। रसिक हो, माणूस जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो काय शोधत असतो? कधी निसर्गाचं हिरवगार सौंदर्य, कधी समुद्राच्या उच्चंबळणाऱ्या लाटा, कधी जुन्या किल्ल्यांच्या तटांवर अडकलेला इतिहास, तर कधी मनशांतीसाठी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र। पर्यटनाची रूपं तरी किती सांगावीत। निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन, आणि जिथं वैद्यकीय उपचार उत्तम मिळतात तिथं विकसित झालेलं मेडिकल टुरिझम। पण मला सांगा, कधी तुम्ही केवळ आणि केवळ सुरांच्या मागं सफर केली आहे? असा प्रवास जिथं हवेतही रागांचे तरंग असतात, जिथं प्रत्येक गल्लीत तंबोऱ्याची सुरेल झंकार ऐकू येते, आणि जिथल्या मातीत संगीत महर्षींच्या पावलांचे ठसे जपलेले असतात। आज आपण अशाच एका अनोख्या प्रवासाला जाणार आहे। एक अशी संकल्पना जी देशात पहिल्यांदाच आकाराला आली आहे, म्युझिकल टुरिझम म्हणजेच संगीत पर्यटन। आणि या अद्भुत संगीतमय सफरीचं केंद्रस्थान आहे आपली संगीत पंढरी मिरज। श्रोते हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभिनव उपक्रमातून मिरजेतलं संगीत वैभव प्रत्यक्षात अनुभवण्याची, डोळ्यांनी पाहण्याची आणि कानात साठवण्याची पर्वणीच उपलब्ध झाली आहे। चला तर मग आजच्या या जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात आपण घर बसल्याच मिरजेच्या या संगीतमय गल्ल्यांमधून फिरूया। तिथल्या प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक स्मारकाचा आणि वाद्यनिर्मितीच्या अलौकिक कौशल्याचा प्रवास अनुभवूया। रसिक हो, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं प्रसिद्ध ग्वाल्हेर घराणं महाराष्ट्रात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते महादेव बुवा गोखले हे याच मिरजेचे। पुढे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी अनेक वर्ष रसिकांची सेवा केली। बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनविद्या संपादन केली। विचार करा, ज्या विष्णू दिगंबरांनी संपूर्ण देशात संगीताचा प्रचार केला, ज्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, त्या गानमहर्षींचं संगीत बालपण या मिरजेच्या मातीत घडलं। आणि ही साखळी इथंच थांबत नाही। पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन आणि प्रोफेसर

तर बी आर देवधर हे सुद्धा याच भूमीशी जोडलेले. हेच ते बी आर देवधर ज्यांनी पुढे जाऊन पंडित कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभेला गायनाचे धडे दिले. दुसरीकडे बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य मिरजेतले निळकंठबुवा जंगम यांच्याकडे कुणी धडे घेतले माहितीये? ख्यातनाम गायक तानसम्राट पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांनी. म्हणजे बघा, ग्वाल्हेर घराण्याची ही सगळी दिग्गज मंडळी कुठल्या ना कुठल्या रूपानं मिरजेशी बांधलेली होती. पण मिरज फक्त ग्वाल्हेर घराण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती जशी ग्वाल्हेर घराण्याची कर्मभूमी होती, तशीच ती किराणा घराण्याच्या अलौकिक सुरांनी न्हावून निघालेली नगरी ठरली.

संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खां यांनी तब्बल 40 वर्ष मिरजेत वास्तव्य केलं. त्यांनी या शहराला आपल्या सुरांनी पुनीत केलं. खरं सांगायचं तर किराणा घराण्याला मिरज घराणं म्हणावं इतका घट्ट आणि आपुलकीचा संबंध किराण्याचा आणि मिरजेचा आला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि खांसाहेब अब्दुल करीम खां या दोघांचंही मिरजेवर इतकं अथांग प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह याच मिरजेच्या पवित्र मातीत एकरूप झाला. याशिवाय मिरजेच्या संगीताच्या आकाशात चमकलेले इतर तारे आठवूया. ख्यातनाम मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनईवादक एस बी माने आणि तिप्पांना मुळे अशी एकाहून एक सरस गायक, वादक आणि संगीतकारांची नामावली मिरजेच्या नावावर आहे. या सगळ्या महान कलाकारांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वास्तू, त्यांची स्मृतीस्थळं, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ कागदपत्र आणि त्यांचे पुतळे आजही जसेच्या तसे जतन केलेले आहेत. आणि याच सर्व गोष्टी पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी म्युझिकल टुरिझमची ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. हा प्रवास सुरू होतो मिरजेच्या त्या ऐतिहासिक गल्ली बोळांमधून जिथे संगीताचा इतिहास घडला. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर राहत असलेलं त्यांचं ऐतिहासिक घर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे गुरु निळकंठबुवा जंगम यांचं घर, तबलावादक भानुदासबुवा गुरव यांचं घर आणि अप्रतिम संगीतकार वसंत पवार यांची समाधी आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेलं पलुस्कर स्मृती मंदिर, ज्या वास्तूंच्या भिंतींनी पंडितजींच्या ताना ऐकल्या असतील, जिथं संगीताचे रियाज रात्र रात्र चालले असतील, तिथं उभं राहणं हाच एक भावूक अनुभव असतो.

या म्युझिकल सफरीतला सगळ्यात भाऊक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा आणि संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेबांची समाधी. खान साहेबांची मीरा साहेबांवर असीम श्रद्धा होती. एकदा खान साहेब प्लेगच्या गंभीर आजारानं ग्रस्त झाले होते. मीरा साहेबांच्या कृपेनंच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी खान साहेबांची दृढ भावना होती. म्हणूनच त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती, माझ्या मृत्यूनंतर माझा देह मीरा साहेबांच्या चरणीच दफन करण्यात यावा. त्यांच्या इच्छेनुसार दर्गा आवारातच त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. आज तिथं अतिशय सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं आहे. शेजारीच त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांची सुद्धा समाधी आहे. आणि या समाधीचं खास वैशिष्ट्य माहिती आहे? खान साहेबांच्या समाधीवर त्यांच्या अत्यंत आवडत्या दरबारी कानडा या रागाच्या स्वररचना कोरण्यात आलेल्या आहेत. एखाद्या संगीत उपासकासाठी याहून मोठं स्मारक काय असू शकतं? आणि याच दर्गा आवारात उभं आहे एक ऐतिहासिक चिंचेचं झाड. हे झाड खान साहेबांच्या अथांग संगीत सेवेचं मूक साक्षीदार आहे. याच झाडाखाली बसून खान साहेब आपली गायन सेवा अर्पण करत असत. खान साहेबांच्या मृत्यूनंतर किराणा घराण्याचे गायक आजही या झाडाखाली बसून सुरांची सेवा अर्पण करतात. म्युझिकल टुरिझममध्ये या झाडाखाली क्षणभर थांबून तो इतिहास आठवणं हा पर्यटकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरतो. पुढे हा प्रवास आपल्याला घेऊन जातो मिरजेच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात. हे मंदिर केवळ धार्मिक

केंद्र नाही तर संगीताचं मोठं व्यासपीठ आहे. इथं होणारा नवरात्र संगीत महोत्सव जगभरातील संगीत रसिकांचं आकर्षण ठरलं आहे. तिथंच असलेलं बालगंधर्व नाट्यगृह मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळाची साक्ष सांगणारं बालगंधर्व नाट्यगृह सध्या नव्या रूपात मिरजेत उभं आहे. मिरजेच्या पर्यटनात आणखी एक दुर्लक्षित पण रंजक टप्पा दाखवला जातो, तो म्हणजे जुन्या काळातल्या गझल गाणाऱ्या नायकिणींचे वाडे. त्या काळात शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीला राजाश्रय आणि लोकाश्रय कसा मिळत होता याची रंजक माहिती इथं मिळते. रसिक हो, या संगीतमयी पर्यटनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संस्थेचं मुख्य कार्यालय कुठं आहे माहितीये? आपल्या याच मिरजेत. संपूर्ण देशभरात चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि वाद्य परीक्षांचं नियंत्रण याच मिरजेच्या कार्यालयातून केलं जातं. तसंच 60 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे प्रकाशित होणारं संगीत कलाविहार हे प्रसिद्ध मासिक सुद्धा याच मिरजेतून प्रसिद्ध होतं. रसिक हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाद्वारे मिरजेच्या संगीत परंपरेचा एक अथांग ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. म्युझिकल टुरिझममध्ये पर्यटकांना हा दुर्मिळ खजिना जवळून बघता येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड प्लेअरवर मिरजेच्या प्राचीन गायकांनी गायलेली दुर्मिळ गाणी ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. जेव्हा तो जुना रेकॉर्ड प्लेअर फिरू लागतो आणि त्यातून 19व्या शतकातलं खास साहेबांचं किंवा बाळकृष्णबुवांच्या परंपरेतले सूर बाहेर पडतात, तेव्हा काळ मागं फिरल्याचा भास होतो.

रसिक हो, आता आपण जाऊया मिर्झेच्या ओळखीच्या सगळ्यात मुख्य, अतिशय महत्वाच्या आणि नयनरम्य भागाकडं. मिरज शहराची सगळ्या जगात सगळ्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे तंतुवाद्यांचं माहेरघर. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय शास्त्रीय संगीत गायलं किंवा वाजवलं जातं तिथं मिर्झेचा तानपुरा किंवा सतार असणारच. मग ते लंडन असो, पॅरिस असो, न्यूयॉर्क किंवा टोकियो, मिर्झेच्या तंतुवाद्याशिवाय भारतीय संगीताची मैफिल रंगूच शकत नाही. पण ही तंतुवाद्यांची निर्मिती मिर्झेत कशी सुरू झाली याचा इतिहास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे साधारण सन 1950 आसपासची. त्या काळी महाराष्ट्रात गवयांना लागणारे तंबोरे, सतार, बीन, दिलरुबा ही वाद्य उत्तर हिंदुस्थानातल्या जयपूर, बनारस किंवा लखनौवरून आणावी लागत असत. महाराष्ट्रात फक्त लाकडी एकतारे किंवा सूरसोटे बनायचे. बाहेरून वाद्य आणणं अतिशय खर्चाचं आणि धोक्याचं असायचं, त्यामुळे मोजक्याच गायकांकडे स्वतःची वाद्य असायची. मग मिर्झेत हा चमत्कार कसा घडला? मिर्झेतल्या तंतुवाद्यांचे आद्य निर्माते होते फरीद साहेब शिकलगार आणि त्यांचे बंधू मोहितदीन साहेब शिकलगार. या शिकलगार घराण्याचा मूळ व्यवसाय काय होता माहितीये? युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, भाले, बरचा, जांबिया, दांडपट्टा बनवणे आणि त्यांना धार लावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ते मूळचे विजापूरचे. आदिलशाही राजवटीत मिर्झेच्या सुभेदारानं सैन्यासाठी हत्यारं बनवण्यासाठी या शिकलगार कुटुंबाला मिर्झेत आणलं, त्यांना राहायला जागा दिली आणि जमिनी इनाम दिल्या. पुढे ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि तलवारी, भाल्यांची मागणी घटली. मग हे शिकलगार कुटुंब कात्र्या, सूर्या, वस्तारे यांना धार लावून उदरनिर्वाह करू लागले. मिर्झेचे तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन दुसरे हे कलाप्रेमी होते. त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध गायक गायिका येत असत. फरीद साहेब या कलाकारांची गाणी ऐकायला जायचे. गाता गाता कुणाचं वाद्य पिघडलं, तुटलं तर फरीद साहेब ते मोफत आणि कौशल्यानं दुरुस्त करून द्यायचे. दुरुस्त करतानाच त्या वाद्याचा सखोल अभ्यास करायचे. वाद्य पूर्ण उघडून त्याची रचना समजून

घ्यायचे. आणि अनेक वर्षांच्या अशा अभ्यासानंतर फरीद साहेबांनी निश्चय केला, मी महाराष्ट्रात स्वतःच्या मातीत तंतुवाद्य तयार करणार. पण श्रोते हो, हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणींचा डोंगर समोर होता. तंबोरासाठी लागणारे मोठे भोपळे कुठं मिळत नव्हते, वाद्य बनवायला हत्यारं नव्हती. पण बंधू मोहिद्दीन साहेबांनी स्वतःच्या कल्पकतेनं करवत रंधा कानस बनवून दिली. डिंक नव्हता, तो चांबड्यापासून बनवला. भोपळा आणि लाकडी दांडी जोडण्यासाठी झाडांच्या डिंकाचा वापर केला. पॉलिश पेपर नव्हता, तर काचेची पूड कागदावर चिकटवून पॉलिश पेपर तयार केला. वाद्यांना लाल रंग देण्यासाठी पानाचा विडा कुटून रंग बनवला. आणि छत्रीच्या जुन्या लोखंडी तारा तापवून निरनिराळ्या छिद्रांमधून ओढून हव्या त्या जाडीच्या तारा तयार केल्या. अशा रीतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सन 1950 मध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या तंतुवाद्याचा जन्म मिरजेत झाला.

तंतुवाद्य बनवण्यासाठी सगळ्यात कठीण आणि नाजूक काम म्हणजे जवारी काढणं. फरीद साहेब जवारी खोदण्याच्या कामात इतके निष्णात झाले की सगळ्या देशात त्यांचा हात धरणारा कारागीर नव्हता. त्याकाळी ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटने फरीद साहेबांना एक तंबोरा, सतार आणि ताऊस बनवायला सांगितले. फरीद साहेबांनी तयार केलेली वाद्य बघून तो इंग्रज अधिकारी इतका खुश झाला की त्यानं वाद्यांची किंमत तर दिलीच, पण खास पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन फरीद साहेबांचा गौरव केला. सन 1990 प्रसिद्ध बॉम्बे गॅझेटियर यामध्ये फरीद साहेबांचा विशेष उल्लेख आढळतो. त्यात लिहिलंय, द सतार्स ऑर गिटार्स मेड ॲट मिरज, इस्पेशली दोज मेड बाय फरीद, आर इन ग्रेट डिमांड. फरीद साहेबांनंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि सोबतीच्या सतारमेकर मंडळी अशा अनेक धुरंधर कारागिरांनी ही कला वृद्धिंगत केली. पुढे 1913 धारवाडच्या अखिल भारतीय हस्तव्यवसाय प्रदर्शनात मिरजेच्या तंतुवाद्यांना कांस्यपदक मिळालं. गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सुद्धा या कलेचं तोंड भरून कौतुक केलं. आता मिरजेत या उद्योगाची एक भव्य पेठ वसली आहे. तिथल्या मुख्य रस्त्याला आद्य निर्माते फरीद साहेब मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज 500 अधिक कारागीर आणि 30 अधिक दुकानं या व्यवसायात कार्यरत आहेत. म्युझिकल टुरिझममध्ये जेव्हा पर्यटक सतारमेकर गल्लीत जातात तेव्हा त्यांना भोपळा निवडण्यापासून, लाकूड तासण्यापासून, तारा बसवण्यापासून ते जवारी काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष बघायला मिळते. इतकंच नाही तर आजच्या तरुण पिढीनं मिरजेच्या या कलेचं सुंदर सोविनियर्स म्हणजे प्रतिकृती बनवल्या आहेत. छोट्या सुबक सतारी, तंबोऱ्याचे किचेन्स, टेबल लॅम्प्स, लहान लहान भेटवस्तू पर्यटकांसाठी मोठी आकर्षणं ठरत आहेत आणि यातूनच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. श्रोते हो, मिरज ही केवळ भूतकाळात रमणारी भूमी नाही तर ती वर्तमानात सुद्धा तितकीच गाजणारी संगीताची पंढरी आहे. मिरजेत वर्षभरात तब्बल 10 अधिक भव्य संगीत महोत्सव होतात. या सर्व महोत्सवांमुळे संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते. या म्युझिकल टुरिझम सफरीला येणाऱ्या पर्यटकांसाठी संपूर्ण दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळी मिरजेच्या संगीत परंपरेवर आधारित एक विशेष माहितीपट दाखवला जातो आणि त्यानंतर एखाद्या नामवंत किंवा स्थानिक कलाकाराच्या थेट गायनवादनाच्या मैफिलीनं या पर्यटनाचा गोड समारोप होतो. म्हणजे बघा, इतिहास बघणं, वाद्यनिर्मिती अनुभवणं, दुर्मिळ दस्तऐवज बघणं आणि शेवटी कानात सुरांची अमृतवृष्टी घेऊन घरी परतणं, असा परिपूर्ण अनुभव जगात कुठं मिळेल? फक्त आणि फक्त आपल्या मिरजेत.

रसिक हो, इतिहास, कला, कष्ट आणि सुरांचा हा अद्भुत मिलाफ म्हणजे मिरजेचं म्युझिकल टुरिझम. मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्या या संकल्पनेला मनापासून सलाम. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पर्यटनाची आवड असणारे रसिक असाल, तर आयुष्यात एकदा तरी या संगीत पंढरी मिरजेच्या म्युझिकल टुरिझमला नक्की भेट द्या. तिथली माती, तिथले रस्ते आणि तिथली

वा तुम्हाला एकच सांगेल, संगीताला कोणताही धर्म नसतो, सुरांना सीमा नसतात. जिथं मन जुळतं तिथंच खरा रियाज घडतो. याच सुरेल विचारासह आजच्या या संगीतमय सफरीतून मी यशश्री जोशी इथंच तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती ऐकलीत. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं मानसिंगराव कुमठेकर यांनी. वाचक स्वर यशस्वी जोशी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह राज साने यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:20 झालेले आहेत.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02-31-254-65 किंवा 84-84-85-1591. संपर्क पुन्हा एकदा 02-31-254-65 किंवा 84-84-85-1591.

0: पहिले प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण। सकाळचे 10:22 झाली आहेत। श्रोतेहो, आता 11 वाजेपर्यंत गीत रामायणकार, गीतकार, पटकथा, संवाद लेखक, महाराष्ट्राचे वैभव आणि आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत। आणि 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात एस. डी. बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना, तर ग. दि. माडगुळकर यांच्या रचनेमध्ये सुरुवातीला एक बालगीत ऐकूया, कृष्णा कल्ले यांच्या आवाजात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 10:32 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोते होता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मदिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमात आपण त्यांच्या काही रचना ऐकूया. सुरुवात जगाच्या पाठीवर या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या आवाजातल्या त्यांच्या रचनेनं. संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या आवाजात एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकली मधुचंद्र या चित्रपटासाठी. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:42 झाली आहेत. आज आपण ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत. श्रोते हो, आता उमज पडेल तर या चित्रपटासाठी आपण सुधीर फडके आणि उषा अत्रे यांचा आवाज ऐकणार आहोत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, पडछाया या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आपण 10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण सकाळचे 11 वाजलेत।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गात रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज संगीतकार एस टी बर्मन यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सुरुवात आराधना चित्रपटातल्या गीतानं. आवाज आहे किशोर कुमार यांचा, बोल आहेत आनंद बक्षी यांचे.

गाता रहे मेरा दिल। हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण तेरे घर के सामने या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकला, हसरत जयपुरी यांचे बोल, संगीत अर्थातच एस टी बर्मन यांचं। आता अभिमान या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मनहर यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना।

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आता प्रेम पुजारी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, नीरज यांची रचना, संगीत अर्थातच ST बर्मन यांचं.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रोतेहो गाईड या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना होती शैलेंद्र यांची. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 11:24 झाली आहेत. या कार्यक्रमात आज आपण संगीतकार एस टी बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना ऐकत आहोत. आता ज्वेल थीफ या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची रचना,

श्रोतेहो मिली या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात हे बोल होते योगेश यांचे. संगीत अर्थातच एस टी परमन यांचं. गातर हे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आज आपण एस टी बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना ऐकत आहोत. आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, चित्रपट आराधना.

श्रोते हो, आराधना चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. या कार्यक्रमात आज आपण संगीतकार एस टी बर्मन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना ऐकल्या.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधीजींचे सांगाती मणिलाल डॉक्टर यांच्याविषयी डॉक्टर दशरथ पारेकर लिखित माहिती. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:40 झाली आहेत.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 11:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉ मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, सादर करते नयन पवार. श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन. आजचा दिवस विशेष नक्कीच आहे. तो दिवस सांगतोय ज्या अनुभवाच्या आणि शिस्तीच्या मदतीनं आपण आपल्या जीवनात यश मिळवतो आहोत त्याचे खरे मानकरी आहेत आपल्या सभोवती असलेले ज्येष्ठ नागरिक. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आहे एक उत्साह, आणि त्या उत्साहाच्या जोरावरच हे ज्येष्ठ नागरिक प्रत्येक यश तर मिळवतातच, आणि कधीतरी आपल्याला अपयश पत्करावं लागलं तरी ते स्वीकारावं कसं याचा एक आदर्श त्यांच्या अनुभवातून आपण घेऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे त्यांनी मिळवलेले अनुभव, ज्ञान यांचा सन्मान करणं, आणि ज्येष्ठांच्या आयुष्याची सेकंड इनिंग ही आणखी उत्साही कशी होईल यासाठी प्रयत्न करणं. त्यासाठीच ऐकूया ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला संवाद. तर श्रोते हो, जाणून घेऊया ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर काय म्हणतायत.
2: नमस्कार. हा दिवस आनंदाचा आहे, तसाच तो आत्मचिंतनाचाही आहे. खरं तर ज्येष्ठत्व ही समस्या नाहीच आहे, ती आनंददायी अवस्था असते असा एक सकारात्मक संदेश. आणि याबाबत सुरुवातीलाच मी आनंद व्यक्त करतो आणि सर्व ज्येष्ठ बांधवांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या प्रसंगी आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छाही देतो. खरं तर जीवनामध्ये एक टप्पा असा येतो जेव्हा अनुभवाचं संचित आपल्या सोबत असतं, चढउतार पाहिलेले असतात, यश अपयश असतं, ठेचा खाल्लेल्या असतात, अपमान सोसलेले असतात. मात्र आयुष्यानं हे सगळं आपल्या वाट्याला देताना दुसऱ्या बाजूला कुटुंब असतं, नाती असतात, मैत्री असत, जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहातून काही आनंदाचे क्षणही आपल्या वाट्याला आलेले असतात, विश्वासघाताचे प्रसंगही असतात आणि देव माणसं देखील भेटतात. असूया, मत्सर, प्रेम, आस्था, सहभाव सगळं मिळून आयुष्याचा एक दीर्घ असा अनुभव पट हाती असतो. म्हणजेच आयुष्यानं आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं. आता मात्र आयुष्यातला एक नवीन डाव सुरू होणार असतो. तर मग अशा प्रसंगी पुढल्या पिढीसमोर मी कुठलं उदाहरण ठेवावं? आपण असं ठरवायला पाहिजे की शारीरिक मर्यादांचा आता स्वीकार करायचा, पण त्याचवेळी मानसिकतेत मात्र प्रयत्नपूर्वक बदल करायचा. म्हणजे एकटेपणावर मात करण्याची युक्ती स्वतःच शोधायची, प्रसंगी मदत घ्यायची पण ओझं टाकायचं नाही. खरं तर पाखरांना पंख फुटावेत म्हणून आपण राबलो आहोत, तर आता त्यांच्या पायात दोरा अडकवायचा नाही. संवादासाठी देव निवडायचा, माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही. भूतकाळाचा उच्चार चार चौघात अजिबात करायचा नाही. आपली गरज असेल तिथं तत्परतेनं हजर राहायचं, गरज नसेल तिथून अदृश्य व्हायचं. मन रमवण्याचं साधन तर शोधलंच पाहिजे. बौद्धिक खेळ, कोडी सोडवणं, बुद्धिबळ, वाचन, लेखन, संगीत शिकणं, ऐकणं, स्वयंसेवी संस्थेत काम करणं, असं काहीतरी, आणि शक्य होईल तितका व्यायाम आणि त्रास होणार नाही असा आहार. आणि हे सगळं जर मी करणार असेल तर मग जीवन म्हणजे आनंदाचा मला सोहळाच वाटतो. म्हणजे मग अगदी मोजके जीवलग देखील आपल्या सुखदुःखाला पुरेसे होतात. मुलाबाळांना, नातवंडांना आपला सहवास हवा असेल तर तो भरपूर देता येतो. स्वतःचा मात्र आध्यात्मिक प्रवास करणं या इतका दुसरा आनंद या दुसऱ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही. भजन, प्रार्थना तुम्हाला त्या शांत जगाची सफर घडवतात जिथे संतांची सावली अनुभवता येते. आपला अहंकार वितळतो, मत्सर, द्वेष नाहीसा होतो, माणसांबद्दलचं आणि देवाबद्दलचं प्रेम तेवढं शिल्लक राहतं, आणि तुकोबांचे शब्द आयुष्य उजळून टाकतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुणिया. धन्यवाद.
1: अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपलं आयुष्य सुखमय करण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो.

0: मात्र अनेक वेळा जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणी, वैफल्यग्रस्त परिस्थिती यांची सांगड घालत परिस्थितीवर विजय मिळवून आनंदी कसं राहावं हे सांगत आहेत निवृत्त शिक्षणाधिकारी आणि निवृत्ती पश्चात समाजकार्याला वाहून घेतलेले धोंडीराम सिंग राजपूत.
1: ज्येष्ठ नागरिक हे अनुभव संपन्न असतात. त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. जीवनातील चढ उतारांना सामोरे जात ते जीवन जगत असतात. आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती आनंदी असतील हे धोरण ते वृद्धापकाळात ठेवून जगतात. अनुभव, आदर्श व आनंदाचा सोहळा हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा नात्याचा गोतावळा आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, ते आनंदानं जगूया. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणी चिंता, प्रत्येक दिवस मजेत घालवायचा, वाढवायचा नाही अपेक्षाचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, तुम्हीच सांगा बरं ज्येष्ठांनो, छंद जोपासायला वयाचं बंधन असतं का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? करमत नाही करमत नाही सारखं असं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडात बसायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली म्हणायचं नाही. स्वतःला समजायचं असतं, पुढं पुढं चालायचं असतं. माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आनंदाने राहा. वृद्धापकाळात मित्र हा खरा आधार असतो. आपण मित्र जोडा आणि आनंदी जीवन जगा. ज्येष्ठ नागरिक ह्या देशाचे आधार वड आहेत, ह्या देशाची ठेव आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, समाजात चला, लोकांबरोबर मिसळा, आपल्या जुन्या आठवणी आठवा आणि आनंदाने आपण जीवन जगूया. आरोग्याची काळजी घ्या, पैसे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. पैसे आपल्याला कधीही कामा येतात. ब्लेक लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये आपली नाती गोती सांभाळा, आपल्या मित्रांबरोबर राहा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा, आरोग्यदायी राहा, आनंदी राहा.
0: अशा प्रकारे आनंद मिळवत असताना बऱ्याच वेळा शारीरिक कमजोरी माणसाला ज्येष्ठत्वाची बोचरी आठवण करून देते. मात्र त्याही परिस्थितीत मार्ग काढत ज्येष्ठ लोकसुद्धा ज्येष्ठांसाठी कसे मदतीचा हात बनतात हे एका ज्येष्ठ अनुभवी आणि समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्याला सांगतायत.
2: 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक झालो याची थोडीशी खरं म्हणजे गंमतच वाटते. मागे वळून पाहताना लक्षात येतं कितीतरी चांगले वाईट अनुभव आपण घेत राहिलो, काही गोष्टी शिकतही राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात जी होते ती आपल्या आई वडिलांपासून. त्यामुळे आदर्श कोणाचा असावा आपल्या समोर, तर आपल्या आई वडिलांचाच आदर्श तोच माझ्या समोर होता. माझे वडील एकदम तसे कडक प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आई एक सहनशील गृहिणी, या दोघांकडे पाहतच मी मोठी झाले. येणाऱ्या प्रसंगाला अतिशय धीराने तोंड कसं द्यायचं हे त्या दोघांकडनं मी शिकले. आपण कुठलीही जबाबदारी नाही म्हणायची नाही, आपण ती घ्यायची आणि ती उत्तम पद्धतीने पार पाडायची हे आम्ही शिकलो. काही चांगले अनुभव नक्की आयुष्यामध्ये आले, संधी पण चांगल्या मिळाल्या, सहकारीही चांगले मिळाले. आनंद ही गोष्ट अशी आहे की ती खरं म्हणजे तुमच्या मनातूनच लागते. आनंद बाह्य गोष्टींवर आपण नाही ठेवला पाहिजे याची शिकवण आम्हाला फार लहानपणीच मिळाली. वडील आम्हाला दासबोध वाचून दाखवायचे. त्यामुळे आयुष्य हे बाह्य गोष्टींवर अवलंबून न ठेवता जे आहे त्याला स्वीकारून त्यात आनंद मानणं हे आम्ही त्यांच्या वागण्यातून शिकलो. वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे रक्त केंद्रामध्ये मी काम करते गेली अनेक वर्ष, 33 वर्ष असं म्हणता येईल. त्याशिवाय मी 14 रक्त केंद्र महाराष्ट्रात आहे, त्याची एक अंडर सेक्शन 8 कंपनी आहे, त्याची कार्यवाह म्हणून पण काम करते. पण हे कसं आहे सगळं की हे स्वतःच्याही आनंदासाठी आणि त्याचा आपोआप समाजाला उपयोग होतो. म्हणजे रक्त ही गोष्ट अशी आहे की अनेकांना ते बऱ्याच वेळा लागतं आणि ते वेळेवर देण्याचं काम आमची टीम करत असते. आणि खरं म्हणजे आमची टीम करते म्हणत असताना रक्तदाते रक्त केंद्रातून रक्तदान करतात किंवा शिबिर घेतात, म्हणून हे सगळं शक्य होतं की इथे अनेक सेवाव्रती अशा पद्धतीचं काम करतात. कदाचित रक्तदात्यांना हे माहिती आहे की त्यांना रक्त केंद्रातनं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन येतो. हे काम सेवाव्रती करतात आणि ते आनंद घेतात त्या विषयाचा. म्हणजे अनेक रुग्णांना काही मार्गदर्शन करणं, अडचण असेल तर ती सोडवणं, अशा पद्धतीचं काम काही सेवाव्रती करतात. म्हणजे

0: म्हणजे तसे एका अर्थाने या संस्थेचे कर्मचारी नाही, तरी पण ते स्वेच्छेने येतात आणि त्या गोष्टींचा ते आनंद घेतात. खरं सांगू का, खरं म्हणजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श सुद्धा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जवळपास 50 ते 55 समूह आहे की जो रक्तकेंद्रात आणि रुग्णालयामध्ये काम करतो आणि आम्ही पाहतो त्यांना ते काम करताना आणि ते खूप आनंदाने करतात. त्यामुळे खरं म्हणजे आमच्या समोर हा आदर्श नक्की आहे. असं कुठलं तरी काम आपण स्वीकारू शकतो. आपली एका अर्थाने आरोग्य आपलं जर चांगलं आपण ठेवलं, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं ठेवावं आणि असं कुठेतरी काही योगदान आपल्याला देता येतं का, याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण सगळ्यात जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना होतो ना, त्याच्या इतका आनंद कशातच नसतो. त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीचं काही करावं असं मला वाटतं.
1: ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे मिळवावं लागतं. अनुभव संपन्न लोकांची मदत आजच्या पिढीला गरजेची आहे असं बोलत असतो. मात्र आपण आपला मार्ग पक्का करावा. नवीन पिढीला मदत करता येत असेल तर प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असलेले बालाजी नारागुडे जीवनाची सेकंड इनिंग उत्साहात कशी घालवतायत याबद्दल बोलताना म्हणाले,
2: मी वयाच्या 55 वर्षापासूनच ठरवलं होतं की आपल्याला 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या प्रमाणे जगायचं. माझ्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या होत्या ती हळूहळू हळूहळू करत मी माझ्या व्यवसायातल्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या त्या जिम्मेदाऱ्या कमी करत गेलो. मला फिरण्याचा छंद होता आणि दुसरा छंद होता पुस्तक वाचणे, रिडिंग. तर माझ्याकडे मी तेव्हानंतर मग पुस्तकं विकत घ्यायला सुरू केले, पुस्तकं वाचतोय. समवयस्क मित्रांच्या चर्चेमधून असं हे झालं की 55 वर्षानंतर तब्येत चांगली राहून म्हणून आपण थोडंसं व्यायाम वगैरे करूया, जो की तो बरं करत नव्हतो. त्यांच्यासोबत मग ग्राउंडवर वगैरे जाणं चालू झालं आणि मला तेव्हापासून रनिंगचा छंद लागला. आता मी 55-56 वर्षानंतर हळूहळू इथल्या काही आणि बाहेरच्या काही अशा मॅरेथॉन्समध्ये सहभाग घ्यायला चालू केला, त्यामुळे माझी तब्येत पण चांगली आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोण मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वगैरे कुठलाही मला त्रास नाहीये. एवढं बाहेर जाताना मी माझ्या सौभाग्यवतीला पण सोबत घेऊन जात असतो. या वयात सुद्धा आपण नव्या उमेदीनं नव्या आशा आकांक्षा हे करून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि जगायला पाहिजे. आपले जे काही छंद राहिलेले आहेत अडी अडचणीमुळं, कुठल्याही व्यावसायिक अडचणीमुळं म्हणा आर्थिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक सुबत्त बसतील असे आपले छंद पूर्ण करावेत आणि छान आयुष्य जगावं एवढंच माझं म्हणणं आहे.
1: आनंदी जीवन जगणं, जीवनाचा एक सोहळा अनुभवणं हे तेव्हाच जमू शकतं ज्यावेळी आपलं मन आपल्याला स्वतःला मदत करेल. हे समजावून सांगतायत बालकुमार साहित्यिक लीला शिंदे त्यांच्या शब्दात.
3: एक सुंदर असं बुद्ध टीचिंग आहे, द ओल्डर यू गेट द मोर यू रिअलाइज पीस इज प्राइसलेस, नेचर इज मेडिसिन, हेल्थ इज एव्हरीथिंग अँड हॅपीनेस इज सिम्पल. त्या अवस्थेबद्दल किती सुंदर अशा प्रकारच्या प्रतिमा आणि त्या किती सहज बुद्धाने मांडलेल्या आहेत. खरं म्हणजे ना आपल्याकडे असं आहे की वृद्धत्व, वार्धक्य म्हटलं की न्यूनत्व निसर्गाचा नियम आहे. हे निसर्गाचे टप्पे आहेत, इतके छान टप्पे आहेत, हे इतके शिस्तबद्ध टप्पे आहेत. अगदी जन्मापासून ते तारुण्यापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला इतका सुंदर असा हा काळ असतो. जसे जसे टप्पे वाढत जातात, फांद्या, मग बहर, सुंदर फुलं, पानं आणि फळं, मग ते वृक्ष जो आहे तो अतिशय देखणा दिसू लागतो. आणि मग केव्हा तरी तर निसर्गाच्या नियमानुसार तो देखील थकतो ना, मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे खरं तर बघा, माझ्या बाबतीत मी जर पाहिलं ना, मी समाजशास्त्राची शिक्षिका होते, मी विद्यार्थिनी आहे असं मी समजते. आजही ज्येष्ठत्वाच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की जगून झालेलं माझं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला त्या त्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या, वाईटही वाटलं होतं, दुःखही झालं होतं. पण आज ती गोष्ट

0: मी जेव्हा आठवते त्या बाबीत मला काहीतरी शिकून गेलेले आहेत असं मला वाटतं. मुलं मोठी होणार, ती घर सोडून जाणार, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल. आत्मीयता ही जी आहे, प्रेम जे आहे, हे तर आपल्यामध्ये कायमचं पेरूनच गेलेलं असतं. आणि हेच प्रेम, हीच आत्मीयता, हीच करुणा, हेच आपुलकी ही जी आहे, ही आपल्याला समाज जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करत असते. बालसाहित्याच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर मी थोडंफार लिखाण करते बालसाहित्याचं. आपण म्हातारे जरी झालो तरी कधीतरी आपण निखळ निरागस बालकासारखं देखील आपण वर्तन करू शकतो, विचार करू शकतो. आपण त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण अनुभवू शकतो. हे किती मोठं आपल्याला ही देणगी ह्या टप्प्याने आपल्याला दिलेले असं मला वाटतं. ज्या टप्प्यामध्ये तुम्ही गेलेला आहात, अगदी जी एक समृद्ध जाणीव आपल्या मनामध्ये ती निर्माण झालेली आहे ती स्वीकारायला पाहिजे. किंवा असू दे, मी हे एक माझं वृद्धत्व किंवा माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या असतील, पांढरे केस असतील, हे माझं न्यूनत्वाचं प्रतीक नाही, उलट ते समृद्धतेचं प्रतीक, आत्मभान निर्माण करते. एक वेगळं सौंदर्य ह्या प्रतिमेचं आपल्या मध्ये आपण आपल्या व्यक्तित्वामध्ये ते जोपासायला पाहिजे. टप्प्याने दिलेली जी काही एक बक्षीस जे आहे, जे आपण सन्मानाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा आपल्यामध्ये यायला नको. एक नटी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि अंगावर पडलेल्या सुरकुत्याकडे तुम्ही न्यूनत्वाने बघू नका, हा ते मी वृद्धत्वाने कमावलेले ही एक शहाणपण आहे. एकूण एक ज्या सुरकुत्या आहेत त्या माझ्या व्यक्तित्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर हा टप्पा स्वीकारला तर तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो.
1: या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ऐकल्यावर असं वाटतं, खरंच वय हा फक्त एक आकडा आहे, या आकड्यात व्यक्तीनं अडकून पडूच नये. हे ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत असतात, आजच्या धकाधकीच्या काळात यशानं फुगून जाऊ नका आणि अपयशानं बावरून जाऊ नका. म्हणूनच कधी वाटतं जेव्हा अपयशामुळे खचून गेलेली मंडळी समोर येते, यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह मात्र नवं जग जिंकण्याचं बळ आपल्याला देत असते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉनपटू बालाजी नारागुडे. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आहे.
3: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी. शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास.

0: आपुलकीचं नातं आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.
1: श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजत आहेत. या पुढच्या प्रसारणासाठी आकाशवाणी मुंबई

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, आत्ताचे हे दिवस नवरात्रीच्या सणाच्या पूर्वतयारीचे. अनेक मैत्रिणींचे या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम ठरत असतात. त्यांची तशी तयारी सराव सुरू असतो. काय खरं ना सख्यांनो, या सराव करण्यात प्रॅक्टिस करण्यात सुद्धा अनोखी मजा असते. सख्यांनो, आजच्या मैत्रिणी तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण तरीही त्यांच्यातलं ममत्व वात्सल्य भाव तितकाच टिकून आहे. साऱ्या जबाबदाऱ्या त्या इतक्याच आत्मीयतेनं हाताळतात. घरातल्या ज्येष्ठांची, आजारी व्यक्तींची देखील तितक्याच आदरानं, नम्रतेनं, मायेनं काळजी घेणाऱ्या सख्या बघितला ना की मन आनंदानं अगदी भरून येतं. सख्यांनो, परिचारिका हे क्षेत्र तर त्यांच्या या सेवेला, त्यागाला, समर्पणाला सलाम करायला लावणार. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरात, घराबाहेर अतिशय सुरक्षित असतो, कारण देशसेवा करणारे ते सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे असतात, कर्तव्य तत्पर असतात. प्रसंगी या सैनिकांना जखम झाली, वेदना झाल्या, तर त्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या, कठीण परिस्थितीत शिस्तीनं, धैर्यानं, माणुसकीनं त्यांना सोबत देणाऱ्या असतात या लष्करी परिचारिका. श्रोते हो, आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर हा लष्करी परिचारिका सेवा दिवस म्हणून जगभर साजरा होतो. युद्धजन्य परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लष्करी रुग्णालयातील दैनंदिन सेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची आपुलकी, त्यांचा सेवाभाव यापुढे सुद्धा नतमस्तक व्हावंसं वाटतं.

मैत्रिणींनो, आपण पाहतो की ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या घराची शान, त्या घराचा थाट काही वेगळाच असतो. आज आपणही या ज्येष्ठांची

काळजी घ्यायला हवी, त्यांना आधार द्यायला हवा. काही मजेशीर गोष्टी, हलक्या फुलक्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी याबाबत त्यांच्याशीही गप्पा करायलाच हव्यात. आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. चला तर या सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं जीवन निरोगी, आनंदी, आदरानं, प्रेमानं भरलेलं ठेवण्याचा प्रयत्न करूया.

मैत्रिणींनो, क्रीडा म्हटलं की अनेक खेळ आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक खेळाचं एक वेगळं तंत्र असतं, वेगळी भाषा असते. काही खेळात अचूकता महत्वाची, तर काही खेळामध्ये चपळाई किंवा वेग महत्वाचा, तसंच काही खेळामध्ये असामान्य ताकद देखील महत्वाची असते. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत प्यारा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची मुलाखत घेऊ ऐकूया. त्यांच्यासोबत संवाद साधलाय राखी पाटील या मैत्रिणींनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे आज आपण यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून या खेळाचा प्रवास जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार प्रतिमाताई.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रतिमाताई, पॉवर लिफ्टिंग हा खेळ आम्हाला या खेळाविषयी सविस्तर जाणून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत, कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकली जाते आणि तुमचे इंटरनॅशनल नॅशनल अनुभव सुद्धा. भारत देशासाठी तुम्ही

0: आजवर अनेक मेडल्स मिळवलेले आहेत, तर किती त्याचा आनंद झाला आणि किती अभिमान तुम्हाला वाटतो?
1: अभिमान तर नेहमीच वाटतो, अभिमानास्पदच गोष्ट आहे. आपल्या भारताला रिप्रेझेंट करतो, कंट्रीला रिप्रेझेंट करतो आणि खेळायला जातो आणि समाजासाठी काहीतरी करतो, कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि आपल्या शिक्षकासाठी काहीतरी करतो, त्यामुळे हा अभिमानाचाच विषय आहे.
0: खूप छान मॅडम. किती वर्ष झाले तुम्ही या खेळामध्ये आहात?
1: मला साधारणतः 8-9 वर्ष झाले आहेत या खेळात आहे.
0: सुरुवातीला आपण या मुलाखतीविषयी बोललो होतो आणि तुमच्याशी जेव्हा मी चर्चा केली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं इंटरनॅशनल वर्ल्ड रँकिंग 6 आहे आपला, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
1: तिथपर्यंतही जायला एखाद्या खेळाडूला रक्ताचं पाणीच करावं लागतं. प्रत्येक संघर्षावर मात करून जिद्दीने तिथे तिथपर्यंत पोहोचणे ही एका खेळाडूला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: आणि तुम्ही ते साध्य करून दाखवलंय आणि अनेक वर्ष तुम्ही हा रेकॉर्ड टिकवलेला आहे, त्यामुळे प्रॅक्टिस ही अशी दमदार चालत असेल.
1: हा, म्हणजे रोज प्रॅक्टिसला सरावाला जायचं, काहीतरी अडचणी मागे टाकून किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक मनुष्याला काही ना काही आपल्या समस्या असतात, तर त्या प्रॅक्टिस करताना फक्त त्याच गोष्टीवर फोकस राहून त्याच गोष्टीला फोकस करून मी माझा रोजचा सराव करत असते.
0: हो, पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे तुम्ही कशा वळलात?
1: दिव्यांगाचं सर्टिफिकेट असतं ते बनवायला मी गेलो होती. तिथनं मला अशा प्रकारचे गेम्स असतात हे कळालं. मी मला घरच्यांनी असं काहीतरी न्यूनगंड किंवा असं तू आहे किंवा ह्या गोष्टी करू नको असं काही कुठेच रोकटोक केली नाही, सतत पुढे जायला प्रोत्साहितच केलं. त्यामुळे मला आधीपासून काहीतरी करायची इच्छाशक्ती होती, तर मला या खेळातनं माहिती मिळालं, त्यालाच मग मी म्हटलं की आपण याला आपलं ध्येय बनवायचं आणि यात समोर जायचं. मला हे उजव्या पायाचा पोलिओ आहे. जेव्हा मी 9 महिन्याची असताना मला हा पोलिओ झाला होता. वन साइड पूर्ण पॅरालिसिस झाला होता, त्यातून मग माझे 2 ऑपरेशन झाले. आणि बालपणापासून माझ्या आई बाबांनी जे काही करता येईल त्यांच्या मुलीसाठी ती व्यवस्थित चालावं, तिने आपलं काहीतरी पायावर उभी व्हावं, त्याकरिता त्यांनी जे शक्य होईल ते त्यांनी माझ्यासाठी केलंय.
0: पण कुठेतरी खेळाची आवड तुम्हाला असेल, सतत तुम्ही कुठे कधी टीव्हीवर मॅचेस बघत असाल किंवा कुठल्या खेळाविषयी काही माहिती वाचत असाल असं काही होतं का?
1: मी शाळेत असताना पण मी तिथे काही ना काही ऍक्टिव्ह राहायची, म्हणजे कुठे फुगडीची स्पर्धा किंवा कुठे काही लॉंग जम्प शालेय स्पर्धा व्हायच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे मी ऍक्टिव्ह राहायची. असं स्वतःला मला हे नाही जमत, मी हे नाही करू शकत असं कधीच मी मनात विचार केला नाही.
0: मग या खेळाची सुरुवात त्याची प्रॅक्टिस कोणत्या वयापासून झाली?
1: साधारणतः मी असेल 25 वर्षाची असेल तेव्हापासून माझी या प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
0: जेव्हा तुम्ही ठरवलं की या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे तशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, तर सुरुवातीला काय आव्हानांचा सामना करावा लागला?
1: एक तर हा पॅरा स्पोर्ट्स मध्ये फार मेहनती आणि ताकदीचा गेम आहे. सामना म्हणजे याचं मार्गदर्शन माझे जे गुरु आहे विजय मुनीश्वर द्रोणाचार्य, एक अर्जुन पुरस्कार, त्यांनी मला त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं आणि सराव काय असतो, कशा म्हणजे नियोजन पद्धतीने सराव करायचा, कसं काय रूल्स फॉलो करायचे, आणि त्यांनी सगळं मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला.
0: हो, मग या खेळात जेव्हा उतरला तेव्हा या खेळाविषयीची तुम्ही माहिती जाणून घेतली असेल, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, पण मनामध्ये असं काही क्षण विचार आला का की नाही मी एवढं वजन उचलू शकेल का?
1: सुरुवातीला बरेच विचार आले की आपण त्या वजन गटापर्यंत कसं पोहोचू, काय पोहोचू, पण सातत्य ठेवून आणि नियमित सरावाने कसं टार्गेट अचीव करता येतं.
0: हो, ते तुम्ही करून दाखवलं. या खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरली?
1: मी तर माझ्या प्रशिक्षकालाच पूर्ण योगदान देईल, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या आईमुळे, तर त्यांचं वेळोवेळी आपलं मार्गदर्शन आणि सगळं पॉझिटिव्हिटी काय असते, कसं कुठपर्यंत पोहोचायचं, रुल्स अँड रेग्युलेशन कसे ठेवायचे, पॉझिटिव्ह कसं राहायचं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.
0: बरं, आता प्रतिमा ताई आम्हाला उत्सुकता आहे की ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये काय नियम असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
1: एकतर हा अतिशय महिलांसाठी ताकदीचा गेम म्हटल्या जातातच. प्रत्येक जण असं म्हणतात की अरे बापरे तुम्ही हा गेम खेळता, कसा काय खेळता, तुम्ही हाच गेम का निवडला, असे त्यांचे बरेच प्रश्न असतात, तुम्हाला दुसरा गेम नाही मिळाला का? यात असे नियम असतात की म्हणजे वजनाचा दुप्पट उचलायचं असते वजन, आणि त्या मसल्स आणि त्या विशिष्ट स्नायूंची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची असते, त्याला रेस्ट असते, त्याला डाएट असते, त्याला

0: जपून ठेवणं मेंटली असो फिजिकली असो याला सगळ्या गोष्टींचा एक कटिबद्धता लागत असते.
1: बरं, मग तुम्ही कुठल्या वजनाच्या गटामध्ये स्पर्धेत उतरता?
0: मी 50 वजन गटात उतरते.
1: बरं, आणि सराव कशा पद्धतीने केला जातो, काय पोझिशन असते?
0: सर सांगतील, माझे जे गुरु सांगतील, लिफ्ट अशी झोपून अपर बॉडीचाच यात प्रयोग केला जातो आणि त्याची त्याच लेवलला विशिष्ट त्याची ताकद लागत असते.
1: बरं, आणि किती मिनिटाचा तो खेळ असतो आणि कसे त्याचं वर्गीकरण केलेलं असतं?
0: वर्गीकरण हे वजन गटाचं असते. या या वजन गटात इतके इतके प्लेयर उतरणार आणि एक वजन असतं, त्या पलीकडे जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं, वजनाचं पण नियम कटिबद्धता असते की तेवढंच वजन भरलं पाहिजे. जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं की तुम्ही दुसऱ्या वजन गटात उतरता.
1: बरं,
0: हं, यालाही आपल्या वजनाला पण सांभाळून ठेवावं लागतं. ते कंट्रोल ठेवून आपल्याला पुढे लिफ्टला कसं वाढवायचं, आपला म्हणजे परफॉर्मन्सला कसं ग्रो करायचं, हे त्यावर फार लक्ष केंद्रित करावं लागतं.
1: बरं,
0: स्पर्धेमध्ये 3 चान्स देतात. 3 चान्समध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला तुमचं बेस द्यायचं असते.
1: बरं,
0: आणि 3 लिफ्ट असतात आणि 3 लिफ्ट पैकी मग तुम्ही एकही लिफ्ट, त्याचंही प्रेशर असते, 3 लिफ्ट पैकी तुम्ही एकही गुड लिफ्ट नाही दिली तर प्लेअर हा वर्षभरासाठी स्पर्धेपासून हुकला जातो.
1: हो, जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा इंजुरीज सुद्धा झाल्या असतील.
0: हो, इंजुरी झाल्या की इंजुरीचं एक वेगळं प्रेशर असते, त्याला रिकव्हर करणं, त्याला मग त्या प्रॅक्टिस पासून थोड्या दिवसांसाठी बाहेर राहणं किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात.
1: त्यामुळे काळजीपूर्वक
0: काळजीपूर्वक एकदा इंजुरी झाली की माणूस कसं थांबल्यासारखं होऊन जातो.
1: हो,
0: त्या ताकदीने आणि त्या एका याच्याने आपण सराव नाही करू शकत, म्हणून इंजुरी पासून वाचून ठेवावं लागतं स्वतःला.
1: पहिली स्पर्धा कोणती होती, कोणत्या इयर मध्ये तुम्ही पहिल्या स्पर्धेत उतरलात?
0: मी 2014 नागपूरला स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उतरले.
1: बरं, आणि किती खेळाडू होते आणि कसा तो अनुभव होता?
0: अनुभव असा चांगलाच होता, म्हणजे एक इच्छाशक्ती, म्हणजे मला माझं स्वतःचं प्रदर्शन दाखवायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते, मी पण खेळू शकते. आणि होत्या त्या स्पर्धेत 7-8 मुली होत्या.
1: बरं,
0: पहिली स्पर्धा होती तर मला 3राच मेडल लागला होता, ब्रॉन्झ मेडल.
1: बरं, पहिलीच स्पर्धा आणि त्याच्यात तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलं, क्या बात आहे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण स्पर्धा जिंकत जातो तेव्हा आपला उत्साह वाढत जातो. मग जसं आता तुम्ही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये तुम्ही पुढे सहभागी होत गेलात, तर स्टेट लेवलच्या किती स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आणि किती मेडल्स मिळवले?
0: साधारणतः स्टेट लेवलला तर मी अजून पण खेळते, कारण की एक प्लेअर इंटरनॅशनल खेळूनही आला तरी त्याला स्टेटला पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे जो प्लेअर वर जातो त्याला कुठेतरी म्हणजे खेळातूनच कळतं की आपल्याला खाली पण यायचं आहे.
1: बरं, खेळ किती काय काय शिकवतो,
0: कसं बॅलन्स ठेवायचं हे खेळच शिकू शकतो.
1: तर कुठे कुठे त्या स्पर्धा झाल्यात?
0: पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला, अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्यात आणि मी गोल्ड मेडल मिळवले तिथे.
1: आणि नॅशनल लेवलवरचा काय रेकॉर्ड आहे?
0: नॅशनल लेवलचा रेकॉर्ड आहे माझा, गोल्ड मेडलचाच राहिलेला आहे. बरे मध्ये माझी आई गेल्यानंतर मी थोडस मागे आले होते, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवर आले होते, पण तेच मी स्वतःला पूर्ण त्याच परफॉर्मन्सवर नेऊन गोल्ड मेडलवर मी स्वतःला आणून ठेवले.
1: या नॅशनल लेवलवरच्या मॅचेस आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कुठे कुठे तुम्ही खेळायला गेला होतात?
0: कोलकाताला गेली आहे मी खेळायला, बँगलोरला गेली आहे, दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे, दिल्ली, चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड, मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात नॅशनल स्पर्धा, ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
1: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव तुम्हाला आठवतोय का, तो क्षण आठवतोय का की अगदी काही पॉइंटनी तुम्ही ती स्पर्धा जिंकलात, अटीतटीचा सामना होता वजन उचलण्याच्या बाबतीत?
0: महाराष्ट्रामधनं मला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब

0: संध्याकाळी माझी म्हणजे सर सांगतील त्या पद्धतीने तो सराव असतो, आणि स्पर्धेच्या वेळेला मग त्यांचंच शेड्यूल असतं की हा हा शेड्यूल आज तू फॉलो केला पाहिजे आणि या पद्धतीने तू लिफ्टिंग केलं पाहिजे. आणि डाएट म्हणजे फुल स्वतःला जपून ठेवावं लागते की काही इजा नको व्हायला, मी मेंटली स्ट्रॉंग किती राहू शकते आणि कुठल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं, बर्डन नाही घ्यायचं, आणि स्वतःला त्या स्पर्धेमध्ये कसं 100% द्यायचं, ते सगळं एक नियोजनबद्ध असतं सगळं त्या गोष्टी.
1: बरोबर. आणि आता इतक्या वर्ष झाले हा प्रवास सुरू आहे, पण अडचणी तर येतच असतील.
0: भरपूर रोजच असतात.
1: कोणत्या अडचणी आहेत त्या?
0: स्वतःला स्वतः सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे कधी कधी माणूस खूप निगेटिव्ह पण होतो, त्यातून त्या ओरामधनं स्वतःच काढायचं, स्वतःला रोज धीर द्यायचा, हिंमत द्यायची की नाही, आणि आपले मागचे दिवस बघायचे की आपण त्या दिवसात निघालोय तर आपण पुढे करू शकतो जिद्दीने.
1: खूप छान. खेळच आपल्याला हे सगळं शिकवू शकतो, ती शक्ती ती ताकद देत असतं आपल्याला, आणि हे तुमच्या कामगिरीने दाखवून दिलेलं आहे. आता तुम्ही खेलो इंडिया ही स्पर्धाही जिंकलेली आहे, त्यात तुम्ही एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळवलेलं आहे, या स्पर्धेबद्दल जाणून घ्यायचंय.
0: तिथे थोडासा प्रेशर होता, म्हणजे त्यावेळेला मला कसं गोल्ड मेडल मिळवणं आधी म्हणजे डोक्यात होतं की मी मला मिळालं पाहिजे. त्या दरम्यान माझा सरावही, माझी आई गेलेली, सरावही कमी होता आणि मी मेंटली फार अतिशय डिस्टर्ब होती. तरी त्या स्पर्धेमध्ये मला त्यावेळेला ती अटीटटीची मानसिकता होती आणि मला गोल्ड मेडल मिळवणं फार म्हणजे इच्छाशक्ती होती की मला म्हणजे माझा रेकॉर्ड कुठेतरी तुटला नाही पाहिजे, जो मी गोल्ड मेडल आणते आहे त्यावर मी नाही म्हटलं मी पण करू शकते आणि केलं पाहिजे, ती इच्छाशक्ती मला गोल्ड मेडल मिळवून दिलं मला त्या माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर.
1: आठवणीतील अनुभव असा कुठल्या स्पर्धेचा सांगता येईल?
0: आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे, मी इंटरनॅशनल खेळायला गेले होते, त्यावेळेला माझी आई सिरियस होती, ऑक्सिजन लेवललाच होती, त्यावेळेला मी युरोपला खेळायला गेले होते आणि आई इकडे आजारी, अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे असा हा प्रसंग राहिला. तिकडनं आल्यानंतर मग माझ्या आईची डेथ झाली 2 महिन्याने. तो एक प्रसंग आहे की आईची पण इच्छा होती की मी माझं प्रेझेंटेशन छान द्यावं, पूर्ण फोकस राहून खेळावं, ते मी केलं आणि खेळली.
1: बर. हो. आणि जिंकून दाखवलं.
0: हा, जिंकून दाखवलं. तो एक अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.
1: हो. कटुगोड आठवणींनीच तर आयुष्य असतंय. हो. आणि प्रतिमध्ये त्यातून तुम्ही निघता आणि पुढे जाता. हो. आणि इतके छान स्पर्धा गाजवून येता, ही आम्हासारख्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी एक जमेची बाजू आहे की काय गुण एखाद्या प्लेअरमधनं घ्यावेत. आज जेव्हा आपली ही मुलाखत आपल्या मैत्रिणी ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांना कौतुकही वाटेल आणि या मुलाखतीतून त्या काहीतरी नक्कीच शिकतील, हेही तेवढंच खरंय. पुढचं ध्येय काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, कारण इथवर तुम्ही थांबणार नाहीये. पुढचं ध्येय तुम्हाला

0: भाग घालते आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. कुठल्या स्पर्धेत उतरायचंय?
1: मला पुढे ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि असे बरेच मोठे गेम खेळायचे आहे आणि त्यात तो मेडल मिळवायचा आहे. आणि आयुष्यात इथेच नाही थांबायचं आहे, इथून पुढे माझा प्रवास कुणाला घडवायचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात मला उतरून काहीतरी समाजासाठी पण करायचं आहे, कारण की आपण समाजाचा एक भाग लागतोय आणि काहीतरी देणं लागतंय. तर त्यामुळे मला सोशली एखाद्या एनजीओला जॉईन करायचंय, काहीतरी स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचंय. आणि आता इथून माझा पुढचा प्रवास पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, नॅशनल गेम्स आहे, खेलो इंडिया आहे, असे बरेच गेम्स आहेत, त्यामध्ये मला प्रॅक्टिस करून मला उतरायचं आहे.
0: वा वा, आणि नक्कीच तुम्ही मेडल घेऊन याल या शुभेच्छा आमच्या आहेत. या खेळात येणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल तुम्ही?
1: एक महिला सगळं काही करू शकते. एका महिलेजवळ जी जिद्द इच्छाशक्ती असते की ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो, ते करायलाच पाहिजे नक्की.
0: बरोबर. आता पुरस्काराविषयी जाणून घ्यायचंय तुमच्या. अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ती शाबासकीची पावतीच असते आणि एखाद्या खेळाडूला पुढे जाण्यासाठी ती एक प्रेरणाही ठरते. कोणते पुरस्कार मिळालेत?
1: मला सर्वोत्तम महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर असे बरेच छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहे. एकलव्य पुरस्कार म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे आणि ते मी करून दाखवलंय.
0: बरोबर. आणि स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा 6 वेळा तुम्हाला मिळालेला पुरस्कार आहे. केवढं कौतुक करावं तुमचं खरंच. आणि प्रत्येक महिलेने कशीही परिस्थिती असो किंवा कितीही संकटल्यावर आलेत तरी स्ट्रॉंग राहणं आणि पुढे जाणं हा संदेश आपल्या या मुलाखतीतून नक्कीच जाईल.
1: प्रत्येकच महिला कुठल्या तरी क्षेत्रात निपुण असते, तिने स्वतःचा सुप्त गुण ओळखायला पाहिजे आणि एखाद्या कार्यक्षेत्रात हम किसी से कम नाही ही बाजू लक्षात ठेवून आपलं कार्यक्षेत्र घडवायला पाहिजे.
0: खूप छान. वजन कितीही जड असो ते उचलण्याची जिद्द जर मनात असेल तर प्रत्येक आव्हान हलकं वाटू लागतं. असं कितीतरी अशा छान मनाला उभारी देणाऱ्या आपल्यामध्ये शक्ती जागवणाऱ्या असे वाक्य असतात, ओळी असतात, त्या आपल्याला ताकद देत असतात आणि ही ओळ तुमच्यासाठी तर अगदी खूपच सूट होणारी आहे. आणि आज तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेऊन आम्हालाही खूप छान वाटतंय. तर प्रतिमा बोंडे आपण इथे आलात, आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपले आभार आणि पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: आणि गाणी ऐकायला आवडतं का तुम्हाला? तर तुमच्या आवडीचं एखाद्या गाण्याने या मुलाखतीचा शेवट करूया.
1: चकदी इंडिया मधलं मला हे गाणं फार आवडतं, बादल पे पाव है या छोटा गाव है.

0: अनेक परीक्षा यासाठी द्याव्या लागतात. शारीरिक फिटनेस सुद्धा तेवढाच आवश्यक असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मनातून सुद्धा तयारी असावी लागते. तर हे वेगळं करिअर म्हणून आपण कसं निवडलं, याकडे तुम्ही कशा वळलात?
1: सर्वांना नमस्कार. मुळात मी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आणि या सोबतच मी आमच्या कॉलेजचं जे युनिट आहे वन महाराष्ट्र आरएनबी स्क्वाड्रन एनसीसी जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा

0: अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं एकमेव युनिट आहे.
1: अच्छा.
0: महाराष्ट्रात या प्रकारचं हे पहिलं आणि एकमेव युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एनसीसीचं प्रशिक्षण दिलं जातं.
1: अच्छा.
0: तर मला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करत असताना संधी मिळाली आणि मी असोसिएट एनसीसी ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली.
1: अच्छा.
0: आणि ह्यातून मग मला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं असोसिएट एनसीसी ऑफिसर बनण्यासाठी, ते पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली. तर सुरुवातीला तुम्ही एक केअरटेकर ऑफिसर म्हणून काम करता एनसीसी मध्ये तुमच्या युनिटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. त्यानंतर एक पुण्याला इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीए म्हणून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे, तिथेच असोसिएट एनसीसी ऑफिसरचे ट्रेनिंग होतात आणि हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि त्यानंतर मी सन 2019 पासून लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे.
1: अच्छा. मग शीतल, तर यासाठी कुठलं कुठलं शिक्षण घ्यावं लागलं?
0: मुळात एक व्हेटरनरी डॉक्टर म्हणून मी बीव्हीएससी एन एच एमव्हीएससी आणि पीएचडी इन अॅनिमल न्यूट्रिशन हे माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर लेफ्टनंट बनण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वुमन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर येथून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि ह्या पदावर मी 2019 पासून असोसिएट एनसीसी ऑफिसर म्हणून काम करते.
1: अच्छा. पण जेव्हापासून तुम्ही या एनसीसी प्रशिक्षणामध्ये गेल्यात किंवा या लेफ्टनंट म्हणून तुम्ही जो आता तो कार्यभार जो तुम्ही सांभाळताय, तर याकडे जेव्हा तुम्ही गेला, तर प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेत होता तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता?
0: नक्कीच खूप थ्रिलिंग अनुभव होता, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग असल्यामुळे तिथे काहीही भेदभाव नसतो. स्त्री असो, महिला असो, पुरुष असो, त्यांचं ट्रेनिंग सगळ्यांना सारखंच असतं. आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं फायरिंग आहे किंवा मॅप रिडिंग आहे किंवा वेगवेगळे टास्क दिले जायचे. आणि हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमची जी ट्रेनिंगची बॅच होती 100 जणांची, त्याच्यामध्ये मी एकमेव व्हेटरनरी डॉक्टर होती.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे मला तिथे पण थोडंसं वेगळं ट्रीट केलं जायचं आणि बाकीच्या माझ्यासोबत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षिका किंवा लेक्चर महिला होत्या आणि मी एकटी त्यात मध्ये व्हेटरनरी डॉक्टर होती.
1: अच्छा.
0: तर ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण तेव्हा तुम्ही स्वतः जर संयम ठेवला आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तरच तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला काही असाइनमेंट्स दिल्या जायच्या, जसं तुम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग एक प्लॅन करून देणे किंवा कॉम्पिटिशन्स असायच्या किंवा, आणि तेव्हा माझा त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असायचा. आणि मी ते इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग प्लॅन करत असताना माझं जे युनिट आहे ते स्पेशलाइज्ड युनिट असल्यामुळे मी माझं ते इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंगचं जी असाइनमेंट होती ती माझा कोर्स करिक्युलम लक्षात ठेवून ती केली, त्यामुळे इतर 99 मुलींनी जी केली, शिक्षिकांनी जी केली ती वेगळी होती आणि माझी वेगळी होती.
1: अच्छा.
0: आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे मला अनपेक्षित असं त्यामध्ये मला मेडल मिळालं होतं आणि त्याच्यासाठी मला एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला होता.
1: अरे वा, खरंच खूप छान. आता तुम्ही म्हणाले की एनसीसी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. आता एनसीसी मध्ये एनरोल केलेले जे आमचे छात्र आहेत ते इतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उठून दिसतात, कारण एनसीसी मधून आम्ही त्यांना शिस्त, आत्मविश्वास हे शिकवत असतो किंवा त्यांच्यामध्ये काही गुण जे आहे ते आपोआप आत्मसात केले जातात, जसं नेतृत्व गुण आहे, देशभक्ती आहे, जबाबदारीची भावना आहे किंवा युनिटी आहे. तर एनसीसीचा हा मूळ उद्देश आहे. केवळ सैनिकी प्रशिक्षण एवढापुरतं एनसीसी मर्यादित नाही, तर मला हे इथे सांगणं महत्वाचं वाटतंय की एनसीसी म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. एनसीसी मध्ये मुख्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती किंवा प्रथमोपचार असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा शस्त्र प्रशिक्षण असेल, नेतृत्व प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्यांबद्दल मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमचं जे युनिट आहे त्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो.
1: अच्छा, खूप छान. बरं, मग मुलींसाठी हे कसं महत्वाचं आहे, एनसीसी मध्ये सहभागी होणं कसं महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे?
0: आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर एनसीसी मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुद्धा विकसित होते. त्यांना आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सुद्धा मिळते.

0: त्यामुळे मुलींसाठी एनसीसी मधून पुढे जाणे ही एक खूप चांगली संधी आहे.
1: खरंच आहे. बरं, मग एनसीसी मध्ये मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी मध्ये मुलींना आम्ही परेड आहे, ड्रिल आहे, त्याच्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, नकाशा वाचन आणि प्राथमिक उपचार, सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवतच असतो. कारण ह्या त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि याशिवाय त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं ते वेगळं. सुरुवातीला काही मुलींना परेड किंवा प्रशिक्षण हे खूप कठीण वाटू शकतं, पण नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास आणि शिस्त वाढते आणि सर्वांसमोर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे तो येतो. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकतात. संघामध्ये काम करणे, एकत्रितपणे काम कसं करायचं, नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे त्यांना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना पुढे जाऊन शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतात.
1: खरंच आहे. म्हणजे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विकास हे घडतं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं आपल्याला म्हणता येईल, हो ना? नेमके कुठले बदल होतात त्यांच्यात?
0: एनसीसी मध्ये असलेलं जे योग्य प्रशिक्षण आहे, शिस्त आहे, सातत्य आहे, आत्मविश्वास आहे, याच्या बळावर मुली अनेक कामं करू शकतात जी एरवी आपल्याला शक्य होत नाही. आणि जसं आता आमच्याकडे ज्या मुली आहेत, रायडर आहेत, त्या तर त्या हॉर्स रायडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. किंवा इतर आम्ही एनसीसी मध्ये जे एक सिनियर म्हणून हे करतो, त्या सिनियर ज्या व्यक्ती असतात त्यांना आपोआपच आपण कसं आपल्या संघाला पुढे न्यायचं हे गुण त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता एक उदाहरण मी सांगते. आमची एक व्हेटरनरी डॉक्टर आमची स्टुडंट आहे, होती डॉक्टर हर्षिता, ती आता कॅप्टन हर्षिता राघव आहे आणि ती आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर ती पहिली लेडी आरव्हीसी ऑफिसर आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये संधी मिळत आहे आणि बऱ्याचशा मुली आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सुद्धा जॉईन करत आहेत. तर त्याच्यासाठी ह्या जे कॅप्टन हर्षिता राघव जे आहे त्या पहिली महिला आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये तिने परेड कमांडंट म्हणून पूर्ण कॉन्टिंजंटचं लीडर म्हणून काम केलेलं आहे.
1: खरंच खूप छान आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे, हो ना? तसंच आणखी मला हे विचारायचं आहे की एनसीसी मुळे मुलींना करिअरच्या दृष्टीने सुद्धा संधी उपलब्ध आहेत का?
0: एनसीसी मधील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रांचा विविध करिअर क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता जे आपण गुण बोललोत की एनसीसीमुळे हे गुण सगळे आपल्यामध्ये अंगीकृत केले जातात, तर त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्थातच जे संवाद कौशल्य किंवा इतर गुणही विकसित होतात त्याचा त्यांना करिअर साठी निश्चितच उपयोग होतो. आणि एनसीसीकडे केवळ अतिरिक्त उपक्रम म्हणून न पाहता जर त्याच्याकडे व्यक्तिमत्व आणि करिअर विकासाच्या संधी म्हणून पाहिल्या तर आपल्याला जसं सैन्य दल आहे किंवा इतर कुठले क्षेत्र असतील यामध्ये निश्चितच मुली आमच्या एनसीसी कॅडेट्स पुढे जातात.
1: शीतलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
0: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वन महाराष्ट्र आरएनव्ही स्क्वॉड्रन एनसीसी या युनिटची स्थापना सन 2004 साली झाली.
1: अच्छा.
0: आणि हे महाराष्ट्रातील, आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे एकमेव रिमाउंट अँड व्हेटनरी स्क्वॉड्रन युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो आणि त्यासोबतच त्यांना एनसीसीचे इतर नेतृत्व गुण सुद्धा शिकवले जातात. आमच्या युनिटमध्ये सध्या 13 घोडे आहेत जे आर्मी डेपोकडूनच येतात आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक तसंच स्पेशलाइज्ड इक्वेस्ट्रियन ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये मुलं शो जम्पिंग किंवा टेंट पेगिंग किंवा ड्रेसाज या घोडेस्वारीमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. घोडेस्वारीसोबतच घोड्यांची निगा राखणे, घोड्यांचं मॅनेजमेंट करणे या सुद्धा किंवा त्यांची ट्रीटमेंट करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
1: अच्छा. आताच आपण एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल बोललोय शीतलताई, तर एनसीसी मध्ये बरेच कॅम्प जातात बाहेर आणि त्यात मुली पण असतात, तर हे उपक्रम मुलींसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?
0: या आधी मी हे सांगू इच्छिते की एनसीसी हा 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी आपण त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो, मूलभूत ट्रेनिंग प्रशिक्षण, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण त्यांना बी सर्टिफिकेट या एक्झामसाठी त्यांची तयारी करतो, ज्यामध्ये त्यांना आपण विविध प्रकारचं प्रशिक्षण तर देतोच शिवाय एक परीक्षा द्यावी लागते आणि एक कॅम्प करावा लागतो. तसंच थर्ड इयर मध्ये त्यांना एक कॅम्प करावा लागतो, एक परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा त्यांना सी सर्टिफिकेट मिळतं. तर या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जेव्हा मुली कॅम्प मध्ये जातात तर तेव्हा त्यांना विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी उपलब्ध

0: होते त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं प्रशिक्षण मिळतं किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं टीमवर्क कसं करायचं नवीन नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं किंवा जे इलेव्हन्थ अवरला आपल्याला काही टास्क दिले जातात त्याच्यासाठी आपण कसं नेहमी तयार राहायचं आणि ह्या सगळ्या कॅम्पमुळे मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो कारण आमच्या कॅम्पमध्ये ज्या मुली येतात त्या बरेचदा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या असतात.
1: खरंच आहे. शीतलताई आपण स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसंच एनसीसी मध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहात तर या दोन्ही भूमिकांमधला अनुभव कसा आहे तुमचा?
0: मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हा एक वेगळा अनुभव आहे आणि एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रामुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून

0: मुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते, तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासापर्यंत आम्ही त्यांना धडे देत असतो. तर विशेषतः या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची जी संधी मिळते त्याचं मला खूप समाधान वाटतं. आणि विशेषतः मुलींना आत्मविश्वासाने पुढे जाताना बघणे हा एक अनुभव खूप छान असतो.
1: खरंच आहे. आणि साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
0: मी 8 वर्षापासून एनसीसीशी निगडीत आहे.
1: अच्छा. शीतलताई, आताच आपण कॅम्प बद्दल बोललो आहे, तर आरडीसी या कॅम्प मध्ये तुमच्या युनिटच्या पण विद्यार्थिनी असतात का?
0: अर्थातच, आमच्या युनिटचे आतापर्यंत दरवर्षी 5 मुलं आरडीसी कॅम्पला जायचे. आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प, जो नवी दिल्लीला असतो जानेवारीमध्ये. तर हा एकूण 40 दिवसाचा कॅम्प असतो. आणि सध्या स्थितीत आमच्या युनिटचे 3 कॅडेट्स म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी हे आरडीसीला जात असतात. आणि आरडीसीसाठी आमच्या युनिटचे घोडे सुद्धा दिल्लीला जातात. तिथे जे इक्वेस्ट्रियनच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे विद्यार्थी जातात, कॅडेट जातात, आणि दरवर्षी ते काही ना काही मेडल सुद्धा घेऊन येतात. तर सन 2008 पासून आमच्या आरएनव्ही स्क्वाड्रनचे प्रशिक्षित जवळपास 50 च्या वर कॅडेट्स आमचे नवी दिल्ली येथे आरडीसी मध्ये सहभागी झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. आणि हा एक वेगळा अनुभव सुद्धा राहत असेल ना?
0: निश्चितच.
1: तर कसा अनुभव आहे
0: या कॅम्पच्या दरम्यान? त्यांना खूप साऱ्या
1: गोष्टी
0: शिकायला तर मिळतातच, पण बऱ्याच जणांच्या भेटी म्हणजे त्यांना अगदी गव्हर्नर पासून तर पीएम पर्यंत, कधी कधी प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा नेलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर त्यांना आरडीसी कॅम्प मधून मिळतं. आणि अर्थात हे नॅशनल कॅम्प आहे, जसं नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प, आरडीसी हे जे कॅम्प आहे, किंवा बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, हे जर कॅम्प आपण बघितले तर हे नॅशनल लेवलला होतात. त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मुलं तिथे आलेले असतात. आणि हे सगळे मुलं जे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सहभागी होतात, तो एक अनुभव एवढ्या वेगवेगळ्या मुलांशी इंटरॅक्ट करण्याचा. जसं माझ्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही 100 प्रशिक्षणार्थी पूर्ण भारतातून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्या एरियातून आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो. तर हे अनुभव आपण जेव्हा नॅशनल लेवलला कुठेतरी रिप्रेझेंट करतो तर तो एक अनुभव खूपच सुंदर असतो.
1: खरंच आहे. तर शीतलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला ने मजसी ने परत मातृभूमीला.

0: नमस्कार मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांच्याशी आपण गप्पा करतोय. शीतल, ताई वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण एनसीसी बद्दल बोलत होतो, तर प्रशिक्षण हे किती वर्षाचं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं?
1: एनसीसीचं प्रशिक्षण हे 3 वर्षाचं असतं. खरं तर शाळेतील एनसीसी प्रशिक्षण आहे ते 2 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये मुलं 2 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी मूलभूत प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या वर्षी एक परीक्षा देऊन त्यांना ए सर्टिफिकेट मिळतं.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा कॉलेजमधले मुलं, जसं आमचं कॉलेजचं युनिट आहे, तर कॉलेजमधले मुलं जेव्हा एनसीसीला भाग घेतात तर तेव्हा ते प्रशिक्षण 3 वर्षाचं असतं. याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणासोबतच एक कॅम्प अटेंड करावा लागतो आणि ह्या कॅम्प नंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये त्यांना बी सर्टिफिकेट मिळतं. आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक प्रशिक्षण, याशिवाय एक कॅम्प आणि कॅम्प झाल्यानंतर एक परीक्षा, यानंतर त्यांना सी सर्टिफिकेट एक्झाम देऊन सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सी सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे
0: तसंच मग या युनिटमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळते का? मग
1: होय, आमच्या युनिटमधून प्रशिक्षित कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम याच्यामध्ये सहभागी होण्याची नेहमीच संधी मिळते. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं आरडीसीचं, तर रिपब्लिक डे कॅम्प हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प आहेत. याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असतो, ज्याला आत्ता एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅम्प असतात, ज्यांना बेसिक लीडरशिप कॅम्प किंवा ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प किंवा वेगवेगळे ट्रेकिंग कॅम्प्स असतात किंवा माउंटेनियरिंग कॅम्प्स असतात. याच्यामध्ये आम्ही काही कॅडेटचं सिलेक्शन करून त्यांना, कारण याच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन खूप असते, तर मग मुलं युनिटला पहिल्यांदा आम्हाला स्पर्धा घ्याव्या लागतात आणि मग त्यातून योग्य त्या मुलाला आम्हाला तिकडे पाठवतो आम्ही.
0: बरोबर.
1: हा, जसं आमच्याकडे आता माउंटेनियरिंग किंवा ट्रेकिंग कॅम्पसाठी खूप मुलं इच्छुक असतात, पण त्यांचा फिजिकल फिटनेस किंवा त्यांच्यातील क्षमता बघून आम्हाला त्या त्या मुलांना, किंवा या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहे, जसं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, जी वुमन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे चेन्नईला, तर त्यांची अटॅचमेंट कॅम्प सुद्धा येतात. किंवा मेरठला जे आमचं आरव्हीसी कॉलेज अँड सेंटर आहे, तर तिथे आमचं जे आर अँड व्ही स्क्वाड्रन, जे मी म्हटलं रिमाउंट अँड व्हेटरनरी स्क्वाड्रन, तिथल्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं त्यांना. तिथे सुद्धा आमच्या कॅडेटला अटॅचमेंट कॅम्पसाठी एक संधी मिळते आणि दरवर्षी आमचे 13 कॅडेट्स 10 दिवसासाठी मेरठला सुद्धा जातात.
0: अरे वा, खूप छान. आता शीतल, ते तुम्ही पण यात काम करताय आणि एवढ्या दिवसांपासून कॅम्प सुद्धा बरेच अरेंज केले असतील किंवा कॅम्पसाठी पण बाहेर गेला असाल, तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या घरातल्या लोकांचा सहभाग या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचा असतो किंवा त्यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. कशी मदत होते या सगळ्यांमध्ये घरातल्या लोकांची?
1: अर्थातच मला घरातून सपोर्ट आहे म्हणूनच मी ही नोकरी करू शकते किंवा हे काम करू शकते. आणि जेव्हा आपण एनसीसी म्हणतो तर तेव्हा तुम्हाला किती वेळासाठी बाहेर जावं लागेल ह्याला

0: मर्यादाचं नसतं.
1: बरोबर.
0: जसं पहिल्यांदा बोलली की माझं जे प्री कमिशन ट्रेनिंग होतं ते 3 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर मी एक रिफ्रेशर कोर्स केला आहे तेव्हा मी 1 महिना बाहेर होती. आणि दरवर्षी आमचे 10 दिवसाचे कॅम्प्स असतात तेव्हा आम्हाला कॅडेट्सला घेऊन बाहेर जावं लागतं. आणि ह्या व्यतिरिक्तही आमचं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट आहे जिथे घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे इतर युनिटमध्ये जर शुक्रवार शनिवार परेड असेल तर आमचं जे युनिट आहे तिथे आठवडाभर प्रशिक्षण सुरू असतं. आणि जे मुलं घोडेस्वारीमध्ये मुलं किंवा मुली जे सहभागी होतात त्यांचं रोज सकाळी 5:30 आमचे छात्र जे घोडेस्वार आहेत किंवा घोडेस्वारीमध्ये इच्छुक आहेत ते रोज सकाळी 5:30 युनिटला येतात आणि 6 ते 7:30 ते रायडिंग करतात आणि 8 वाजता परत जातात. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की मला 6:30 घर सोडावं लागतं आणि मी 6:30

0: ठेवता, आत्मविश्वास, नेतृत्व, देशसेवेची भावना विकसित कशी करता येईल यासाठी ही एक खूप सुंदर संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी आणि पूर्ण उत्साहाने त्याचा अनुभव घ्यावा, हेच मी मुलींना आणि महिलांना सांगू इच्छिते.
1: खरंच खूप छान. तर लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नवी वाट या मालिकेमध्ये आपल्या मैत्रिणींना खूप छान आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी

मैत्रिणींना आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. सख्यांनो, ऋतू कोणताही असू दे, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वास

0: अर्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित युवा पिढीला या सेवेत सामावून घेण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: यूपीएससीच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ यूपीएससी अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं. आजच्या कार्यक्रमाने गेलं वर्षभर चाललेल्या यूपीएससीच्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू झालाय. राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891ची जागा घेईल. हा कायदा बँकिंग नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल. सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट आधुनिक करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. नवीन कायद्यानुसार प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, व्हर्च्युअल, क्लाउड आधारित तसंच इतर आधुनिक स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बँकिंग नोंदींना मान्यता देण्यात आली आहे. आगामीच्या दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारलाय. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. धार्मिक भावना आणि वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं. अहमदाबादमध्ये 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. या प्रकरणात दोषी असलेल्या अहमद बावा यानं आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी आणि संदीप मेहता यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बावा याला शिक्षा देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाचा वृत्तांत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आणि त्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांविषयी.
2: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर

0: ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेल्मंद प्रांतातल्या नागरी वस्तीवर काल केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. पाकिस्ताननं देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अमेरिकन लष्कराची अंतिम तुकडी इराकमधून बाहेर पडत असून ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्वची अधिकृतपणे सांगत आहोत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधातला हा निर्णायक विजय असून अमेरिकेबरोबरच इराकचा देखील हा विजय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या माघारीबरोबरच अमेरिकेचा इराकमधला गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी हस्तक्षेप संपुष्टात येत असल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालंय. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आणि करायकलमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील जोरदार पाऊस पडेल तर रायलसीमा आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग ओदिशा अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयमध्येही वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की

0: की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
1: यूपीएससीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ यूपीएससी अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं। गेल्या वर्षभर चाललेल्या यूपीएससीच्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या कार्यक्रमानं झाली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं। तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। अध्यक्षांना हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केला। लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल आणि 1 महिन्यात याचा आराखडा जाहीर केला जाईल। गट क संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या वाढवण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं। एमपीएससीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्र जमा करावी लागू नयेत यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले। फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे। बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ईडीचा आरोप आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव याचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणाविषयी।
2: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं। राज्यपातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला। 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 जवळपास 165 GW पर्यंत पोहोचले। यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय। त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं। 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली। ऑगस्ट 2026 या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत। जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय। या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे। पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात। यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो। केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे। ते जहाजावर चोरीच्या उद्देशानं शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं। जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान या जहाजाचा तेलाच्या बेकायदेशीर व्यापारात

0: व्यापारात सहभाग असल्याचा संशय असून जहाजाचा मालक परदेशात फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी जहाज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेप कटर रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतांच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे, त्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअभावी भातशेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पिकाची स्थिती, पेरा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यात खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीच्या गोदामात बेकायदा पद्धतीनं साठवलेलं 2.5 लाख किलोपेक्षा जास्त सुटं सोयाबीन तेल सील केलं. या तेलाची किंमत 3.51 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्यपदक. एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: भोजन और पौधों से मिलने वाले जो खाद्य पदार्थ हैं, उनके संतुलित खान पान के बारे में सोचने का मौका ये दिन हमें देता है.
2: बिल्कुल. लेकिन आज हम कोई भारी भरकम से आपको भाषण नहीं देने वाले हैं कि हाँ कि आपको ये करना चाहिए वो करना चाहिए. आपको जिस कलर की जिस रंग की सब्जी पसंद है आप खाइए, जो फल पसंद है वो खाइए. और देखिए खाने के समय भाषण सुनना ऐसे ही लगता है जैसे कि गर्मा गर्म पकौड़े सामने रख और कोई कहे पहले इसमें से आप कैलोरी गिननी कि आपको कितना इसमें से आपको आपके वजन बढ़ाने वाली चीजें हैं, इसमें ऐसी चीजें वैसी चीजें. तो उस समय तो हमें लगता है ना कि हम बस एंजॉय करें, उसको आनंद उठाएं उस पकौड़ों का. तो वैसे ही है शाकाहार दिवस के बारे में बात करेंगे. तो हम अपनी अपनी बात करिए, आप बताइए कि भाई आपको कौन सी सब्जी पसंद है, क्या खाना अच्छा लगता है आपको, मतलब कौन सी सब्जी को किस तरह से बनाना अच्छा लगता है, क्योंकि सब लोग अलग अलग तरीके से बनाते हैं सब्जी को. तो ये बता सकते हैं आप. और साथ ही बता सकते हैं कि सबसे ज्यादा आपके जो जो प्लेट रहती है उसमें किसका राज रहता है, आलू का, गोभी का, टमाटर का, मिर्ची का, किस चीज का सबसे ज्यादा रहता है बोल वाला?
1: तो लग रहा है आलू ही जीत जाएगा वैसे. लेकिन पनीर भी कुछ कम नहीं है, क्योंकि पनीर कुछ घरों के लिए तो सब्जी नहीं है बल्कि परिवार का एक सदस्य जैसा होता है. कहते कि क्या बनेगा ते पनीर. कल क्या बना था? पनीर. आज क्या बनेगा? पनीर.
2: कोई आ रहा है तो भी पनीर, कोई नहीं आ रहा है तो भी पनीर.
1: और बहुत दिनों से खाया नहीं इसलिए भी पनीर. तो पर कुछ अलग अलग पनीर की भी बहुत सी रेसिपी होती है, तो अलग अलग बनाते हैं कि कभी क्या बनेंगे, तो शाही पनीर बनेगा, कभी कुछ पनीर का अलग अलग चीजें, कभी भुर्जी बन जाती है पनीर की. तो पनीर भी अपने आप को रंगों में अलग अलग रूपों में
2: हरा भरा भी पनीर हो जाता है जब हम उसमें कोई हरी सब्जी मिला के बना लेते हैं.
1: और सही बात ये भी है कि शाकाहारी बोलते

झाली त्याचं धुमी ताकत आली त्याचं जमी ताकत झालं आमचं ताकत झुकी ताकत आधी घेणे ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम धारिता झग धारिता झनी झाले कोको झाली दाखव झाली केटे झाली झारिता झग धारिता झनी झाले कोको झाली दाखव झाली केटे झम

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, पण आजचा दिवस विशेष आहे आपल्या घरातल्या त्या अनुभवाच्या खजिन्यासाठी. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, 14 डिसेंबर 1990 ला संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की 1 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करायचा, आणि तेव्हापासूनच जगभरात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख किंवा शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर समाजातील ज्येष्ठांचं असलेलं योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्ध व्यक्तींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. खरं तर त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं असतं, आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना हवी असते ती फक्त आपली थोडीशी साथ, प्रेम आणि आपण दिलेला वेळ. आपल्या घरातील किंवा समाजातील आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमधला स्पर्श आणि त्यांनी दिलेल्या सुरस गोष्टी हाच आपल्या संस्कृतीचा आणि आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजपासून एक गोष्ट नक्की करूया, आपल्या आजी आजोबांसोबत बसून दिवसातून किमान एकदा तरी एक कप चहा किंवा कॉफी घेऊया आणि त्यांच्या जुन्या आठवणी ऐकूयात, थोडा वेळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवूया. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

0: नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आज दिवसभरात किती वेळा फोनवर, लॅपटॉपवर कुठलं सोशल मीडिया ऍप वापरलं किंवा गुगल AI वर जाऊन काही गोष्टी सर्च केल्या आहेत किंवा चॅट GPT वर जाऊन नुसता संवाद केला आहे. विचार करा, आजकाल आपल्या हातातला छोटासा फोन आपल्याला काय करू, कुठे जाऊ, काय खाऊ हे सगळं सांगतो. आणि हा जो भाग आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तंत्रज्ञान इतिहासातला एक मोठा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा चमत्कार, जणू काही अलीबाबाची गुहाच. आणि अर्थातच हे येतं अनेक धोके, तोटे आणि त्याच्या मर्यादांसहित. AIचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अनेक वेळा खोटी, चुकीची आणि असंबद्ध माहितीचा प्रसार. त्यामुळे त्याच्यावरचं 100% अवलंबित्व हे धोकादायक ठरू शकतं, आपल्याला संकटात टाकू शकतं. आणि ही माहिती बरेचदा कुठल्या तरी जुन्या, चुकीच्या किंवा बनावटी माहितींच्या आधारावर असते. आजकाल AIने बनवलेले फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं इतकं खरं दिसतं की आपल्याला काय खरं काय खोटं सांगता येत नाही. यालाच म्हणतात डीप फेक. एकाच चांगल्या आवाजाच्या क्लिपमधून तुमचा आवाज चोरून तुमच्या नावानं खोटं बोलता येईल. हे केवळ व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या, विश्वाच्या संकटाचं लक्षण आहे. दुसरी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे AI आणि इतर सगळ्या डिजिटल ऍप्सवरचं तंत्रज्ञान हे कायम आपल्या खासगी गोष्टींवर, बारीक सवयींवर जणू पाळत ठेवून असतं. थोडक्यात काय, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा हा काळ आहे. त्यामुळे सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हे अशा तऱ्हेने तयार होतात जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्याच्यात गुंतल्या जाऊ. माणसाच्या मनात जे सुरू असतं किंवा त्याला जे हवं असतं असंच सगळं त्याला सारखं त्याच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे नकळत आपली तुलना सतत दुसऱ्यांशी होते, आपल्याला असुरक्षित वाटतं आणि यातूनच बऱ्याचदा मानसिक आजारांची सुरुवात होऊ शकते, ज्यामध्ये एकटेपणा, चिंता, नैराश्य किंवा अधिक गहिरे संकट असू शकतात. आणि हे सगळे घटक जसं एकटेपणा, चिंता, नैराश्य आजच्या पिढीचे सर्वात मोठे संकट आहे. AI मुळे आपण आपली कल्पकता तर विसरणार नाही ना, अशी एक सार्थ भीती वाटायला लागली आहे. जसं निबंध लिहायचंय, गाणं बनवायचंय, चित्र बनवायचंय, तर ChatGPT आहे ना. या सगळ्यात त्याच्या आधाराशिवाय आजकाल आपण पुढे जात नाही. अजून भयानक गोष्ट म्हणजे AIचा गैरवापर. फसवणुकीसाठी, चोरीसाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठीही AIचा वापर होऊ शकतो. आणि या सगळ्या दुष्परिणामांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी ही तर आपल्या, म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वालाच तुरुंग आहे. त्यामुळे लवकर यातून शहाणं होणं हाच एक उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एका AI सर्चमुळे जवळजवळ 1000 लिटर पाणी वाया जातं. तेव्हा AIला आपला चाकर किंवा जास्तीत जास्त सहकारी या मर्यादितच ठेवूया आणि ते आपला कधीही ताबा घेणार नाही आणि आपण त्यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार. मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हणजे काय?

0: तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. आजची तरुण पिढी ही फक्त सोशल मीडिया किंवा करिअरच्या पारंपरिक वाटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती मातेशी नातं जोडत निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे. आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये अशाच दोन खास पाहुणे आलेल्या आहेत, अंजली आणि दीपाली राठोड. अवघ्या 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या, अभ्यासासोबतच अत्यंत यशस्वीपणे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती करणाऱ्या दोन युवा शेतकरी उद्योजक. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक जण भविष्याचा विचार करत असतात, तिथे या मुलींनी प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग आणि आरोग्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग गप्पा यांच्यासोबत सुरू करूया. तुम्हा दोघींचं पण तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: सगळ्यात आधी तर मला कौतुक वाटतंय तुम्हा दोघींचं आणि जाणून घ्यायला आवडेल की 11वी 12वी मध्ये असताना तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशा वळले.
1: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड. आज आपण बघतो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हेल्थच्या समस्या भरपूर आहेत. आईच्या दुधामध्ये एंडोसल्फॅन म्हणजे 800% पेस्टिसाइड आलेला आहे आणि अशा भरपूर अशा बाबी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्हाला वाटलं की हेल्थ इज वेल्थ. आणि आज शहरामध्ये राहत असताना नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला एक भयावह अशी परिस्थिती समोर येते की हेल्थचा सिनॅरिओ जे आहे दिवसेंदिवस त्याचा रेकॉर्ड घसरत चाललेला आहे.
0: अगदी बरोबर.
1: आपण आजी आजोबांच्या काळामध्ये गेलो तेव्हा तंत्रज्ञानाची काहीच सोय नव्हती, रस्ते नव्हते, वीज नव्हता, मोबाईल फोन सुद्धा नव्हता. आणि त्या काळात म्हणजे आपण त्यांना मागासलेली पिढी म्हणतो, त्यात काही विकास नाही या पिढीमध्ये, पण ते 100 वर्ष जगायचे.
0: बरोबर.
1: आज युग असं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे किंवा भरपूर असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनाला सोपं करतात, पण जीवनच कमी होत चाललेलं आहे. भारतीय माणूस हा जेव्हा 65-67 हा ऍव्हरेज त्याचा आयुर्मान झालेला आहे, तर हा कसा झाला या विषयावर आम्ही अभ्यास केला. आणि हा अभ्यास 11वी आणि 12वी मध्ये सुरू झाला नाही, हा अभ्यास 6वी आणि 7वी मध्ये सुरू झाला.
0: अच्छा.
1: हो, आणि त्या अभ्यासामधून आम्हाला भरपूर अशा गोष्टी कळाले, आम्हाला भरपूर अशा गोष्टी आमच्या निदर्शनात आले. आणि आई बाबांचे संस्कार असे होते की आम्हाला लहानपणापासूनच जिज्ञासा होती नवीन काही जाणून घेण्याची. 6वी आणि 7वी मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स मध्ये आम्ही नॅशनल लेवल पर्यंत आमचा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो. आणि या प्रोजेक्ट माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगच का तर ही आत्ताची गरज आहे. या सगळ्या वक्तव्याला जर मी एका वाक्यामध्ये सांगेल तर ते हे आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये म्हणलं आहे, हे ना म्हणावे साधारण, अन्न हे ब्रह्मरूप जाणं जे जीवन हेतू कारण विश्वाया. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
0: बरोबर.
1: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
0: बरोबर.
1: आपण जसं खातो तसंच आपली हेल्थ राहते आणि हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक आम्ही करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की 10-12 वर्ष आम्हाला नागपूरमध्ये झाली आणि आमचा हॉस्पिटलचा खर्च 5000 सुद्धा नाही. म्हणून ऑर्गॅनिक ही एक गरज आहे. आणि केमिकल किती हानिकारक आहे, किती आजार त्याच्याने होतात, हे सगळं आम्हाला कळालं म्हणून ऑर्गॅनिकची आम्ही वाट धरली.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण दीपाली तू खूप बरोबर बोललेली आहे. ऑर्गॅनिक शेती कशी तुम्ही तयार केली किंवा कसा प्रवास तुमचा झाला हे तर आम्हाला कळलंय, पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय हे आजकालच्या तरुणांना आणि बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, तर तू आम्हाला सांग ना.
2: ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जैविक शेती हे एक असं कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये शेतीत आजकाल आम्ही बघत असतो की ग्रीन रिव्होल्युशन नंतर केमिकल यांचा खूप उपयोग केला जातो, HYV सीड्स असतात त्यांचा उपयोग केला जातो, पण त्याने फक्त यील्ड्स हे वाढतात पण त्याने जे गुणधर्म आहेत खाण्याचे आणि अन्नाचे किंवा फळांचे भाज्यांचे ते गुणधर्म कमी होत असतात. त्यात न्यूट्रियंट्स ते सिंथेटिक न्यूट्रियंट्स आपण कधीही त्यात टाकू शकत नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगने आपण नॅचरल रीत्या नॅचरल पद्धतीने जे फुलं किंवा फळं किंवा भालेभाज्या हे सगळे जे आपण वाढवतो त्यात काही रसायन असतात, काही केमिकल्स नसतात,

0: तेच शेतीत न करता आम्ही आपल्या टेरेसवर केलंय. आम्ही जाणून बुजून जे खूपच महागायचे किंवा एक्सपेन्सिव्ह त्या रीती आम्ही नाही केलं. सगळ्यांना कसं करता येईल ह्याचं आम्ही बघितलं आहे. त्यावर जी कुंडी आम्ही वापरली किंवा जे आम्ही सीड्स वापरले, फर्टिलायझर्स वापरले, ते पण आम्ही कधी कधी फर्टिलायझर्स वरच बनवतो. कंपोस्ट आम्ही वरच तयार करतो. जीवामृत आम्ही वरच तयार करतो
1: छतावर.
0: हो, आपल्या टेरेस गार्डनवर. माती आम्ही बाजारातून आणत नाही. माती आम्ही शहराच्या बाहेर जाऊन 3 फुटावरची आम्ही माती घेतो, कारण त्यात न्यूट्रियंट्स असतात, ह्युमस असतो, आणि ते जे झाडाला जेवढे पण लागतात ते न्यूट्रियंट्स ते त्या मातीत असतात, ते आम्ही माती तिथूनच घेतो. हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्हाला आमच्या आई बाबांनी हे सांगितले होते, त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आई बाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आई बाबांकडनं तुम्ही म्हणजे ही

0: आमच्या आई बाबांनी हे सांगितली होती, त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आई बाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आई बाबांकडनं तुम्ही म्हणजे ही त्यांनी खरं तर ही त्यांची कॉन्सेप्ट होती की ही तुमची कॉन्सेप्ट होती?
0: ऍक्च्युली इनिशियली ही आई बाबांची कॉन्सेप्ट होती, तेच त्यांनी ही जे लेगसी आहे ते आम्हाला दिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे कळून चुकवलं की प्रत्येक व्यक्तीकडे एक मॉरल ऑब्लिगेशन असतं, एक सोसायटल ऑब्लिगेशन असतं की सोसायटीला आम्ही काय देऊ शकतो. आपला अभ्यास असेल, आपली हॉबीज असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोसायटीसाठी काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यावरूनच बाकी सगळे जे प्रकल्प आहेत ते लोक राबवत असतात, त्यातच ऑर्गॅनिक फार्मिंग हेच या देशाचा किंवा जगाचा हे भविष्य आहे असं त्यांनी आम्हाला कळून चुकवलं. त्याचीच लेगसी आम्ही चालवत राहू.
1: नक्कीच, काय बात आहे, खूप छान आहे हे सगळं. तुम्ही दोघी पण आता कॉलेजमध्ये आहात, अंजली 11वीत आहे आणि दीपाली 12वीत आहे, पण हे सगळं शाळेत तुम्ही आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, तर कुठला विषय तुमचा आहे हेही आम्हाला सांगा. आणि अभ्यास सुरू असताना हे सगळं करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात हे पण आम्हाला सांगा.
2: अगदी लहानपणापासूनच आम्हाला ट्युशन्स नाहीत, नो ट्युशन्स, नो क्लासेस, त्यामुळे ट्युशनचा टाइम एकतर वाचला. आणि टाइम मॅनेजमेंट असा की शाळेच्या नंतर आम्ही जो अभ्यास करायचा तो अभ्यास, आता आमची जी परसबाग आहे त्याबद्दल सांगायचं असेल तर ती आमच्या फ्लॅटच्या जस्ट टेरेसवरच आहे. टेरेसवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही फक्त झाडं जगवायसाठी जात नाही तर स्वतः सुद्धा जगतो तिथं. जेव्हा आम्ही टेरेसवर जातो तेव्हा अभ्यासाविषयी चर्चा होते, तर कामही होऊन जातात, अभ्यासही होऊन जातो, चर्चा झाली म्हणजे स्पीकिंग स्किल्स सुद्धा वाढतात. आणि अनेक अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्हाला, म्हणजे पुस्तकी नॉलेज हा तर एक पार्ट झालाच, पण आई बाबांसोबत जेव्हा आम्ही बोलतो, त्यांच्या अनुभवाला जेव्हा आम्ही त्या सब्जेक्ट सोबत जोडतो, तेव्हा एक सकस असा दृष्टिकोन निर्माण होतो. मॅथ्स असो, माझी आई मॅथ्स मध्ये खूप चांगली आहे, तर एक डेव्हलपमेंट म्हणजे एक म्हणजे आम्ही एकमेकांसोबत एक डिपेंडन्सी आहे. आम्ही जेवढं वेळ आमच्या परसबागेला देतो तेवढंच वेळ आम्ही आई बाबांना देतो, तेवढंच वेळ आम्ही आमच्या हॉबीजला देतो. टाइम मॅनेजमेंट असं आहे की आम्ही एका आजीकडे गेलो होतो आणि त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं की एका माठात तुम्ही सगळं दगड भरली तर त्या माठामध्ये जागा नाही, पण तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बरोबर त्याची जागा घेईल. तर टाइम असाच असतो, आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो त्याचा टाइम आपणच बिल्ड करू शकतो.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मला असं कळलं आहे की अॅग्रोव्हिजन सारख्या मोठ्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता आणि या वयात ही अचीव्हमेंट मिळणं किंवा कमवणं खूप कौतुकास्पद आहे. सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता?
2: गेल्या 4 वर्षापासून आम्ही सतत अॅग्रोव्हिजन मध्ये स्पीकर्स आहोत. तिथे आमची ट्रेनिंग वर्कशॉप असते, आमच्या सगळ्यांची असते, आम्ही दोघी आणि आई बाबा. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला सीडी माई सर, जे अॅग्रोव्हिजनचे ऍडवायझर आहेत आणि कृषी शास्त्रज्ञात भरपूर त्यांनी काम केलं आहे, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होती. आणि मागील 2 वर्षापासून अॅग्रोव्हिजन फाउंडेशन ते आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतात, एक पेड ट्रेनिंग असते आणि आमच्याच टेरेसवर ते एक ट्रेनिंग घेतात, टेरेस गार्डनिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग अवेअरनेसची. अॅग्रोव्हिजन मध्ये आम्हाला एक भरपूर मोठी संधी मिळाली, एक चांगला क्राऊड आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. त्याशिवाय मी जर सीरियल वाईज सांगत असेल तर 6th आणि 7th मध्ये नॅशनल प्रोजेक्ट झाला आमचा, आम्ही नागपूर जिल्ह्यामधून त्यामध्ये प्रथम होतो, मग स्टेट आणि मग नॅशनल. त्याशिवाय या विषयाशी संबंधित आम्ही रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये सुद्धा 5th ऑफ डिसेंबर सॉइल डेच्या दिवशी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि भरपूर अशी संस्था आहेत ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, ते आमच्या इथं येतात, अभ्यास दौरे होतात. की एक परसबाग जी आहे ती फक्त झाडे न लावता त्याचा सिस्टम कसा असावा, जसं अंजलीनी सांगितलं आम्ही कंपोस्ट, जीवामृत ते सगळं सुद्धा घरीच निर्माण करतो. आणि जागा असं ऐकायला गेलं तर आपल्याला वाटते भरपूर जागा असेल, पण मी असं सांगू इच्छिते की 1100 स्क्वेअर फीटचा आमचा फ्लॅट आहे, त्यामध्ये जीना, लिफ्टचा हे एरिया सुद्धा मायनस करून तेवढ्याशा जागेमध्ये फक्त झाडच नाही आहेत, 4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, 4 योगासन स्पॉट्स आहेत, आणि 20 to 30 पीपल

0: पीपल कॅन इझिली गिव्ह अ मीटिंग. त्यामध्ये अक्युप्रेशर पॉईंट आहे.
1: ओके,
0: अक्युप्रेशर पॉईंट इज ऑल्सो बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तिथं खर्चिक काहीच नाही. आम्ही कूलरचा ट्रे तुटला त्याच्यामध्ये पालक काढली आहे, सुटकेस तुटला त्याच्यामध्ये गोभी काढली आहे. असे अनेक प्रयोग आम्ही तिथं करत असतो. आता अजून काही म्हणायचं असेल तर या विषयावर मी आणि अंजली आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे, वसंत बहार कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. आणि भरपूर अशा आम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत राहतात ज्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट अजून समोर घेऊन जातो.
2: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच खूप मस्त आहे. हे सगळी कल्पनाच मुळात खूप छान आहे. पण अंजली मला सांग, मी आम्ही असं ऐकलंय की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जरा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे, तर ती नेमकी काय आहे आणि तुमच्यावर जे पॅरेंटिंग झालेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे असं आम्हाला कळलंय. सो ते काय आहे आम्हाला सांग ना.
0: ऍक्च्युली फॉर पॅरेंटिंग आई बाबांनी लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट केलाय. ते आमची हॉबीज असो किंवा स्कूल असो, स्कूलमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट असायचे, सपोज ताईने म्हटले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, हे ताईने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यात पण आई बाबांनी आम्हाला खूपच इन्स्पायर केलं. ते कूलरचे ट्रे आणि ब्रीफ केस असो, आम्हाला आधी असं वाटायचं की ओ माय गॉड, आय मीन एवढं संकल्पना कशा येतात त्यांच्या डोक्यामध्ये. पण त्यांनी आम्हाला ते पण करून दिलं. आमच्यावर ते त्यांनी जे संस्कार केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मला वाटाय असं सांगायचं वाटतं. मला खूप आवडते जेव्हा आमच्या आई वडिलांबाबत कोणी आम्हाला विचारतं, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून जे आम्हाला मोटिवेशन भेटतं किंवा जे इन्स्पिरेशन भेटतं तेच आम्ही यूज करतो आपल्या लाईफमध्ये. लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद करताना जनरली काय असतं, आमच्या एजच्या जे मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी तर संवाद करताना आम्हाला खूप ईज असतोच, पण आमच्याशी मोठे असतील किंवा लहान असतील त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांचे काय विचार असतील, हे आम्हाला त्याच्याबद्दल खूप माहिती असते कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे आई वडिलांनी. आणि हे सगळंच आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत असतो.
2: मला सांगा, तुम्ही घरीच तुमची शेती आहे आणि तुम्ही घरीच हे सगळं करताय, तर तुमचे काय काय पीक तुमच्या इथे उत्पन्न होतं?
0: शहरी भागामध्ये परसबाग ही संकल्पना म्हणजे शोभेची झाडं हे खूप जनरलाइज झालेलं आहे. पण आमच्या गच्चीवर आम्ही फक्त शोभेची झाडं नाही तर फळं, फुलं, भाज्या, मेडिसिनल प्लांट्स, ऑक्सिजन प्लांट्स हे सगळं घेत असतो. असा फ्लावर्समध्ये आम्ही बघितलं 9 प्रकारचे गुलाब आहेत, मोगरा आहे, निशिगंधा आहे, मॅरीगोल्ड आहे. आपण मेडिसिन प्लांट्समध्ये बघितलं शतावरी आहे, 3 प्रकारच्या गुंज आहे, हळद आहे, पांढरी, काळी आणि पिवळी, अशा 3 हळद पण आहेत आमच्याकडे. असा एक स्पेसिफिकेशन मी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही मार्केटमधून फक्त 1 किलो मिरची पावडर आणलं, फक्त 1 किलो, आणि बाकीचं सगळं मिरची जी आहे ती वरची होती. हळद पावडर आम्ही घेत नाही मार्केटमधलं. वांगे, टमाटर, मक्का, दुधी, काकडे, कोथिंबीर, आलू, शेवगा, पपई, पेरू, संत्रा, आंबा, चिकू, सीताफळ, इवन दिवाळीमध्ये 7 फळं आमच्या गच्चीवरची असतात.
1: वा वा वा.
0: दिवाळीमध्ये लागणारा वाती जी असते ती कपासाचा एक झाड आमच्याकडे असतं. ज्वारी असते, 5 प्रकारची आत्ता भेंडी आहे, वांगे आहेत, असे 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला 4 लोकांसाठी तिथे आम्ही काढतो. मागच्या वर्षी 10 किलो भुईमुग आली होती.
2: 10 किलो
0: भुईमुग. आमच्याकडे 130 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, फळे, भाज्या आहेत आणि त्या आम्ही जैविक पद्धतीनेच उगवतो.
2: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. किती कौतुक करावं इतकं कमी आहे तुमच्यासाठी खरंच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही हॉबीज आहेत का?
0: ऑफकोर्स, प्रत्येक व्यक्तीला हॉबीज असतात. मला स्केचिंग करायला खूप आवडते आणि मला पोएट्री कलेक्ट करायला खूप आवडते. मला स्टोन कलेक्ट करायला खूप आवडते. स्टोन मधून जे आपण लोकांना संदेश देत असतो ते पण मी त्यातून संदेश देते. आणि ताईचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तिला बोलायला, स्पीच द्यायला खूप आवडते. कधी कधी ताई आणि मी टेरेसवर जातो असंच गोष्टी करायला, तेव्हा बोलताना पण ताई ज्या प्रकारे बोलते ते एवढं ऐकावंसं वाटतं की एवढं इन्स्पायर करते ताई मला. ताईला बोलायला आवडतं, ताईला वाचायला पण आवडतं. ताई खूप काही करू शकते.

0: ते एडिटिंग पण करू शकते. जेव्हा आम्ही प्रोग्राम्स घेत असतो त्यात जे लोक आहेत किंवा जे लोक येऊ शकले नाहीत प्रोग्राममध्ये त्यांचा जे AI व्हॉइस ओव्हर आहे ते पण ताई स्वतः करते. एडिटिंग असो किंवा बोलणे असो किंवा रीड करणे असो हे एवढे सगळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे माझी बहीण असं मला वाटते.
1: क्या बात आहे. म्हणजे तुमच्या घरी सगळे सर्व गुण संपन्न तुम्ही सगळे आहात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील दुपाल.
2: आमच्या घरी असं आहे की सगळ्यांमध्ये जी कला आहे ती कला आपण कशी जोपासली पाहिजे याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. अंजलीने माझ्याबद्दल खूप सांगितलं पण तिच्याबद्दलच तिने सांगितलं नाही असं मला वाटते. अंजलीची स्केचिंग खूपच सुंदर आहे. वॉटर कलर तिने काहीच क्लासेस लावली नाही पण ए ग्रेड एलिमेंटरी. शी इज रिअली अ गुड आर्टिस्ट. आणि त्यासोबतच आम्हा दोघांना स्पीकिंगचा खूप आवड आहे. इंग्लिश मध्ये तिला 100 आहेत, मला 99 आहेत. आणि स्केचिंग, कलेक्टिंग स्टोन्स अँड सिंगिंग, एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा सुद्धा डिबेट्स असेल, अलोकेशन्स असेल, स्पीच कॉम्पिटिशन्स, ऑलिम्पियाड, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही पार्ट घेतला आहे आणि सगळ्यांमध्ये गोल्ड मेडल्स आम्हाला भेटलेले आहेत. त्यासोबतच ट्रेनिंग्स असोत, अनेक अशा प्रोग्राम्स असतात जे आम्ही घेत असतो ज्यामध्ये आमचा सहभाग असतो. वेगवेगळ्या स्किल्स आहेत ते आम्ही अपस्किल करत असतो आपल्या स्वतःला आणि आई बाबांचा त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट असतो. मला असं वाटते की पुस्तक ही खूप इम्पॉर्टंट आहे, वाचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट माझे बाबा एक शब्द सांगतात सगळ्यांना, भिंती बाहेरची शाळा. आपण पुस्तकी ज्ञान घेतलंच पाहिजे, त्यासोबतच आपली एक स्किल, आपली एक आवड, हे सगळं सुद्धा आपण जीविकेसाठी प्रवास करत आहोत. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ही आमची जीविका आहे आणि ही आमची उपजीविका आहे. खरं असेल तर आवड ही उपजीविका नसली पाहिजे, आवड ही जीविका असली पाहिजे. जसं आम्ही नैसर्गिक शेती आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आहे यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे, त्यासोबतच आम्हाला जे आवडते त्याच्या सोबत आम्ही टाइम मॅनेज करून हे सगळं करत असतो.
1: खूप छान तुम्हा दोघींशी पण बोलून मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही असंच पुढे करत राहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अवघ्या 17व्या 18व्या वर्षी निसर्गाचे महत्व समजून, माहिती गोळा करून, मातीशी घट्ट नातं जपत ही सगळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही सगळे करत आहात ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
2: आकाशवाणी नागपूरचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या प्रयोगाला एक संधी अशी उपलब्ध करून दिली की आम्ही युवांना या प्रयोगाबद्दल सांगू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हियर.
1: थँक्यू. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतीलच, तेव्हा नव्या गोष्टींचा विचार करा, शिकत रहा, आनंदी रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
3: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण तुम्हाला आपला आजचा यू आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com ह्या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवण कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून, 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

संजीवनी बोकेली यांचं गीत आपण ऐकलं, कल्याणी साळुंखे यांनी गायलं होतं, संगीत होतं मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं, आणि चित्रपट सुंदर माझं घर याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत सुनील झळके. मंडळी, आज सुनीलजींकडून आपण त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निम्न आर्थिक लोकांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत त्याची माहितीही करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कामगार सभेत आपलं मनपूर्वक स्वागत सुनीलजी.
1: धन्यवाद.
0: सुनीलजी, आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय आणि सामाजिक कार्याची तुमची सुरुवात कशी झाली यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: बरं, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात एका ठराविक किंवा विशिष्ट वेळेपासून सुरुवात झाली असं नाही सांगता येणार, परंतु ज्या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्यांची दुःख अडचणी आणि माझ्या या जवळजवळ सारख्याच होत्या.
0: बरं,
1: त्यामुळे त्या समस्या त्या अडचणी त्या त्यांच्याही होत्या आणि माझ्याही होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा सुरुवातीला तर मला असं वाटतंय की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. त्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की माझ्या घरी डॉक्टर आंबेडकर साहेब किंवा शिवाजी महाराज हे जन्माला नको आहेत, कोणीतरी दुसऱ्याने सुरुवात करावी. त्यामुळे मला असं वाटलं की आपणच सुरुवात करावी, जेणेकरून या लोकांना मदत होईल आणि आपलाही उद्देश साध्य होईल. आपल्याला तो मानसिक समाधान, जो आत्मिक समाधान असतो लोकसेवेचा, तो आपल्याला त्यातून मिळेल. परंतु त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता आणि पुढेही नसणार आहे. शासकीय सेवेत असताना मी केवळ माझ्या पदाचा कार्यालयीन वापर न करता तो लोकांसाठी कसा वापर करता येईल लोकांच्या सेवेसाठी, त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेला सरकारी नोकरीत असतो तेव्हा आपल्याला सरकारी प्रचलित शब्द आहे लोकसेवक, त्या लोकसेवकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या कामासाठी बसलो, त्यांच्या अडचणीसाठी बसलोय ही भावना माझ्यामध्ये होती. आणि शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा माझा सर्वांशी संबंध माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर असताना आला. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी हे पद ती संस्था आणि जनता किंवा नागरिक यामधला एक मोठा दुवा असतो.
0: बरोबर,
1: त्या दृष्टीने मला या मुळातच सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन माझी मानसिक भावना

0: आणि मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा माध्यमातून मला समाजसेवेचं कार्य करायला मिळते, ती संधी मिळते. आज आदिवासी समाज, सहकार क्षेत्र, पत्रकारिता आणि इतर विविध उपक्रमांमध्ये माझे काम सुरू आहे. माझ्यासाठी समाजसेवा ही प्रसिद्धी नाही, त्यामुळे प्रसिद्धी नाही, मी कुठेही प्रसिद्धी घेत नाही. आज योग आला आणि या कामगार सभेमध्ये आपल्या निमंत्रणाखातर मी आज इथे आलोय.
1: बरं, खरं तर सुनीलजी, म्हणजे तुम्ही काम करत असता त्यामागे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय, आणि महापालिकेमध्ये कार्यरत असताना सुद्धा किंवा आता सुद्धा विविध माध्यमातून काम करताय, आणि हे लोकांपर्यंत पोहोचलं तर प्रत्येकाला एक ती प्रेरणा मिळते, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामगार सभेत अशा तुमच्यासारख्या व्यक्तींना आमंत्रित करत असतो की आपणही समाजाचा भाग आहोत, समाजाचं काही देणं आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. सुनीलजी, आता तुमचा अजून विशेष भर असायचा तो म्हणजे ज्यांचा निम्न आर्थिक स्तर असलेले लोक आहेत, तर ते उंचावण्यासाठी तुम्ही पालिकेमार्फत भरपूर प्रयत्न केले, विविध उपक्रम राबवले, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: ते आता शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने आपल्या पोहोचायला हवेत. त्यासाठी आम्ही बरेच म्हणजे आम्ही प्रयत्न केले. काही पल्स पोलिओ असतील किंवा रुबेला मिशन असेल, त्यामध्ये तर आम्ही भिवंडी महानगरपालिकेने एक पॅटर्न, भिवंडी महानगरपालिकेचा पॅटर्न म्हणून तो महाराष्ट्रात नंतर इतर महानगरपालिकेने राबवला. माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना मधला दुवा काम कसा करतोय त्याच्यावर त्या संस्थेची प्रतिमा निर्भर असते. त्यामुळे अशा लोकांनी, मध्यस्थांनी किंवा मग मधला दुवा असतो त्या लोकांनी जास्तीत जास्त अशा योजना शासनाच्या आहेत, महानगरपालिकेत वेगवेगळे डिपार्टमेंट 52 डिपार्टमेंटच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही ती जबाबदारी त्या पीआरओ म्हणून ती निश्चित होत असल्यामुळे, आणि मी जर्नालिझमचा डिग्री होल्डर असल्यामुळे मला त्यात आवड तर होती समाजसेवेची, परंतु याही पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल तर ती मी संधी बरोबर उपयोगात आणली आणि तिचा वापर केला. अशा पद्धतीने लोकांपर्यंत आमच्या महानगरपालिकेचं चित्र चांगलं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहत होतो आणि राहिलो.
1: बरोबर. आणि हे सगळं करत असताना आदिवासी समाजाशी तुमचं एक विशेष नातं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालाय, तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं काम करता?
0: खरं तर आदिवासी समाजाचे माझं नातं जे आहे ते सामाजिक कार्यापुरता मर्यादित नाही.
1: बर,
0: मुळातच मी आदिवासी समाजातील कोळी मानणाऱ्या जमातीचा आहे.
1: बर,
0: त्यामुळे आदिवासी समाजाचे हे काही पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या अडचणी ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आता मला त्या आरक्षणाचा आदिवासी असल्याचा फायदा मिळाला, मी नोकरीला लागलो, परंतु ती जाणीव समाजाच्या प्रति मी विसरलेलो नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आदिवासींच्या समस्या मांडणं, काही त्यांचे हक्क आहेत, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, वन हक्क, पेसा किंवा बोगस आदिवासींचा आता लढा सुरू आहे भरपूर, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतायत चुकीच्या त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पाठपुरावा करून त्या गोष्टी साध्य करतोय आणि त्या लोकांना न्याय मिळवून देतोय. काही सपोर्टेड पेपर असतील आणि काही गोष्टी असतात की पूर्वी आमचे पूर्वज शिकले नव्हते, अशिक्षित होते, जे गुरुजी सांगतील, सर सांगतील त्याच नोंदी व्हायच्या, तर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट जर कधी असतील तर तुम्ही ते नाकारणं योग्य नाही, ते अन्याय त्या माणसावर होतो, संपूर्ण कुटुंबावर.
1: त्यासाठी तुम्ही त्या समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्यांची दुःख, त्यांच्या समस्या नेमकेपणाने तुम्हाला माहिती आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करत असतात. आणि त्याचबरोबर कामगारांनी आपलं जीवनमान उंचावण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे?
0: सर्वप्रथम तर मी कामगारांना सांगेन की आपल्या कष्टाची किंमत ओळखा, मेहनत तर आहे ती महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण आहे, मेहनत करणं आहेच, त्या कामामध्ये कौशल्य विकास करता येईल, बचत करता येईल तुम्हाला, कारण भावी पिढी किंवा तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांसाठी ती बचत करणं योग्य ठरेल. आर्थिक नियोजन आणि खास करून कामगारांसाठी जे व्यसनाधीन झालेले कामगार आहेत तर त्यांना मी सांगेल की व्यसनमुक्त व्हा, उत्पन्न वाढवण्याच्या बरोबर

0: अनावश्यक खर्च टाळणं आपल्या कामगारांनी ते केलं पाहिजे
1: बरं,
0: आणि नियमित बचत करणं, त्याचप्रमाणे आपापल्या मुलांना, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये त्यांना प्रावीण्य द्या, काहीतरी कौशल्य विकास, जेणेकरून त्यांचा स्वतःचा विकास होईल, त्या कुटुंबाचा, त्या शहराचा आणि मग भारताचा.
1: कामगारांसाठी सरकारच्या सुद्धा विविध योजना असतात, त्याचा फायदा आपले कामगार बंधू घेऊ शकतात.
0: सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, आता जिथे कायदे आहेत तिथे फायदे आहेत, परंतु याची माहिती कामगारांपर्यंत जातच नाही.
1: बरं,
0: तर त्या त्या संबंधित आता कामगार आयुक्त आहेत, कामगार विभाग आहे, या मंडळींनी स्पेशल कॅम्प घेऊन, जसे शासनाचे काही गोष्टी होतात त्या पद्धतीने, जर कधी एक एक एरिया किंवा जिल्हा स्तरीय तसे कार्यक्रम लावून त्या कामगारापर्यंत त्या योजना पोहोचवल्या, त्यांना सुखसुविधा काय आहेत, काय सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्याच्या काय काय योजना आहेत, कुठले प्लॅन्स आहेत, किंवा जीवन विमा आहे का किंवा नाही, म्हणजे त्यांची सुरक्षा आर्थिक किंवा कौटुंबिक ती कशी वाढेल, या दृष्टीने जर कधी प्रयत्न केलं तर मला वाटते की कामगारांना ते कळेल असं माझं स्पष्ट मत आहे.
1: आणि सुनीलजी, तुम्ही सुद्धा महापालिकेत असताना वेगवेगळे उपक्रम राबवत होता, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरेच उपक्रम, म्हणजे महिला बाल कल्याण आहे, समाज विकास आहे किंवा आरोग्य सेवा आहे, स्वच्छता आहे, घंटागाड्या कशा असतील, कशा वेळा असतील, या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग असतात.
1: बरं,
0: आणि त्या नियोजनानुसार सन्माननीय आयुक्त जेव्हा मीटिंग घेत असतात त्यावेळेला त्या अधिकारांच्या पुरती मर्यादित असतात, परंतु त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात, तर त्याचा दुवा जो PRO आहे, प्रेस कॉन्फरन्स किंवा काही बाईट आयुक्तांच्या घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करणं किंवा काही कार्यक्रमाचे खास नियोजन करून त्या कार्यक्रमाअंतर्गत माहिती देणं, त्यांचे कॅम्प्स घेणं विविध या पद्धतीने आम्ही एक PRO म्हणून आणि एक शासनाचा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असताना की शिक्षण विभागामध्ये कोणकोणते शिक्षण उपक्रम आहेत, मुलांना त्याचा काय फायदा होईल, आता महानगरपालिकेत आमच्या शाळेत तर मोफतच शिक्षण आहे, परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत जे त्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, त्यांच्या वडिलांच्या पालक सभा घेणं वगैरे, हे जर कधी निर्देश वारंवार आपण देत झालो, म्हणजे संबंधित, एक उदाहरण सांगितलं संबंधित विभागाचं, तर आपलं काम चालेल. आणि माझं एक सगळ्यांना विनंती असायची त्यावेळेला आणि आत्ता पण आहे की सरकारी विभागामध्ये काम करणारी चांगली लोक आहेत, नाही असं नाही, खरं तर सरकारी विभागामध्ये काम करताना शिव्या आणि ओव्या बरोबर आपल्या येत असतात, अर्धा पगार शिव्यांचा आणि तोच ओवे होऊन आपल्याला कामाचे प्रोत्साहन मिळतं. त्या दृष्टीने जर कधी आपण काम केलं नाही एक निरपेक्ष बुद्धीने, जे आपल्याला घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल, या पद्धतीने जर कधी आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं, तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना पोहोचेल आणि मला वाटतं ते या दृष्टीने शिक्षित होतील.
1: बरोबर, आणि त्याचा फायदा सुद्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल, म्हणजे गरजू जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं.
0: मुळातच शासन किंवा सरकार आणि त्यांचे मधले दुवे आपल्यासारखे,
1: बरं,
0: जरी आम्ही सेवानिवृत्त झालो असू तरी आत्ता जे कार्यरत अधिकारी सर्व संस्थांमधले, सर्व विभागामधले ते दुवे आहेत, त्यामुळे आपण हे सगळे बसलोय काम करण्यासाठी, हे कामगारांसाठी, हे नागरिकांसाठी आपल्या, त्यामुळे प्रथम प्राधान्य नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण जर कधी दिल्या तर मला वाटते आपलं कार्य, आपलं काम, आपलं ते पद आणि त्या पदावर राहून केलेलं काम हे नक्कीच यश मिळेल आणि समाधान मिळेल असं मला नक्की वाटतं.
1: बरोबर, आणि हा तुमचा प्रत्यक्ष स्वानुभव तुम्ही सांगत आहात.
0: बरोबर
1: सुनीलजी, त्याचबरोबर तुम्हाला अभिनयाची सुद्धा विशेष आवड आहे आणि अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, तर या तुमच्या कलागुणाविषयी आम्हाला सांगा.
0: मुळामध्ये अभिनय हे अशी गोष्ट आहे की,
1: म्हणजे हे सगळं आता तुमचं सामाजिक काम झालं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुमची ओळख ही खरं तर आता ह्या मुलाखतीमधून उलगडत गेलेली झाली आहे, कारण हा जो अभिनय म्हणजे पूर्णतः वेगळं क्षेत्र झालं, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगली मुसाफिरी केलेली.

0: आहे तर त्याबद्दल सांगा.
1: कलेची आवड आम्हाला मुळापासून म्हणजे घरात होती, म्हणजे गाणी बोलणं किंवा आमच्या समाजामध्ये तारपा वगैरे नाचून वाजून नाच करणं, नवीन आता कोळी गीतं वगैरे असतात, म्हणजे सर्वांनाच हे असतं. असं नाही की आदिवासी समाजच नाचतोय किंवा काय, सगळ्यांना कलेविषयी आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आवड आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो. गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो, एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो. कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते, ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्व वेगवेगळे आहे. कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे,

0: त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो. गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो. एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो. कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते, ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्व वेगवेगळे आहे. कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे. ते कसे फेस करायचे, स्टेजवरच्या जागा कशा घ्यायच्या आणि मुख्य आपले रोल जे आहेत, ज्या रोलसाठी आपली निवड झालेली आहे, आपला रोल काय आहे, तर ती भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला समर असून, म्हणजे ज्या पद्धतीने तुमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी तुमचं अभ्यास काय आहे, त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराच्या भावना, त्याचे दुःख, हे सगळं आतमध्ये उतरल्यानंतर जे अभिनय येतं, मग नाटक असो आणि सिनेमा सिरियल असो, तर ते उत्तम साधलं जातं. आणि त्याचं यश आपण सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटीकडे पाहून बघतोय की अरे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याचं कारण आहे. आणि अभिनय व्यक्तिविकास आणि संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवतं, त्यामुळे अभिनय क्षेत्र हे चांगलं. माझे सिनेमा नाटक मी केलेले आहेत आणि नाटकं लिहिलेले आहेत. मला 1993 नाट्य दर्पण पुरस्कार सतीश दुभाषी जे होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेला आहे. त्यावेळेला मध्ये आमच्याकडे श्रीकांत मोगे सर आलेले, बरीच चर्चा झाली नाटकं लिहिण्यावर. त्यांनी सांगितलं की नाटकं लिहिणारे हल्ली कमी झालेत, आता कलावंत जास्त झालेत, त्यामुळे तुम्ही नाटकं लिहा. आता माझं प्रयत्न सुरू आहे नाटकं लिहिण्याचं. एक कादंबरी मी लिहितोय भाग्यलक्ष्मी, जी आपल्या समाजामध्ये स्त्रीची भूमिका करताना तिला किती त्रास होतो आणि ती किती समर्पण करते आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्यावर एक मी कादंबरी लिहितोय. फायनल ड्राफ्ट सुरू आहे. आणि खर तर माझी आई सुंदराबाई धाऊजळके ही निरक्षर असताना मला तिने शिक्षित बनवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोकळं सोडलं. कारण जेव्हा मुंबईला यायचो तेव्हा फक्त एकच सांगायची ती की चांगलं कर. तिला बाकीचं समजत नव्हतं की मुंबईला गेला हा जाणार आहे किंवा काय करणार आहे, पण चांगलं कर. आणि त्याचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. मला प्रत्येक सामाजिक क्षेत्रात, लेखन क्षेत्रात तिचा सपोर्टरच राहिला. त्यामुळे ही माझी भाग्यलक्ष्मी ही कादंबरी ही मी माझ्या आईला समर्पित करणार आहे. अशा पद्धतीने लेखन, पत्रकारिता, अभिनय हे चालू आहे. मी शांता कुकडी म्हणून नाटक लिहिलेलं एकांकिका, ती आता मोठे अभिनेता झाले डायरेक्टर प्रसाद ओक पुण्याचे, आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही माझी एकांकिका केलेली आणि तिकडे फार त्यांनी स्पर्धांमध्ये गाजवली. कारण शन्ना नवऱ्यांच्या कथावरून आधारित होती आणि नाट्य दर्पण सारख्या संस्थेने ती आयोजित केली होती आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार त्या मिळालेला एकांकिकेला. त्यामुळे हे सगळे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी मी माझी मुसाफिरी झालेली, परंतु समाधान आहे.
1: बरोबर. सुनीलजी, आता थोडक्यात तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा जे मिळालेत तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
0: पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक संस्था ज्या लक्ष केंद्रित असतं की वर्षभरात कोण चांगलं काम करतं, चांगली माणसंही या जगामध्ये आहेत, चांगल्या संस्था आहेत, हे आपण पाहिले तुम्ही आम्ही.
1: बरोबर.
0: आणि मग आपल्या कार्यावर आपण किती निस्वार्थीपणे काम करतोय, कसं करतोय, यावर या सर्वांचं लक्ष केंद्रित असतं. आणि मग त्याची दखल घेऊन या सगळ्या संस्था आपल्याला दरवर्षी निमंत्रित देतात. त्यांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसलो किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक संस्थांच्या, तर ते नक्कीच आपलं ते दखल घेऊन सत्कार वगैरे करतात. आता मला लेखन, समाजसेवा, आदिवासी सेवा याबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिलेले आहेत. मध्येच आता पुण्याला शिवरत्न भूषण म्हणून मला पुरस्कार मिळाला. आता नुकताच मी पापलेटवाली होशील का माझे नवरे, आमचे मित्र चिंतामणी शिवडीकर म्हणजे वरळीचे, त्यांचं दोन गाणी होती आत्ता, नारळी पौर्णिमेचं आणि गणपतीचं, तर त्या गाण्यांमध्ये पण मला त्यांनी बोलवलं आणि आम्ही त्यात काम केलंय. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर जिथे जिथे कामाची संधी मिळेल, जे चांगलं असेल ते मी अजिबात सोडत नाही. कला असो, शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा आणखीन लेखन असो,
1: पत्रकारितामध्ये सुद्धा तुमचं विशेष काम असतं. तर
0: पत्रकारितेचं

0: म्हणजे विद्यार्थी आहे, जर्नालिझम केलेला डिग्री, त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये मला आवड आहे. त्यानंतर वृत्तपत्र लेखक संघ, जे 35 वर्षापूर्वी आमचं कल्याणला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, त्याचा आत्ता मी अध्यक्ष आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सामाजिक कार्य करीत असतो. दिवाळी अंक आले, दिवाळी अंक स्पर्धा, मग दिवाळी झाली का मग ते अंक काय करायचे, तर आम्ही मग कैद्यांना, जेलच्या कैद्यांना, सुपरिटेंडेंटना बोलून त्यांना वाचण्यासाठी देतो. असे बरेच उपक्रम, बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्वच्छता मोहीम वगैरे, जे जे आपल्या परीने जे जे करता येईल समाजासाठी, लोकांसाठी, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ही संधी आता सोडत नाही, कारण आता सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून पण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा हे केलेलं बरं, मूड फ्रेश राहतो.
1: आणि तुमचं सामाजिक कार्यामध्ये तर तुम्हाला कायमच रस राहिलेला आहे, आणि त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर एवढा तुमचा जो अनुभव आहे तो कुठेतरी आता तुम्हाला समाजाचं म्हणजे उपयोगी पडण्यासाठी कामी येतो. सुनीलजी, आता शेवटी आमच्या जाता जाता कामगार बंधूंना काय सांगाल?
0: कामगार बंधू भगिनींना मी एकच सांगेन की आपल्या कष्टाचा अभिमान बाळगा पहिले तर मूळ, कारण आत्मभान किंवा स्वतःचं जर कधी तुम्ही इज्जत केली नाही, स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, तर दुसरा कोणी करणार नाही, कारण करायचं ते आपल्यालाच. त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाचा अभिमान बाळगा, पण भविष्याचं पण त्यासोबत नियोजन करा, कारण ते तुमच्या भावी पिढीसाठी, कुटुंबासाठी फार आवश्यक आहे. आणि जे तुम्ही कष्ट करता ना, त्यातून केवळ संसार चालला पाहिजे असं नाही, तर उद्याचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे, ही विचारसरणी तुमच्यामध्ये कायम ठेवा. नियमित बचत करा, शासनाच्या सुविधा किंवा योजनांचा माहिती घ्या. खास करून कामगार बंधू जे आहेत ते लगेच बळी पडतात काही गोष्टींना, तर मी त्यामुळे सांगेन त्यांना की तुम्ही एकत्रित राहा, कारण एकीचं बळ फार मोठं असतं, त्यामुळे अन्याय जास्त होणार नाहीत, त्याला वाचा फुटेल. मुळामध्ये जर कधी एक असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही, कारण ती एक अनाहूत भीती असते की बाबा यांच्या मागे संघटना आहे किंवा यांची एकी आहे, त्यामुळे तसे कोणी धजावत नाही. एकी असणं गरजेचं आहे, कुठेतरी एकवटलं पाहिजे तुमच्या सुरक्षित आयुष्यासाठी. त्याही नंतर मुलांचं भविष्य बघा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हक्कांची जाणीव आहे तुमच्या, त्या बघा. आणि कामगार एकटा असताना त्याची ताकद अशी मर्यादित असते, परंतु संघटित असेल तर ती ताकद वाढते, आणि कोणी आपल्या समोर जास्त बोलत नाही आणि त्रास देत नाही, त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. शेवटी एकच सांगेन की कष्टाला पर्याय नाही.
1: बरोबर,
0: कष्ट आपल्याला करावेच लागतात, पण कष्टाला दिशा दिली ना तर प्रगतीचा मार्ग एक चांगला तयार होतो आपल्या समोर. स्वतः उभे राहा, कुटुंबाला उभे करा, त्यासोबत समाजाला उभे करा, आणि त्यानंतर भारताला सक्षमपणे उभे राहण्यास तुमची जर कधी मदत लाभली तर सोन्याहून पिवळे. हा दुग्ध शर्करा योग जर कधी आपल्याकडे दिसला तर मी माझी या मुलाखतीची धन्यता नक्कीच वाटेल मला, आणि मनापासून समाधान वाटेल.
1: वा, अगदी म्हणजे योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खरंच म्हणजे कामगारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जर स्वतःचा विकास केला आणि स्वतःच्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं नुसतं कष्ट न करता कौशल्याची सुद्धा त्याला जोड देऊन आणि भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःला घडवणं खूप महत्वाचं आहे. सुनीलजी, छान गप्पांच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शन केलं आणि यामध्ये तुमचा स्वानुभव खूप महत्वाचा मोलाचा ठरला आमच्या मार्गदर्शनासाठी, तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: तुमचेही आभार, धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणीबाणीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवले यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवले यांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवार अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांना आरोपी केलं नसल्याचा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला होता. त्यावर न्यायालयानं पोलीस महासंचालकांचं म्हणणं मागवलं होतं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की या

0: प्रकरणाचा अधिक व्यावसायिक आणि सविस्तर तपास होणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढचा तपास करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 327,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये विसंगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही बीएलओकडे आवश्यक कागदपत्रं सादर करू शकतील असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांची कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एक रौप्य

0: 3 कांस्य पदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. रायगड जिल्ह्यात दिव्यागार इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचं

0: शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं। याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। नरेंद्र मोदींनी शासन प्रमुख म्हणून कामगार कायद्यांबाबत एक स्पष्ट भूमिका घेतली, ती म्हणजे कायदे कामगारांना संरक्षण देतील पण त्याचवेळी ते रोजगार निर्मितीला अडथळाही ठरणार नाहीत। याच भूमिकेतून त्यांनी कालबाह्य कायद्यांचं एकात्मीकरण घडवून 4 नव्या कामगार संहिता आणल्या। हा बदल केवळ कायद्यातल्या सुधारणांचा नव्हता तर कामगारांच्या हक्कांच्या परिभाषा नव्याने लिहिणारा होता। याचबद्दल अधिक सांगतायत भारतीय मजदूर संघाचे नेते ऍडव्होकेट अनिल धुमणे।
1: गेली 25 वर्ष नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशात काम करत आहेत। त्यांच्या कार्यकाळात अनेक बदल झाले, त्यातील कामगार क्षेत्रातील महत्वाचे बदल आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो।
2: कामगार विषयक महत्वाचे बदल म्हणजे नवीन कामगार कायदे, जुन्या कामगार कायद्यांची संख्या 54 कायदे आणि विविध राज्य सरकारांनी केलेले 100 कायदे असे एकूण 150 कामगार कायदे लागू होते। त्यामुळे सामान्य कामगाराला हे समजणं मुश्किल होतं। आवश्यकता होती ती नवीन कामगार कायदे सुसूत्रीकरण करण्याची, समान विषयाचे कायदे एकाच पुस्तकात आणण्याची आणि सामान्य कामगारांना देखील आपले हक्क आणि अधिकार समजतील या पद्धतीने कामगार कायदे तयार करण्याची, दुसऱ्या श्रम आयोगाच्या अनुषंगाने ह्या प्रोसेसला सुरुवात केली आणि सर्व कामगार संघटना मालक यांच्याशी जवळपास 10 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर हे कामगार कायदे अस्तित्वात आले। आता 54 कामगार कायद्यांच्या ऐवजी 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड तयार करण्यात आलेले आहेत। ते कामगारांना सूट झालेले आहेत। संबंधातील वेतन, किमान वेतन, समान काम समान वेतन, वेळेवर वेतन या संबंधातील कायदे आणि बोनस हा एकच कायद्याच्या पुस्तकात पाहायला मिळतील। तर दुसरा कोड आहे तो सामाजिक सुरक्षे संबंधित आहे। त्यात ESI, EPF, ग्रॅच्युटी, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आदी सर्व सुविधा त्यामध्ये आलेल्या आहेत। आणि अन्य 2 कामगार कायदे हे औद्योगिक संबंध आणि सुरक्षा या संबंधित आहेत। त्यामुळे जुन्या कामगार कायद्यांमध्ये आवश्यक कालानुरूप बदल करण्याची आणि सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता होती, जी नवीन कामगार कायद्यांनी पूर्ण केलेली आहे। या कामगार कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सरकारबरोबर कामगार संघटना सातत्याने भारतीय मजदूर संघ प्रयत्न करीत आहे। नवीन कामगार कायद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना किमान वेतनाची हमी आता मिळालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फ्लोअर मिनिमम वेजेस जाहीर केले जाणार आहेत। समान काम समान वेतनाचा विषय सुटसुटीत झालेला आहे। प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर या नवीन कामगार कायद्यांमध्ये देणे सक्तीचे झालेले आहे। वेळेवर वेतन हा त्या ठिकाणी मिळणारा एक महत्वाचा अधिकार आहे। ESI ही योजना आता सर्व देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे। 10 कामगार असलेल्या सर्व ठिकाणी ही योजना लागू राहील। EPF चा विषय हा देखील आता सोपा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये 1 वर्ष जरी काम केले तरी ग्रॅच्युटीचा अधिकार त्या कामगारांना मिळणार आहे। अशा अनेक चांगल्या सुविधा ज्या आहेत या नवीन कामगार कायद्यांच्या माध्यमातून या कामगारांना

0: त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा म्हणजे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा नवीन कायदा सरकारने आणलेला आहे, ज्याचा लाभ देशातील सुमारे 30 ते 35 कोटी कामगारांना त्या ठिकाणी मिळेल। अशा रीतीने कामगार कायद्यांमध्ये केलेले हे नवीन बदल कामगार हिताचे आहेत। काही तरतुदींबाबत सरकार आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत, ते देखील चर्चेने सोडवले जातील अशा प्रकारची अपेक्षा आहे। प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऑनलाईन काम करणारे, स्विगी झोमॅटो सारखे सेवा देणारे, ओला उबर सारख्या सेवा देणारे हे ज्या संस्था आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा मिळण्याचा अधिकार नवीन कायद्याने करण्यात आलेला आहे। केवळ या कामगारांची जबाबदारी सरकारवर न राहता या संस्था ज्यांच्या माध्यमातून या योजना चालवल्या जातात त्यांना देखील आपल्या नफ्याचा 1% भाग हा या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी देण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे। अशा पद्धतीने असंघटित क्षेत्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, स्वतंत्र रोजगार करणारे कामगार, विणकर अशा सर्वच प्रकारच्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यामध्ये निवृत्ती वेतन, आरोग्यविषयक लाभ, शिक्षण विषयक लाभ या नवीन कायद्याने देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर टाकलेली आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल सरकारने केलेला आहे। त्याचबरोबर बोनसच्या कायद्यामध्ये देखील आधी किमान 3,500 रुपये मिळणारा बोनस हा किमान 7,000 करण्यात आला, वेतनाचा एवढा बोनस किमान दिला पाहिजे अशाही प्रकारची बंधन घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कामगारांना कमीत कमी मिळणारा 3,500 बोनस ते मॅक्झिमम मिळणारा 10,000 बोनस आता किमान 15,000 रुपये इतका मिळू लागलेला आहे। हा देखील एक सकारात्मक बदल झालेला आहे, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कामगार, आशा कामगार यांचे मानधन देखील या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले, ही देखील एक महत्त्वाची बाब आहे। महिला कामगारांच्या साठी देखील अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत। 6 महिन्यांची प्रसूती रजा ही याच सरकारच्या काळामध्ये झालेली आहे, ही देखील एक महत्त्वाचा बाब आहे। महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास अनुमती देताना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या आवश्यक कन्सेंटची जबाबदारी देखील मालकावर टाकण्यात आलेली आहे। अशा प्रकारे विविध बदल त्यांनी आपल्या कार्यकाळात केले। कामगार क्षेत्रात देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे बदल केले, त्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत। त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल, त्याचबरोबर कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे।
1: श्रोते हो, विकासाच्या वाटचालीत रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा या दोन महत्वाच्या बाजू असतात। नरेंद्र मोदींनी 25 वर्षाच्या शासन कारभारात रोजगाराला आकडेवारी न मानता सामाजिक सुरक्षेचा आणि प्रगतीचा निर्देशक मानलं। त्यादृष्टीनंच त्यांनी लाखो नवीन कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत आणलं। कोविड सारख्या संकट काळातही रोजगारविषयक विशेष योजना राबवल्या। त्यांच्या अशाच कामांची माहिती देत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते ऍडव्होकेट अनिल धुमणे।
0: भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा जी 15,000 होती ती आता 25,000 पर्यंत वाढवलेली आहे। याचा परिणाम ज्या कामगारांना केवळ 15,000 पर्यंत पगार आहे त्यांचाच भविष्य निर्वाह कपात होत होता आणि त्यामुळे अनेक कामगार हे या मर्यादेच्या बाहेर गेलेले होते, त्यांना आता 25,000 पर्यंत ही मर्यादा वाढवल्याने ते सुद्धा या मर्यादेमध्ये येणार आहे आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होणार आहे। याचा परिणाम म्हणजे कामगारांना निवृत्तीच्या वेळेला जास्त रक्कम तर मिळेलच, त्याशिवाय पेन्शन मध्ये देखील त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचा देखील चांगला लाभ हा कामगारांना होईल। ही अनेक दिवसापासून सरकारकडे केली जाणारी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीची या ठिकाणी मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे, वेतन मर्यादा, आणि ती सरकारने 17 सप्टेंबर म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून त्यामध्ये बदल केलेला आहे, याचे देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत या ठिकाणी केलेले आहे। आणखी एक या काळामध्ये झालेला महत्त्वाची घटना म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योग धंदे त्या काळात बंद होते, मात्र या काळामध्ये उद्योगांना सहकार्य म्हणून भविष्य निर्वाह निधीचा मोठा भार हा सरकारने त्या काळात उचललेला होता आणि सरकारला उद्योगही चालू ठेवता यावेत आणि उद्योगांवर भारही आर्थिक कमी व्हावा या दृष्टीने मालकांचा असणारा आणि कामगारांचाही असणारा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही सरकारकडनं त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे उद्योगांना देखील एक चांगली मदत त्या ठिकाणी झालेली होती। सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे देशात सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त कामगार काम करतात, त्यात संघटित क्षेत्रातले साधारण 8 ते 10%, असंघटित क्षेत्रातले 90%, जे आतापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या बाहेर होते हे सर्व कामगार आता सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार आहे आणि त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग की ज्यांना आजपर्यंत कुठलेही सामाजिक सुरक्षाचे लाभ लागू होत नव्हते किंवा हक्क नव्हते त्यांना देखील ते हक्क आता मिळणार आहेत, ही आनंदाची बाब आहे। नरेंद्र मोदी जी।

0: अनुभवी राजनेता आहेत. समाजाच्या सर्व क्षेत्राची त्यांना जाण आणि जाणीव आहे. समाजातील श्रमिक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचा भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
1: श्रोते हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं ई श्रम पोर्टल सारखा उपक्रम हाती घेतला, त्यामुळेच आज 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना डिजिटल ओळख मिळाली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतनाची हमी मिळाली आहे, सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले आहे. या कामगारांच्या जगण्याला नवी दिशा देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीबद्दल अधिक सांगतायत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अविनाश दौंड.
2: माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळामध्ये असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे ई श्रम पोर्टल. या पोर्टलवरती या देशातल्या वय वर्ष 16 ते 59 वर्षापर्यंत कोणी कामगार, मग तो असंघटित क्षेत्रातील असेल, बांधकाम कामगार असेल, घरकाम करणारा असेल, रिक्षा चालक असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेल बॉईज आहेत, ते कोणी नोंदणी करू शकतात. आणि नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशी सोपी आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर हे लिंक असणं आवश्यक आहे. त्याचे फायदे मात्र असे आहेत की यावरती 2 लाखांचा मोफत विमा आपल्याला मिळतो. जे नोंदणी करतात त्यांना हा विमा आहे. अपघाती जर मृत्यू झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्यांना मिळते. अंशतः जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना ते मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा थेट लाभ ई श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्या देशातल्या सर्व कामगारांना मिळेल अशी तरतूद केलेली आहे. दुसरं जे आहे ते पीएम श्रमयोगी मानधन योजना. तर या योजनेमध्ये ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा केलेली आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची सुविधा केलेली आहे. आणि जर त्या कामगाराचा मृत्यू झाला 60 वर्षानंतर तर या 3,000 च्या 50% रक्कम म्हणजे ₹1,500 त्यांच्या पत्नीला मिळू शकते अशी ही योजना आहे. त्याचबरोबर ह्याची पात्रतेची अट जी आहे ती मात्र वय वर्ष 18 ते 40 या वयापर्यंत आहे. आणि दुसरी एक महत्वाची अट त्याला आहे की ही नोंदणी होत असताना महिना 15,000 पेक्षा उत्पन्न त्या कामगाराचं कमी असलं पाहिजे. त्याने नोंदणी केल्यानंतर त्याला ई श्रम कार्ड काढावं लागेल. आणि शासकीय धोरणानुसार केंद्र शासनाच्या त्यांनी एक तक्ता तयार केलेला आहे आणि दरमहा वयानुसार त्यांना ऑनलाईन हप्ते भरावे लागतात दरमहा. आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करते. आणि त्याचा हा जो लाभ आहे तो 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन अशी त्यांना मिळू शकते. आणि ह्या दोन्ही योजना ज्या आहेत, ई श्रम पोर्टल असेल किंवा पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल, या नव्यानं सुरू झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. दुसरं असं की केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन लेबर कोड लागू केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा या असंघटित कामगारांसाठी काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः वेतन संहिता असेल, औद्योगिक संबंध संहिता असेल, सामाजिक सुरक्षा संहिता असेल किंवा शेवटची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता असेल, यामध्ये गिग आणि असंघटित कामगार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच कव्हरेज दिलेले आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सुरक्षा यामध्ये पाहिली गेलेली आहे. मग ते झोमॅटोचे असतील, स्विगीचे असतील, उबेरचे असतील, म्हणजे मी उदाहरण देतो, हे ऍप आधारित जी डिलिव्हरी आहे त्याचे बॉय असतील किंवा ड्रायव्हर्स असतील त्यांना सुरक्षा कवच दिलेलं आहे. महत्वाचं सुरक्षा कवच म्हणजे EFIC जे कव्हरेज आहे ते पूर्वी फक्त कामगारांनाच लागू होतं, आता असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग जो आहे तो यात समावेश होऊ शकतो. दुसरं असं की महिलांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा काही चांगले नियम नवीन संहितांमध्ये केलेले आहेत. विशेषतः महिलांना समान काम आणि समान वेतन आणि सन्मानही देण्याची योजना त्यामध्ये आहे. आणि या सर्वांना 40 वर्षांवरील जे कामगार आहेत त्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर नुकसान भरपाई यापूर्वीच्या कायद्याने मिळत होती ती आताही मिळेल. परंतु वर्क ऍक्सिडेंटची व्याप्ती वाढवून कामावर येताना किंवा जाताना जर अपघात झाला तर त्याला सुद्धा ईएसआयची भरपाई मिळेल. अशा प्रकारच्या या काही नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे लाभ या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम पोर्टल असेल, पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल किंवा

0: कामगार संहिता ज्या नवीन आलेल्या आहे त्याद्वारे होऊ शकतो आणि त्याद्वारे अनेक लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांचं जीवनमान राहणीमान सुधारण्यास मदत होईल, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चितपणे मिळेल अशा या योजना आहेत, त्याचं आम्ही स्वागत करत आहोत.
1: श्रोते हो, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याला स्थैर्य देणं हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक वाटचालीची मुख्य दिशा राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले.
3: FM बँड 102.7 MHz
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्यातर्फे बालवाडी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धेचं आयोजन 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेलं आहे. नोंदणीची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर. अधिक माहितीसाठी 02312547465 किंवा 84 85 1591. संपर्क पुन्हा एकदा 02312547465 किंवा 84 85 1591.
5: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
4: ब्रीडिंगसाठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
5: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 93 70 21 55 76.
3: वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची,
4: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
3: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
4: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेशमी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. आजच्या या कार्यक्रमामध्ये दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी डॉक्टर चंद्रहास कापडे शेतकरी बंधूंशी फोनवरून संवाद साधणार आहेत. पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 1 व 2 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागामध्ये 1 व 2 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 72 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 62%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 1 ते 3 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 37 ते 53%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा सातारा.

0: जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये 2, 3 व 4 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 1 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच मध्य व पूर्व भागामध्ये 1 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 63%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. खरीप पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. जनावरांमध्ये जंत निर्मूलन झालेले असल्यास लाळ खुरकत या रोगाच्या प्रतिबंधासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुनतो
3: मुझे क्या सुनाना चाहते हो, जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
2: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
4: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: शेतकरी बंधू भगिनी, आपल्या शेतीला आणि पशुपालनाला हातभार लावणारा एक महत्वाचा साथीदार म्हणजे आपली दुधाळ जनावरं. ही जनावरं निरोगी असतील तर दूध उत्पादन चांगलं मिळतं आणि पशुपालनातनं मिळणारं उत्पन्नही वाढतं. मग दुधाळ जनावरांची योग्य काळजी कशी घ्यायची, त्यांना संतुलित आहार किती आणि कसा द्यायचा, स्वच्छ पाणी, हिरवा आणि कोरडा चारा यांचं नियोजन कसं करायचं, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात आणि यावरती एखाद्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चंद्रहास कापडी फोनवरून शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या प्रश्नांना शंकांना उत्तर देणार आहेत. कारण निरोगी जनावर म्हणजेच चांगलं दूध उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार. तर चला दुधाळ जनावरांच्या आरोग्याची, आहाराची आणि व्यवस्थापनाची योग्य काळजी कशी घ्यायची हे आजच्या कार्यक्रमातून जाणून घेऊया. हॅलो किसान या कार्यक्रमात डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधतात. हा या कार्यक्रमाचा पहिला भाग आहे. तर हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांचं स्वागत आणि त्याचबरोबर आजचे आपले तज्ज्ञ डॉक्टर चंद्रहास कापडी, निवृत्त पशुसंवर्धन सहसंचालक महाराष्ट्र राज्य यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: सर आपल्या शेतकरी बांधवांचे फोन येतीलच, पण त्याआधी थोडीशी दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी थोडक्यात माहिती द्याल का?
5: मी डॉक्टर चंद्रहास कापडी, निवृत्त पशुसंवर्धन सहसंचालक मुंबई विभागात मी काम करत होतो महाराष्ट्र राज्याच्या. आणि त्यानंतर 2000 नंतर मी एक संस्था स्थापन करून प्राण्यांच्या विषयी लोकांना जागृत करणं आणि पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना सुरू करणं आणि इतरही मार्गदर्शन सल्लागार म्हणून काम करणं माझं आता अजूनही चालू आहे. निवृत्तीनंतरही सुद्धा ह्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहे. तर माझं आपल्याला एक असं सांगणं आहे की दुग्धोत्पादन करणं आणि उत्पादन करणं हा कोल्हापूर जिल्ह्यात एक सर्वांचा आवडता धंदा म्हणण्यापेक्षा गरजेचा धंदा म्हणेन. कारण दिवसेंदिवस जमीन ही काही वाढत नाही, पण जमिनीचे वाटेकरी मात्र वाढतात. त्यामुळे जमिनीतून किंवा शेतकऱ्यांना शेतीतून

उत्पन्न पुरेसं मिळेल, आपलं आर्थिक सहाय्य मिळेल असं आत्ता परिस्थिती नसल्यामुळं आपण दुग्धोत्पादनाकडे वळलेलो आहोत आणि कोल्हापूर जिल्ह्यात जास्त करून म्हशींचं प्रमाण दुधासाठी वापरलं जातं. पण आपण म्हैस पाळायची का गाय पाळायची याचा स्वतःच विचार करावा लागेल. आणि त्याच्यासाठी मी सुचवू इच्छितो, कारण म्हैस जरी आपल्याला पाळणं सोपं वाटतं, तिला कमी खर्च येतो, कमी खाद्य लागतं, कमी चारा लागतो, ह्या आपल्याला समजूती आहेत. पण दुधाचं उत्पादन केवळ जास्त नसल्यामुळं पण फॅट भरपूर असल्यामुळे तुम्हाला दर दुधाला म्हशीच्या दुधाला दर चांगला मिळतो, यात काय वाद नाही. पण आपल्याला व्यवसाय म्हणून जर करायचा असेल, दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल, तर आपण ठरवायला पाहिजे की कुठला व्यवसाय गाई पाळून होईल फायदेशीर का म्हैस पाळून होईल फायदेशीर, हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि ते ठरवायला सोपा उपाय आहे, थोडा खर्चिक आहे, पण हा करून बघायला काहीच हरकत नाही. तर माझं सूचना अशी आहे की हे करायला पाहिजे असेल तर तुम्ही प्रयोग म्हणून म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या परवडते की नाही हे बघण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे तुम्हाला दोन गायी किंवा आपण म्हणू पारड्या घ्यायला पाहिजेत की ज्या कालवडी घ्यायला पाहिजेत की ज्या गाभण आहेत, आणि त्यांच्या बरोबरीने दोन पारड्या म्हशीच्या सुद्धा घ्यायला पाहिजेत. आणि ह्या व्याल्यानंतर त्यांचं घेतल्यापासून तो त्यांना किती खर्च आला, खाद्याचा किती खर्च आला, आणि आपण स्वतः जरी मेहनत करत असलो तोही खर्च धरून गायींसाठीचा खर्च, दोन गायींसाठीचा खर्च किती आला आणि दोन रेड्यांचा खर्च किती आला, हा विहीपर्यंतचा खर्च वेगळा ठेवा. आणि व्याल्यानंतर पुन्हा तुम्हाला तो खर्च आणि उत्पादन, हे तुमचं उत्पादन चालू, आर्थिक प्राप्ती सुरू होणार व्याल्यानंतर, कारण त्यांना दूध येणार. तेव्हा ते किती दूध आहे, त्याला दर काय मिळाला, किती फॅटला काय दर मिळाला, याचं जर तंतोतंत आपण नोंदी ठेवल्या तर, आणि दोन वीतं जर घेतली दोन्हींची, दोन गायांची आणि दोन म्हशींची दोन वीतं घेऊन नंतर त्याची तुलना केलीत आणि खर्चाचा आपण हिशोब मांडला, तर आपल्याला कुठलं परवडलंय हे त्यातून आपल्याला समजून येतं. आणि मग तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपला गाईपासनाचा दुधाचा धंदा करायचा का म्हशी पाळून दुधाचा धंदा करायचा, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. दोन्ही गाई पाळताना किंवा म्हैस पाळताना तुमचं सगळं खाणं म्हणजे खाद्य आंबोण हे सारखंच असलं पाहिजे. प्रमाण बदलेल, प्रमाण किती घालायचं, कायचं घालायचं हे तुम्हाला कळू शकेल. म्हशींना जे खाद्य घालणार तेच गायींना पण घालायचं. हिरवा चारा लागेल तोही घालायला पाहिजे, वाळलेला चारा घालायला पाहिजे आणि आवश्यक असणारी सर्व खनिजंही घालायला पाहिजे दोघांनाही, थोडंसं मिठी घालायला पाहिजे याच्यात, आणि पाणी भरपूर मुबलक द्यायला पाहिजे. ज्यांना सोयीचं असेल त्यांनी 24 तास मुबलक पाणी पाजण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर दिवसातून ह्या दिवसात ज्या दिवशी गर्मी नसते तेवढं 3 वेळा पाण्याचं हे दाखवलं तुम्ही, पाणी दिलं तरी पुरेसं होतं. पण ज्या वेळेला गर्मी असते, उष्णता असते, उन्हाळा असतो, त्यावेळेला दिवसातनं 4 ते 5 वेळा पाणी पाजावं लागतं, अंगावर शिंपडावं लागतं, कारण तुम्ही ज्या गाई पाळणार त्या क्रॉसब्रीड जरी असतील किंवा परदेशी होस्टन फ्रिजन म्हणा किंवा जर्सी म्हणा ह्या असतील, किंवा तुम्हाला पाहिजे तर देशी गाईसुद्धा तुम्ही आणू शकता, पण

0: दुधाच्या दृष्टीने जास्त दूध पाहिजे असेल तर संकरित गाय म्हणा किंवा परदेशी गाय म्हणा हे पाळणं जास्त फायद्याचं होईल. आणि त्याच्याच बरोबर आपण आपल्या ह्या हवामानाला सगळ्यांना सूट होतील म्हणजे सुरक्षितरित्या त्यांचं आरोग्य राहील अशा आपल्याला त्या गायी निवडाव्या लागतील. आणि त्याचप्रमाणे आपण म्हशींची सुद्धा निवड करायला पाहिजे. मग ती निवड म्हशींची तुम्ही आपल्या पंढरपुरी करा किंवा मुर्रा.
1: सर आपल्याला एक फोन येतोय, आपण फोन कडे वळूया. हॅलो नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, हॅलो किसान.
2: हॅलो हॅलो.
1: हा हॅलो. हा हॅलो बोला.
2: हा ते पशुवैद्यकीय अधिकारी.
1: हो सर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रहास कापडे आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. दुधाळ जनावरांची काळजी

0: हाँ हेलो। हाँ हेलो बोला।
1: हाँ ते नाव ते ना पशुवैद्यकीय अधिकारी।
0: हो सर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रहास कापडे आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत। दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची या संदर्भात काही प्रश्न असेल तर त्यांना विचारा आणि आधी आपलं नाव सांगा।
1: हाँ माझे नाव प्रदीप रामचंद्र पाटील।
0: हाँ प्रश्न विचारा।
1: हाँ आमची गीर गाय आहे साहेब। हाँ गीर गाय आहे, लवकर गर्भधारणा होत नाही तिची। प्रदीप पाटील।
2: हाँ पाटील भाऊ, गीर ही जात अशी आहे की ती आपल्या गायांच्या देशी गायांच्या ह्याच्यामध्ये लवकर गाप जाणारी पहिली जात नसल्यामुळं तिला थोडासा अवधी लागतो। पण सर्वात महत्वाचं त्यात आणखी एक असली गोष्ट अशी आहे की ह्या गीर गायींचं सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं जे मुख असतं त्या मुखाला लवकर सूज येते। आता तुमची गाय किती वेळ झालेली आहे?
1: 3 वेळ झाले। 3?
2: हा 3 वेळ झाले।
1: या वर्षात 3 वेळ झाले।
2: 3 वेळांना प्रत्येक वेळेला गाप जाऊन किती दिवस घेतले तिने?
1: एकदा वेळेवरून परत का नाही, 5-6 महिन्याने जाऊयात।
2: याचा अर्थ म्हणजे आता तर ह्या गीर गायीमध्ये आता तुम्हाला 5 ते 6 वेतळ व्यवस्थित मिळू शकतील। माझ्या अनुभवानुसार 5 वेळापर्यंत तक्रार काही यायची गरज नाही। तर आता गाप जात नाही त्याचा अर्थ आधी त्या तपासून घेतल्यात का?
1: होय।
2: गर्भाशयात काही दोष जर नसेल आणि आपल्या खाण्याच्या प्रमाणात म्हणा किंवा जे तुम्ही आंबन देताय भारडा देताय त्याच्यात जर तिचं दूध प्रमाण किती, दूध देण्याचं प्रमाण
1: सुरुवातीला देते बघा 10-11 लिटर, महिना 1.5 महिना देते, 1-2 महिने आणि परत महिन्याला 1-1.5 लिटर 2 लिटर असं कमी होते। आता 2 टायमाला मिळून 5 लिटर देते, 4-5 महिने झाले।
2: म्हणजे दुधाचं प्रमाण काय वाईट नाहीये तर
1: प्रमाण बरं आहे। आणि मनावर तसा पशु मनावर तसा खात नाही, पशुखाद्य भरडा वगैरेही नाही।
2: पशुखाद्य खात नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। हा त्याच्यासाठी आपल्याकडे सगळे धान्य असतात, ज्वारी असते, बाजरी असते, मका आहे। मका एखाद नसेल पण ज्वारी बाजरी जरी आहेत, तांदूळ आहे, गहू आहे, त्यांचं भरण करावं। हा आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला खाद्य बनवता येतं। त्याच्यात मात्र तुम्हाला खनिज बाहेरून विकत घेऊन चांगल्या प्रतीचं खनिज 100 ते 50 ते 100 ग्रॅम घालावं लागतं। आणि आताही तुमची किती म्हणजे म्हणाल आता 7 ते 10 लिटर देते,
1: 5 लिटर देते। आता
2: 5 लिटर देते म्हणजे 5 बघा आता तिच्या शरीर पोषण्यासाठी म्हणजे तिचं शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून 1 ते 1.5 किलो आंबून पाहिजे आणि 5 लिटर दूध देते, 2.5 किलो सॉरी खाद्य द्यायला पाहिजे म्हणजे
1: खाद्य द्यायचं।
2: 3 ते 4 हे खाद्य तिला रोजच द्यायला पाहिजे आणि चारा दोन्ही द्यायला पाहिजे। आता तुमच्याकडे तुम्ही वाढलेला चारा देताय का?
1: एक टाइम ते कडवा होईल।
2: हा कारण वाळलेला चारा जर नसेल तर या गायी गाप जात नाही कारण त्यांची ऋतुचक्र आहे ते बिघडत। तर वाळलेला चारा वाढवा आणि ओला चारा 10 किलो पर्यंत ठेवला तरी हरकत नाही। आणि जर गर्भाशयात कोणताही दोष जर नसेल हा तर तुमची गाय माझावर आल्यानंतर 12 तासानंतर आर्टिफिशियल इन्सुलिनेशन म्हणजे कृत्रिम गर्भधारणा करू शकता। 12 ते 15 तास जायला पाहिजे।
1: हा म्हणजे स्वतः टाकल्यावरच ना?
2: हा
1: बर बर लगेच स्वतः टाकलं बरं पाहिजे नाही?
2: हा बरोबर आहे। आणखी एक लक्षात ठेवा, तिचा जो स्त्राव बाहेर पडतोय तो जास्त पातळ जर असेल तर खनिज वाढवायला पाहिजेत।

0: कॅल्शियम वाढवायला पाहिजे.
1: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, हॅलो किसान हा कार्यक्रम सुरू आहे. बोला, कोण बोलतय?
2: महावीर कासारी. हिंदी जनावरांचं काही काय मिळते काय? जनावरांची काळजी घ्यायला अर्थ काही नाही. फक्त काय आहे की जनावरांना पोषक आहार द्यायला पाहिजे आणि ते लागवड खाते पशुखाद्य खाते पशुखाद्य व्यवस्थित त्यांनी दिलं पाहिजे काय असं माझं म्हणणं आहे. बाकीचं कसं की पाणी पाणी वेचायला पाहायला पाहिजे. हा, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो,
1: दुधा जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी काही प्रश्न आहे का आपला?
2: जनावर लवकर माझं नाही येते, माझा ते माझ व्यवस्थित भरत घ्यायचे. माझं माझं माल जनावरला काय येते?
0: हा, बरोबर आहे. हा, त्याच्यासाठी हे का होत असं तर आपण जे खाणं देतोय मग त्यामध्ये जनावरांना आपल्या माणसासारखं सुद्धा समतोल आहार पाहिजे. आता समतोल आहारामध्ये काय काय येतं तर समतोल आहारामध्ये पहिलं मध्ये म्हणजे गरडा येतो, दुसरं मग ओला चारा येतो, हे घटक महत्वाचे आहेत. पहिलं खाद्य पाहिजे, मग हिरवा चारा पाहिजे, वाळलेला चारा पाहिजे
2: पाहिजे. आणि
0: पाणी भरपूर लागतं आणि खनिज पण तसेच लागतात. आता कमी खनिज मध्ये काय होतं? हो, बरोबर आहे. आता आपल्याकडे काय प्रत्येकाकडे त्या पद्धत नसते, पण जर तुम्ही कुट्टी करून टाकली जास्त फायदेशीर म्हणजे कसं कमी चारा पेंडिंग द्यायची आणि आपल्याला पाहिजे त्याची कुट्टी दिली.
1: धन्यवाद सर, आपण फोन केला त्याबद्दल.
0: समतोल आहार पाहिजे. हा, त्या पाचही घटक काय असतं आपल्याकडे? शेतकरी शक्यतो ज्या वेळेला जे चारा उपलब्ध आहे, आता ऊसाची हे सुरू झाली, साखर कारखान्याला जेव्हा जायला लागतात तेव्हा नुसतं पाचट घालतात. ते अवेलेबल आहे, स्वस्त मिळतं, पण भरपूर घालतात, पण केवढं त्यांनी भागत नाही. त्याच्याबरोबर जर वाळलेला चारा द्यायला पाहिजे, कारण जेवढा तुम्ही ओला चारा घाल त्याच्या निम्म्याने वाळलेला चारा घालावा लागतो, तरच ते उपयोगी पडतं. आणि आंबवून पण त्या दृष्टीने दुधाच्या प्रमाणात द्यावं लागतं. बरं, दूध देत नसली तरी तिचं तंदुरुस्त शरीर राहण्यासाठी रोजचं 1.5 किलो हे खाद्य द्यावायलाच पाहिजे. तर लोक काय करतात, भाकर झाले म्हटलं आंबवूनच बंद करतात. ह्या नेहमीच्या चुका आहेत, पण आम्ही प्रत्येक वेळेला ते सांगण्याचा प्रयत्न करतो की आंबवून थांबवू नका. जास्त नाही, 1.5 किलो तरी तिला भाकर झाली तरी द्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च येतो, पण त्याचा फायदा असा होतो की आता जर म्हणाल ना की लवकर गाप जात नाहीत, तर त्याचं पण हे कारण असतं की त्यांना शरीरात पोषक असणारे जे अन्न घटक आपण पुरवले नाहीत वर्ण, तर ते मग शरीरात असलेले अन्न घटक आपण शोषून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याची मग कमतरता निर्माण होते आणि त्या कमतरतेमुळे मग शरीर त्यांचं गर्भाशय व्यवस्थित काम करत नाही, बीजाडण्याचं काम होत नाही आणि त्यामुळे त्या माझावर येत नाहीत आणि माझावर आल्याशिवाय त्या गाप जाऊ शकत नाही.
1: डॉक्टर चंद्रहास कापडे यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा पहिला भाग होता. या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या गुरुवारी म्हणजेच 8 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून.

0: जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये फवारणी यंत्राची देखभाल या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा शेत माझा शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद अंतर्गत मूल्यवर्धित शेणखत या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राचा रामराम पाहुणे या कार्यक्रमामध्ये समावेश करत असतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा
0: नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आताच आपण ऐकलात.
1: निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादर करते डॉ दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतहो, यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पति तेल स्टार्च इत्यादि वापरून तैयार के लिए एनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर, घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: रात्रीचे 8:05 होते. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार। रायगड जिल्ह्यात दिव्यागर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू। विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते।
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा। हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो। इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है।
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही। नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत। त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का हा आहे असं ते यावेळी म्हणाले। प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली। परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर 1 मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे। कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। नांदेडमधले मुदखेड मुखेड अर्धापूर चंद्रपूरमधले जिवती ब्रह्मपुरी बल्लारपूर गोंदियातले आमगाव देवरी सालेक्सा आणि गोंदिया नाशिकमधले त्र्यंबकेश्वर चांदवड निफाड भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर सांगलीतला शिराळा आणि वाळवा याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे। या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रूथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला। आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या दिव्यागरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला। या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42

0: 40 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते, त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 वर पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2 कोटी 18 लाखांहून अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1 कोटी 15 लाख खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची

गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं बालशिक्षण गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 8:30

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अशोकजी परांजपे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.